0: एकोणचाळीस मिनटं 3 सेकंद 4
1: निसरा असणार.

श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 20 आश्विन शके 1948 अर्थात 12 ऑक्टोबर 2026. सकाळचे 5:59 झाली आहेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर, पंडित नगरकर आणि सहकलाकार यांनी गायलेली ही पारंपरिक भूपाळी, संगीतकार वसंत देसाई।

अजित खडकडे आणि सहकलाकार यांनी गायलेल्या या गीतरचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी

मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतो, कार्यक्रमात आता ऐकूया समर्थ रामदास स्वामींची ही रचना. गात आहेत स्वप्नील गोरे आणि सहकलाकार संगीतकार पंडित अवधूत बांब.

कार्यक्रमात आता ऐकूया विठ्ठल उमपाणे सहकलाकार यांनी गायलेली वसंत बापट यांची ही रचना, संगीतकार मधुकर पाठक।

अनुराधा पौडवाल आणि सहकलाकार यांनी गायलेल्या या पारंपरिक हिंदी भजन रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली सुमित्रा नंदन पंत यांची ही देशभक्तीपर गीत रचना, संगीतकार सतीश भाटिया

0: समूहस्वरातल्या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 झाले आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेल्या या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात. आज आपण ऐकणार आहोत सुधारित भेंडी लागवड याविषयीची माहिती. या माहितीचं वाचन केलं आहे रेडिओ सखी गायत्री भरणकर यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार नमस्कार मंडळी. भेंडीचं उगमस्थान आफ्रिकेमध्ये आहे, तरीही भारतामध्ये भेंडीच्या वेगवेगळ्या अशा अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या देशांमध्ये आपला देश अग्रेसर आहे. भेंडीमध्ये आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक अशी विविध जीवनसत्व, लोह, खनिज मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळं वर्षभर भेंडीला चांगली मागणी असते. या भेंडीच्या पिकाला उष्ण दमट हवामान चांगलं मानवतं. तसंच भेंडीचं पीक हे हलक्या, मध्यम तसंच भारी जमिनीमध्ये घेता येतं. परंतु पाण्याचा चांगला निचरा असणारी जमीन आवश्यक असते. खरं तर भेंडीची लागवड ही वर्षभर केली जाऊ शकते. अधिक उत्पादनासाठी खरीप आणि उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणं फायद्याचं ठरतं. मंडळी, भेंडीची लागवड करताना मशागतीमध्ये चांगली नांगरणी करावी, त्यानंतर 2 ते 3 कुळवणी करून जमीन भुसभुशीत करावी, तसंच हेक्टरी 25 टन सेंद्रिय खत टाकून घ्यावं. चांगल्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी निंबोळी पेंट किंवा कोंबडी खताचा सुद्धा वापर करावा. मंडळी, प्लॅस्टिक आच्छादनाचा जर वापर केला तर भेंडी पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि पर्यायी उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते. परभणी क्रांती, अर्का अनामिका, फुले कीर्ती, फुले उत्कर्षा, पुसा सावनी, कामिनी, पुसा मखमाली या भेंडीच्या सुधारित अशा काही जाती आहेत. पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीनं भेंडीच्या पिकाला उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. यावेळी ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. 1 दिवस आड ठिबकद्वारे पाणी देता येऊ शकतं. आंतरमशागत करताना गरजेनुसार खुरपणी, कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा लागतो. मंडळी, भेंडीवरती भुरी, केवडा, पानावरील ठिपके, यलो व्हेन मोझॅक, मर रोग इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याचप्रमाणे फळं पोखरणारी अळी, खोडकीड, मावा, तुडतुडे, लाल कोळी या किडींचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो. याचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं जमिनीची खोल नांगरणी करणं आवश्यक असतं. पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे यांचं व्यवस्थापन करण्यासाठी निळ्या आणि पिवळ्या रंगाचे 10 सापळे प्रति हेक्टरी या प्रमाणात शेतामध्ये लावणं आवश्यक असतं. रोगग्रस्त

0: किंवा कीडग्रस्त झाडं शेतातून उपटून लगेचच नष्ट करणं आवश्यक असतं. किडींच्या व्यवस्थापनाकरता 5% निंबोळी अर्काची फवारणीसुद्धा करावी. प्रत्येक 10 ओळीनंतर 1 ओळ झेंडू फुलाची लावावी. मंडळी, काढणी करताना लागवडीपासून फूल लागायला 35 ते 40 दिवसांनी सुरुवात होत असते. त्यानंतर 55 ते 65 दिवसांनी तोडणी सुरू होते. साधारणतः 2 ते 3 इंच लांब भेंडीची तोडणी करणं गरजेचं असतं. 1 दिवस आड काळजीपूर्वक तोडणी करावी. तोडणीनंतर भेंडी सावलीत ठेवावी. फळांची आकारानुसार वर्गवारी करून त्यामधील रोगट आणि कुरूप फळं काढून टाकावी. भेंडीचं हेक्टरी उत्पादन सरासरी 12 ते 15 टन मिळतं. तर मंडळी, अशा प्रकारे सुधारित भेंडीची लागवड केली तर आपल्याला ते नक्कीच फायद्याचं ठरू शकेल. बरं तर मंडळी, पुन्हा भेट आहेच कृषीवाणीच्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेल्या या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात आज आपण सुधारित भेंडी लागवड याविषयीची माहिती ऐकली. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. याचं पुनःप्रसारण 2:02. यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: धनसंपदा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरेचा नमस्कार. श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. या उपचार पद्धतीमध्ये काही आधुनिक उपचार पद्धती असते का?
1: आधुनिक उपचार पद्धती आजकाल खूप साऱ्या निघाल्यात. स्पेसिफिकली जर मी फिलिंग बद्दल बोलू तर फिलिंग्स आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे निघालेत. आधी फक्त तुम्हाला आठवत असेल की अमालगम, ज्याला आपण सिल्वर फिलिंग म्हणायचो, ते आधी करायचे आणि ती फिलिंग आजकाल यूज होत नाही. आजकाल दातांच्या रंगाच्या वेगवेगळ्या टाईपच्या फिलिंग असतात ज्या टिकतात पण जास्ती आणि पुष्कळ फिलिंग मध्ये फिलिंग केल्यानंतर फ्लोराईड रिलीज हळूहळू दातांवर होत राहतो. म्हणजे फिलिंग तर होतेच आणि त्यानंतर दात प्रोटेक्ट देखील होतो. जसं मागच्या भागात आपण बोललो की फ्लोराईड दाताला प्रोटेक्ट करण्यात खूप मोठा भाग आहे फ्लोराईडचा, तर फ्लोराईडची मदत होते. तर त्यामुळे वेगवेगळ्या फिलिंगच्या पद्धती चेंज झाल्या आहे. त्यानंतर रूट केनालच्या पद्धती पण चेंज झाल्या आहे ज्यामुळे दात जास्ती टिकतात. दातांवरच्या कॅपिंग ज्या करतो आपण त्याचे पण ट्रीटमेंट्स आणि त्याचे पण मटेरियल्स खूप जास्ती चांगले आले, त्यामुळे दातांवर एकदा आपण ट्रीटमेंट केली तर त्याची सस्टेनेबिलिटी म्हणजे जितके वर्ष ते टिकेल ते खूप जास्ती वाढलेलं आहे. आणि जर प्रॉपर आपण प्रिकॉशन घेतली, प्रॉपर आपण जर दातांची केअर घेतली तर हे पुष्कळ वर्षांपर्यंत ही केलेली ट्रीटमेंट टिकू शकते. ब्रेसेस आपण बोललो, ब्रेसेस आजकाल दाताच्या रंगाचे पण ब्रेसेस येतात आणि एक अलायनर्स म्हणून लेटेस्ट ट्रीटमेंट आहे जे दाताच्या रंगाचे ट्रेज असतात, तर त्यामुळे पण दात आपण जेव्हा सरळ करायला जातो तर ते आपण ज्याला ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणतो, म्हणजे स्टीलचे ब्रेसेस जे आपण लावतो ते बोलताना एकदम व्यवस्थित वाटत नाही, तर सिरामिक ब्रेसेस किंवा या अलायनर्समुळे लहान मुलांना पण कॉन्फिडंट वाटतं बोलताना किंवा त्यांच्या क्लासमध्ये फ्रेंड समोर आणि त्याचं ट्रीटमेंट पण व्यवस्थित आणि फास्ट होतं.
0: डॉक्टर, आता हे तर झालं आधुनिक उपचार पद्धतीबद्दल, पण बरेचदा आपल्याला असं वाटतं की माझा दात किडूच नये किंवा आडवा तिडवा येऊ नये, यासाठी मग काही काळजी घेऊ शकतो का आपण?
1: अगदी बरोबर. जसं आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे कधीही आपल्याला कोणतीही गोष्ट जर प्रिव्हेंट करता येईल दॅट इज ऑलवेज बेटर. तर प्रिव्हेन्शन बद्दल आपण बोलूया. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की दाताला कीड का बरं लागते. तर दाताला कीड ह्या करता लागते कारण आपण खूप जास्ती जर गोड खाल्लं किंवा खूप जास्ती जर बॅक्टेरिया आपल्या दातांच्या संपर्कात आले आणि आपण ब्रश व्यवस्थित केलं नाही त्यामुळे दाताला कीड लागते. तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घ्यायचं की ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे. दिवसातून दोनदा ब्रश आपल्याला करायचं आहे आणि कमीत कमी 4 ते 5 मिनिटं आपण ब्रश करावा व्यवस्थित. आपल्याला एक फ्लोराईड पेस्टचा वापर करायचा आहे. ब्रश आपल्याला दर 1 ते 2 महिन्यांनी चेंज करायचं आहे. हे प्रिकॉशन्स आपण घ्यायचे. दुसरं म्हणजे आपल्याला दात जर वाटत असेल की किडू नाही तर आपण जर गोड खात असू, आता लहान

0: मुलांना गोड खूप आवडतं, पण हे नाही म्हणू शकत की गोड तू खाऊच नको. पण मी एक एक्झाम्पल देते की दिवसात जर तो मुलगा किंवा मुलगी चारदा गोड खात असेल, एकदा हलवा, एकदा चॉकलेट, अजून काही, तर त्यापैकी काय होतं की प्रत्येक वेळा आपण जेव्हा गोड खातो तेव्हा आपल्या तोंडाचा पीएच पडतो आणि त्यामुळे कीड वाढते. तर आपल्याला चारच्या ऐवजी जर आपण त्या चारही गोष्टी खायच्या पण एकदा खायच्या, ज्याला आपण क्लब म्हणतो, तर क्लब करून खायच्या, म्हणजे एकदा 9 वाजता खाल्लं, एकदा 12 वाजता, एकदा 3 वाजता, एकदा 6 वाजता, याऐवजी आपण जर 9 वाजता सगळ्या चारही गोष्टी एकसोबत खाल्ल्या तर आपल्या तोंडाचा पीएच फक्त एकदाच कमी होईल आणि त्यामुळे पण आपण दात किडण्यास वाचू शकतो. अजून एक गोष्ट, झोपायच्या आधी खूप मुलांना सवय असते दूध पिऊन झोपतात, लहान बाळांना पण आपण दूध पाजून झोपवतो. तर एकदम लहान बाळांना आपण ब्रश तर करू नाही शकत कारण की दात आले नसतात, पण आयांना आपण एक टेक्निक सांगतो ज्यांनी बोटावर एक छोटासा गॉज बांधायचा, गॉज आपल्याला माहिती आहे जो व्हाईट कलरचा असतो, आणि फक्त अलगत त्यांचं तोंड असं साफ केलं तर ते जे दूध असतं ते निघून येतं, त्यामुळे त्याच्यासोबत बॅक्टेरिया पण बाहेर येऊन जातात. तर ते आपण करू शकतो. आणि दुसरं म्हणजे झोपायच्या आधी जर दात आलेले आहे तर ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे. नुसतं दूध पिऊन जर ते मुलं झोपले तर रात्रभरात ते डीकेचा प्रोसेस खूप फास्ट वाढतो आणि त्यामुळे मॅक्सिमम मुलांना कीड येते.
1: डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना महत्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4.

नमस्कार. अजीर्णे भेषजं वारी, जीर्णे वारी बलप्रदम, भोजने चामृतम वारी, भोजनांते विषप्रदम. हा पाण्यावरचा श्लोक आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. म्हणजेच पाणी तेच, पण त्याचा कसा, कुठल्या प्रसंगी, कशा पद्धतीने वापर होतो यावर त्याची क्षमता, गुणवत्ता सिद्ध होत असते. निसर्गचक्रात प्रचंड ढवळाढवळ करून आपला स्वार्थ साधण्यासाठी आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही अनेक अनैसर्गिक गोष्टी करायला लागलो. आपल्या पूर्वजांनी निसर्ग आणि पर्यावरणपूरक पीक पद्धती आत्मसात केली आणि त्यात ते समाधानी होते. पाण्याचा प्रत्येक थेंबाचे नियोजन केले तर वर्तमान काळातही आपण आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो हा विश्वास असायला हवा. प्रदूषण करणारे उद्योग हे अर्थव्यवस्थेसाठी काही प्रमाणात आवश्यक असले तरी त्यातील प्रदूषित पाणी योग्य उपचारांविना नदी नाल्यांमध्ये सोडले जाऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने नवीन उद्योगांमध्ये ZLD म्हणजेच झिरो लिक्विड डिस्चार्ज या तंत्रज्ञानाला मान्यता मिळायला हवी आणि ते प्रामाणिकपणे अंमलात आणावं लागेल. हे सामायिक सांडपाणी केंद्र अधिक सुदृढ करणं, त्यांची संख्या वाढवणं, त्याचबरोबर त्याचं कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं, या प्रक्रियेमधील क्लिष्टता कमी करून सोप्या करण्याच्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलली पाहिजेत. शुद्ध पाण्याच्या वापरावर बिल न आकारता आपल्या घरातून किंवा उद्योगांमधून किती पाणी प्रदूषित होऊन बाहेर पडतं या मात्र ते आकारलं गेलं पाहिजे. स्वच्छ आणि सुदृढ पर्यावरणाचं विलोभनीय रूपाचं आपण साक्षीदार झालं पाहिजे. पाण्याचा आणि प्रत्येक नैसर्गिक संसाधनाचा आदर करणारं आदर्श नागरिक आपल्याला इथे तयार व्हायला हवे. आपल्या इथली जंगले, समुद्र ही आपणच निर्माण करणारा कार्बन शोषून घेतात, पण सध्या हा कार्बन वाढीचा वेग शोषून घेण्यापेक्षा फार जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हे सर्व कमी पडत आहे आणि कुठेतरी आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे. पाण्याचे अर्थकारण, पर्यावरणाचे अर्थकारण आपल्या समस्त मानव जीवनावर परिणाम करत आहे. एक गोष्ट मात्र नक्की की पाणी आणि पर्यावरण यांचा एकत्रित गंभीर

पणे विचार केल्याशिवाय आणि त्यांच्या शुद्धीकरणाशिवाय ऐहिक जगतातील सुख समृद्धीच काय तर पारमार्थिक जगातील समाधान देखील आपण मिळवू शकणार नाही. जोपर्यंत आम्ही आपल्या पाण्याशी संवाद साधणार नाही, त्याच्याशी बोलून त्याची वेदना समजून घेत नाही, तोपर्यंत त्याच्या प्रत्येक थेंबाशी जोडलेलं पर्यावरण आम्हाला असेच चटके देत राहणार हे नक्की. निसर्ग, पर्यावरण, पाणी आणि मानव असे आपण वेगवेगळे नाहीत, तर एकाच चक्रात गुंफलेल्या फुलांचा सुंदर हार जसा आकर्षक असतो तसे आहोत हे लक्षात ठेवलं तर हे सारं सोपं होईल. ओम जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो वरुण प्रचोदयात ही प्रार्थना आपण सर्वजण मनोमन करूयात आणि उत्साहाने पुन्हा कामाला लागूयात. धन्यवाद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा ऐकलात. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी जलव्यवस्थापन या विषयावर दिलेली माहिती ऐकलीत. तेव्हा परिसर या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी स्वप्ना आपली रजा घेते. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आता ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 वाजता प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. सकाळी 7:20 दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 कार्यक्रम भावधारा. सकाळी 8:40 काव्यांजली, हितगुज कवितेशी, कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम. लेखन जान्हवी भागवत यांचं, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. त्यानंतर म्हणजे 9:00 लखलख चंद्रे अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या आणि उद्योजिका असलेल्या धनश्री पालांडे यांच्याशी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. त्यानंतर म्हणजे 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. यामध्ये संघर्ष ते सक्षमीकरण, ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत. 1:05 कार्यक्रम गीत बहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आणि 2:30 नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन, राग पटदीप. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये

0: 5:02 गीत संध्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5:30 यू आणि हा कार्यक्रम तसंच 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान संध्याकाळी 6:10 गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:30 आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 कार्यक्रम लोकसंगीत. संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आंब्यावरील विविध किडी आणि आंबा मोहर संरक्षण याविषयी डॉक्टर सखाराम देसाई यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. रात्री 7:15 हिंदी सुगम संगीत. 7:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 10:00 कार्यक्रम रजनीगंधा आणि रात्री 10:30 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात विनायक वोरा यांनी तार शहनाई वादनात सादर केलेला राग बिहाग. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तर ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. 7:07 आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: अगरबत्ती धूप कापूर नवरात्री पूजेचा आहे परिपूर्ण सामान.
2: मात्र आयुष्यभर करा स्त्री शक्तीचा सन्मान.
1: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
2: संपर्क 7023087889.
3: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनानं होतील खास.
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
3: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
2: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
1: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण गेले काही दिवस वनवासी वनजातींमधल्या कथा ऐकल्या, त्या मालेमधलंच एक पुढचं पुष्प जर सांगायचं झालं तर मी प्रकर्षाने वीरयोद्धा तंट्या भिल्लाचं नाव घेतलं. तंट्या भिल्ल हे जे असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी हा संग्राम तत्कालीन व्यवस्थेविरुद्ध अतिशय जोमाने उभा केला आणि तो दीर्घकाळापर्यंत लढला. साधारणपणे भिल्ल ही जमात मध्य प्रदेशांमधल्या निमाड जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळते. त्यांचा मुख्य उपक्रम हा असतो की शिकार किंवा निसर्गाची पूजा, आणि ते ज्या प्रदेशामध्ये राहतात त्या प्रदेशातली जी जंगलं आहेत त्या जंगलावरती उपजीविका करणं हाच त्यांचा मूळ समाज उद्देश असतो. त्यांच्यामध्ये भिल्ल, कोरकू, बंजारा या जनजाती आहेत. भिल्ल हे बेडर आहेत, कुणालाही न भिणारे, निर्भयपणानं दरोडे घालणारे अशी त्यांची त्यावेळेला ओळख होती. सावकारांकडे पुष्कळ वेळेला त्यांची शेती गहाण असायची आणि त्यामुळे मोलमजुरी त्यांच्या वाट्याला यायची. थोडक्यात त्यांचं आपण असं समजू की त्यांचं जीवन हे शोषितांचं जीवन होतं आणि त्यामुळे त्यांना प्रचंड काबाडकष्ट करावे लागत असं. अशामध्ये एक परिस्थितीचा भाग मधून 1857 दरम्यान ब्रिटिश राजवट त्यांच्यावरती थोपवली गेली. ब्रिटिश राजवटीनं जे जंगलाचे नवीन कायदे केले त्याच्यामध्ये हा समाज त्याची मान अलगदरित्या कचाट्यात त्याच्या अडकली. हा समाज होता हा मुक्त जीवन जगणारा होता, त्यांना असे नियम, कायदे आणि जाच हा सोसवणारा नव्हता. अशाच परिस्थितीमध्ये संघर्षाचा एक परिपाक म्हणून तंट्या भिल्ल हे व्यक्तिमत्व उभं राहिलं. तंट्या भिल्ल जवळजवळ 12 वर्ष त्यांनी

0: धडा दिला आणि तो इंग्रजांना सापडला नाही, त्यामुळे त्याला आदरानं लोक तंट्या मामा म्हणायला लागले. 1840 पोखरा नावाच्या गावी त्याचा जन्म झाला. वडिलांचं नाव भाऊसिंह आणि आईचं नाव जीवनी. त्यानंतर पुढे कालांतराने उपजीविकेच्या निमित्तानं हे सगळं दाम्पत्य मध्य प्रदेशात मधल्याच किरडा नावाच्या गावी आलं. लहान वयातच हा तंट्या भिल्ल किंवा ज्याला तात्या भिल्ल असंही म्हणायचे, त्यानं नेतृत्वाचे सगळे गुण आत्मसात केलेले होते. भाऊसिंह म्हणजे त्याचे वडील, आणि त्यांच्यावरती जो सतत अन्याय होत असे त्यामुळे हा छोटा मुलगा तंट्या सतत धुमसत असायचा. म्हणून तंट्या आपल्या मूळ गावी पोखऱ्याला गेला आणि तिथं गोड बोलून पोलिसांच्या ताब्यात त्याच गावच्या पाटलांनी त्याला दिलं फितुरी करून. तिथं आता समाजातील दुर्बल घटकाची ही जी पिळवणूक आहे ही त्यावेळेला सर्वांच्याच नशिबी येत होती, आणि शेवटी ह्या सगळ्याचा उद्रेक होणारच होता. आणि ह्या सगळ्या उद्रेकाचा परिणाम म्हणजे तंट्या भिल्लाचं नेतृत्व. त्याच्या कार्यामध्ये जर आपण बघितलं तर नऊकजी बाबा, देवापुरी महाराज यासारख्या तत्कालीन मोठ्या व्यक्तिमत्वांची साथ होती. यांच्यापैकी पुष्कळांची नावं आपल्याला माहितीच नाही, कारण हा इतिहास बराचसा अज्ञात आहे. या इतिहासातून म्हणजे अशिक्षित समाज, जंगलात राहणारा समाज, त्याच्यावरती उदरनिर्वाह करणारा समाज, याच्यामधून एक नेतृत्व उभं राहतं आणि ते बलाढ्य अशा ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देतं, आणि तो सुद्धा दीर्घकालीन, जवळजवळ 12 ते 13 वर्षाचा हा लढा आपल्याला दिसतो. अतिशय मर्यादित साधनसंपत्ती, अतिशय मर्यादित बळ किंवा मनुष्यबळ, आणि त्याचप्रमाणे विपरीत काळ, काही वेळेला तर खायला पण नसायचा, अशा स्थितीमध्ये हा समाज ब्रिटिशांविरुद्ध उभा राहतो आणि 12 वर्षापर्यंत लढा लढतो. ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट आपल्या इतिहासातली आहे आणि आपण त्याच्यातून नक्की प्रेरणा घ्यायला हवी. या कथा ज्या सामाजिक परिस्थितीतून आलेल्या आहेत त्या परिस्थितीचं जर नीट आकलन केलं तर आपल्याला नक्की समजेल की ही सगळी व्यक्तिमत्व आणि त्यांनी केलेलं कार्य हे प्रेरणादायी आहे आणि त्याचबरोबर हे कौतुकास्पदही आहे.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, आज सकाळी 8:40 कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी अवश्य ऐका. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आज सकाळी 8:40. तसंच आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य, यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या आणि उद्योजिका असलेल्या रत्नागिरीतील धनश्री पालांडे यांच्याशी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. सादर करते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम आज सकाळी 9:30 अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आता सहक्षेपित करीत आहोत.

आई बाबांचे थकलेले चेहरे डोळ्यांसमोर आले, नेहाचा हसरा चेहरा. मी पळ काढतोय की काय, हा प्रश्न मनात उपस्थित झाला. त्याने गोळ्या हातात घेतल्या.

0: तेव्हा त्याचं लक्ष त्या कागदावर गेलं ज्यात गोळ्या ठेवल्या होत्या. त्या कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्यम. राज काही क्षण स्तब्ध उभा राहिला.
1: जरूर ऐका, येत्या सोमवारी 12 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता दिलीप कसगावकर यांची पोळीतील रहस्य ही कथा आणि अनिल साबळे यांच्या कविता आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची 1000 नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे. पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000, ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. देवीची ही 1000 विशेषणं म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत.
1: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन. जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
2: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. राज्यात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं MPSC परीक्षार्थींचं आंदोलन स्थगित. आणि दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताची मालिकेत 2-1 अशी आघाडी. आता सविस्तर बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पुरस्कार सोहळ्यात ते काल नाशिकमध्ये बोलत होते. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. या कामांसाठी आवश्यक निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पहिल्या वर्षात नाशिक जिल्हा परिषदेनं प्रथम तर पुणे जिल्हा परिषदेनं राज्यस्तरावर 2 क्रमांक पटकावला आहे. सांगली जिल्हा परिषद 3 स्थानावर आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीनं राज्यात 1 क्रमांक पटकावला असून 5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवलं आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी विकास कामं निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी काल नाशिक शहराच्या विविध भागांना भेट देऊन सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. ही विकास कामं केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित नसून पुढच्या 25 ते 30 वर्षांसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाचा पाया मजबूत करणारी आहेत असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून शेतकऱ्यांसह शेतमजुरी करणाऱ्यांनाही मदत देण्यात येईल. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ लवकर मिळवून देण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्यानं प्रयत्न करेल असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाचं पुनर्गठन तसंच शेती संबंधित गरजांसाठी नवीन किंवा अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्यस्तरीय बँकर समितीनं बँकांना दिले आहेत. राज्य सरकारचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल राज्यस्तरीय बँक

0: व्यापार समितीचे अध्यक्ष प्रभात किरण यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली काल पुण्यात बैठक झाली, त्यावेळी हे निर्देश देण्यात आले. राज्यातल्या 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांमध्ये काल घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. काल पहिल्या दिवशी देवीची नंदादेवी रुपात पूजा बांधण्यात आली होती. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्यानं भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या मंदिरात तसंच नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गडावरही विधिवत घटस्थापना करण्यात आली. सप्तशृंग गडावर काल दिवसभरात 75,000 भाविकांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानच्या सूत्रांनी दिली. राज्यात सर्वत्र ठिकठिकाणच्या देवीच्या मंदिरांमध्ये अत्यंत उत्साहात नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. मिरजमध्ये आयोजित शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ गायक पंडित भुवनेश कोमकली यांच्या हस्ते झालं, तर 32वा पुणे नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गणेश कलाक्रीडा रंगमंच इथं झालं. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुणे नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून निधी उभारावा असं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महावीजचा जॅकी 92-18 जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया सागरमाला या कार्यक्रमाविषयी.
2: देशाच्या किनारपट्टीला विकासाचं इंजिन बनवण्यासाठी 2015 सागरमाला योजना सुरू करण्यात आली. भारताचं भौगोलिक शक्तीस्थान असलेल्या किनारपट्टीच्या सहाय्यानं विकास, रोजगार निर्मिती आणि व्यापाराला बळकटी देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून सुरू आहे. 6,00,000 कोटींहून अधिक किमतीचे 845 पेक्षा जास्त प्रकल्प या अंतर्गत सुरू असून 315 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आज 9 भारतीय बंदरांचा जगातल्या सर्वोत्तम 100 बंदरांमध्ये समावेश झाला असून किनारपट्टीवरची जहाज वाहतूकही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. देशातल्या प्रमुख बंदरांच्या क्षमतेतही 2014 तुलनेत जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे. या योजनेमुळे बंदरांचं आधुनिकीकरण, रस्ते आणि रेल्वे मार्गांची जोडणी, औद्योगिकीकरण, किनारपट्टी भागातल्या समुदायाचा विकास, जलवाहतूक आणि अंतर्गत जलमार्ग या 5 घटकांना एकत्र जोडला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून वैष्णवी संयोग.
0: महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्य सरकारच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यात 267 ग्रामसभा आयोजित केल्याची माहिती काल कृषी विभागानं दिली आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात हृदयरोगाची शक्यता असलेल्या 208 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराच्या विरोधात पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या परीक्षार्थींच्या आंदोलनाला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल भेट दिली. परीक्षार्थींच्या सर्व मागण्या या शिष्टमंडळानं मान्य केल्यामुळे 11 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारनं 5-सदस्यीय आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशीसाठी नैतिकतेला प्राधान्य देत चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहण्याचा निर्णय घेतल्याचं समाज माध्यमातील संदेशाद्वारे जाहीर केलं आहे. या आयोगात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचा समावेश करण्याची आंदोलकांची मागणी मान्य केल्याचं भोसले यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेला हा देशातला पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात काल इंदूर इथं झालेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं पाहुण्या संघावर 14 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारतानं दिलेलं 223

20 धावांचं लक्ष गाठताना वेस्ट इंडिजला निर्धारित 20 षटकात 209 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून अभिषेक शर्मानं आक्रमक फलंदाजी करत 30 चेंडूत 69 धावा ठोकल्या. 3 बळी टिपणारा अर्षदीप सिंह सामनावीर ठरला. 5 सामन्यांच्या या मालिकेतला चौथा सामना येत्या बुधवारी हैदराबाद इथं होणार आहे. हवामान. राज्यभरात आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. राज्यात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं MPSC परीक्षार्थींचं आंदोलन स्थगित. आणि दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताची मालिकेत 2-1 अशी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. श्रोते हो, आज नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस आहे. नवरात्रोत्सवाच्या आपण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. आज आहे जागतिक संधिवात दिन. तसंच आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा वर्धापन दिन आहे. 12 ऑक्टोबर 1993 रोजी या आयोगाची स्थापना करण्यात आली. 33व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून इंटरनॅशनल वुमन मास्टर हा किताब मिळवला 12 ऑक्टोबर 1998 या दिवशी. भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉक्टर सुरिंदर के वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉक्टर इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटीनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल सहस्त्र जागतिक अन्न पुरस्कार जाहीर झाला 12 ऑक्टोबर 2000 या दिवशी. बारा ऑक्टोबर 1911 या दिवशी क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती आणि समाजसेवक असलेले विजय मर्चंट यांचा जन्म झाला. त्यांचं निधन झालं 27 ऑक्टोबर 1987 या दिवशी. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1921. कवयित्री, गीतलेखिका शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922. क्रिकेटपटू अशोक मंकड यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1946 या दिवशी झाला. 12 ऑक्टोबर 1967 या दिवशी समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते आणि व्यासंगी लेखक डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचं निधन झालं. भारतीय न्यायाधीश आणि राजकारणी सुखदेव सिंग कांग यांचं निधन 12 ऑक्टोबर 2012 या दिवशी झालं. भारतीय फुटबॉल खेळाडू कार्लटन चॅपमन यांचं निधन 12 ऑक्टोबर 2020 या दिवशी झालं. तर असे होते आजचे दिनविशेष.

0: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
1: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
2: बस हेच विचारा वाय.
3: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
0: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
3: तुमचा सायबर रक्षक.
4: श्रोतेहो, आज सकाळी 8:40 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. आजच्या या कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी यांच्या मन वढाय वढाय या कवितेविषयी, याचं लेखन केलं आहे रेडिओ सखी जान्हवी भागवत यांनी. निवेदन आहे रेडिओ सखी जान्हवी भागवत आणि रेडिओ सखी संपदा जोशी यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 8:40 कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जंगल ही केवळ झाडांची संपत्ती नाही तर ती असंख्य वन्यजीव, पक्षी, वनस्पती आणि संपूर्ण पर्यावरणाचा आधार असतात. जंगल आणि वन्यजीवांचं संरक्षण झालं तरच पर्यावरणाचं संतुलन टिकून राहणार आहे. महाराष्ट्र राज्याला लाभलेली समृद्ध वनसंपदा, डोंगर दऱ्या आणि जैवविविधता ही आपल्या राज्याची मोठी नैसर्गिक संपत्ती आहे. ही संपत्ती जपण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. श्रोते हो, नुकताच वन्यजीव सप्ताह पार पडला. याच निमित्तानं वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. याच अनुषंगानं आज आपण संवाद साधणार आहोत कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्याशी. सर, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, नुकताच वन्यजीव सप्ताह पार पडला. या सप्ताहाच्या निमित्तानं राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणकोणते उपक्रम राबवण्यात आले आणि या उपक्रमांच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये कोणता संदेश देण्यात आला?
1: वन्यजीव सप्ताह 1952 पासून आपल्या देशामध्ये राबवला जातो 2 ते 8 ऑक्टोबर या काळामध्ये. आणि आज त्या अनुषंगानं या महिन्यात देखील आपण पूर्ण राज्यस्तरावरती हा वन्यजीव सप्ताह राबवत आहे. याच्यामध्ये विविध उपक्रमामध्ये लोकजागृती करणे, त्यानंतर मुलांना, युवकांना वेगवेगळे नॅशनल पार्क आहेत महाराष्ट्रामध्ये, वन्यजीव अभयारण्य आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या भेटी देणे, याशिवाय वन्यजीव आणि मनुष्याच्या मधला जो कन्फ्लिक्ट सिच्युएशन आहे तर त्याबाबत लोकांना माहिती देऊन त्याच्याबाबत काय पर्याय काढता येतात किंवा लोकसभा कसा वाढवता येईल याविषयी उद्बोधन करणे, आणि लोकांना जेवढं जास्तीत जास्त जंगल या परिसंस्थेशी कसं जोडता येईल तर या गोष्टीवरती फोकस करून आपण उपक्रम राबवलेले आहेत. कारण एकूणच जंगल म्हणजे फक्त झाडे नसून ती पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचतत्वांची मिळून तयार झालेली एक सजीव परिसंस्था आहे आणि तिचे जतन आणि संवर्धन आपण केलं पाहिजे. आणि कनेक्टिंग हॅबिटॅट

0: हा यावर्षीचा मेन फोकस आहे आपल्या वाईल्डलाईफ सप्ताहाचा, तर तो लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
1: अच्छा, मग सर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणकोणते उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला?
0: या अनुषंगानं कोल्हापूरमध्ये राधानगरी अभयारण्य आहे जे मुख्यत्वे गव्यासाठी स्थापन केलं होतं आणि 1958 साली शाहू महाराजांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यावेळी झालं होतं. त्याबरोबरच कोल्हापूरमध्ये 135,000 हेक्टर एवढं वनक्षेत्र आहे. तर ह्या सगळ्या संवर्धनाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं हा एक कनेक्टिंग हॅबिटॅट जे ब्रीद वाक्य आहे या वर्षीच्या वन्यजीव सप्ताहाचा, त्यानुसार हा जो हॅबिटॅट आहे तो काली टायगर रिझर्व जे कर्नाटकात आहे आणि महाराष्ट्रामधलं सह्याद्री टायगर रिझर्व आहे, तर ह्यांना जोडणारा खूप महत्त्वाचा हॅबिटॅट आहे कोल्हापूर जिल्हा. तर त्या अनुषंगानं आपण यावर्षी प्रभात फेरी, पुन्हा मुलांना गावोगावी जाऊन उद्बोधन करणे यासाठी चित्ररथ पण आपला या 8 दिवस सगळीकडे फिरणार आहे. याशिवाय निबंध स्पर्धा असतील, पेंटिंग कॉम्पिटिशन असतील आणि पॅनल डिस्कशन्स असतील. तर ते सगळे उपक्रम आपण कॉलेजमध्ये प्रत्येक शहरामध्ये स्कूल्समध्ये आपण हे राबवलेले आहेत.
1: अच्छा सर, 300 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे, मग कोल्हापूरची भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेऊन या विभागात वृक्ष लागवडीचं नियोजन कशा पद्धतीनं केलं आहे?
0: एकूणच महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20% वनक्षेत्र आहे आणि ते 33% असण्याची आवश्यकता आहे आपल्या नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीनुसार. आणि कोल्हापूरमध्ये एकूण भूभागाच्या 22% वनक्षेत्र आहे, तर वृक्ष लागवड हा त्याच्यातला खूप महत्त्वाचा घटक आहे. आपण यावर्षी 300 कोटी जे धोरण आणलं आहे तर त्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 लक्ष एवढं टार्गेट होतं आणि त्यातून आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मियावाकी प्लांटेशन्स असतील, रेग्युलर प्लांटेशन असतील, यातनं आपण वृक्ष लागवड केलेली आहे. आणि एक पेड माँ के नाम हा माननीय पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, तर त्या अंतर्गत आपण वडासारखी जी महत्वाची परिसंस्थेतील झाडं आहेत तर त्यांची पण लागवड करत आहे.
1: अच्छा सर, जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासमोर शिकार हा एक मोठा धोका आहे, मग शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाची यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते?
0: शिकार हा काही ठिकाणी तिथल्या संस्कृतीचा पार्ट म्हणून आलेला आहे आपल्याकडे. तर त्या ठिकाणी आत्ता आणि पूर्वीची जर आपण या दोन्ही गोष्टीला फरक पाहिला तर आत्ता लोकांचं बरंचसं उद्बोधन झालं आहे आणि याबरोबर वन विभागाने केलेल्या कारवाई असतील, तर आपण मागच्या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80% जास्त ऑफेन्सेस रजिस्टर केले, तर त्यापैकी बरेचसे शिकारीचे ऑफेन्सेस आहेत आणि शिकारीला वन्यजीव कायदा 1972 झाला आहे, तर त्याच्या अंतर्गत चांगली शिक्षा पण आहे. तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी वन विभागाकडून रात्र गस्त असेल जे पेट्रोलिंग म्हणतो ते आपण कंटिन्युअसली करत असतो. त्यांची आमची कमांड कंट्रोल रूम आहे, त्या ठिकाणी 1920 हा आमचा हेल्प नंबर आहे, तर त्याच्यावरून कंटिन्युअसली कॉल येत असतात, तर त्याचा फॉलोअप आपण घेत असतो आणि आम्ही सगळे रेकॉर्ड्स मेंटेन करतो. पोलिसांच्या बरोबर आमची टायगर सेल आहे, त्यांची रिसेंटली कोल्हापूर सर्कलची माननीय IG साहेब आणि CCF कोल्हापूर यांच्या उपस्थितीमध्ये टायगर सेलची मीटिंग पार पडली. तशी प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्यामध्ये वेळोवेळी टायगर सेलची मीटिंग पार पडते, याच्यामध्ये शिकार, शिकारी अशा गोष्टीवरती काही मार्ग शोधता येतील का याविषयी चर्चा, ट्रेनिंग्स वगैरे होतात.
1: अच्छा सर, वन्यजीवांच्या संरक्षणामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो, एखाद्या नागरिकाच्या निदर्शनास वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली तर त्या व्यक्तीनं वन विभागाला माहिती देण्यासाठी काय करावं, किंवा नागरिकांकडून मिळणारी माहिती या कारवाईमध्ये कशा पद्धतीनं महत्वाची ठरते?
0: मॅडम, खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शिकार आपण थांबवू पण शकत नाही आणि आपल्या संविधानामध्ये फंडामेंटल ड्युटीजमध्ये वन्यजीवांचं संरक्षण हे आपली एक ड्युटी आहे हे मेन्शन केलेलं आहे ऑलरेडी. आणि आता बरेचशा लोकांना, जसे लोक ताडोबा फिरायला जातात, आपल्याकडे राधानगरी फिरायला जातात, तर जंगल तिथले टायगर असतील, हत्ती असतील किंवा जे वन्य प्राणी आहेत ते पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्याविषयी आणि जनरेशन झेड जे आपण म्हणतो त्या सगळ्यांच्यामध्ये एक आत्मीयता नक्कीच आता तयार झालेली आहे आणि हे लोक स्वतःहून आम्हाला अशा काही गोष्टी आढळल्या तर ते माहिती देतात आम्हाला. डायरेक्टली आमचे रेंज फॉरेस्ट ऑफिसेस असतात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, किंवा 1920 आमचा हेल्पलाईन नंबर आहे, याच्यावरती देखील काही लोक माहिती देतात. तर ह्या अशा केसेस आल्यानंतर आम्ही

0: त्यांची प्रॉपर इन्क्वायरी करतो आणि आमचा डेटाबेस आहे, आमचे स्टाफ आहे, तो फील्डवरती जाऊन अशा ठिकाणी जी लोकांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे ह्या गोष्टी करत असतो. आणि सायमल्टेनियसली आम्ही लोकांमध्ये उद्बोधन पण करत असतो की शिकारी किंवा शिकार ही गोष्ट आहे ही समाजासाठी किंवा जंगलासाठी पण चांगली नाही आहे, त्याच्यापेक्षा आपण वन्य प्राण्यांचं संरक्षण संवर्धन केले पाहिजे. चिमण्यांसाठी घरी कृत्रिम घरटी आहेत ती लावली पाहिजेत, घरामध्ये एक छोटीशी पाण्याची जरी बशी बनवून ठेवली तर त्यातनं पण आपण छोट्या छोट्या जीवांचं संरक्षण संवर्धन करू शकलो, तर ते पण खूप आपली जी ड्युटी आहे तर त्याबाबतचं पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन होईल असं मला वाटतं.
1: हो सर, अत्यंत महत्वाची माहिती सर आपण दिलीत. यापुढे कधीही वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली तर नागरिक नक्कीच 1926 1926 या क्रमांकावर किंवा या हेल्पलाईनवर नक्कीच संपर्क साधतील.
0: येस मॅडम.
1: श्रोते हो, वनसंपदेचं संरक्षण, वृक्ष लागवड, वन्यजीवांचं संवर्धन आणि शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाकडून सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती आपण कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्याकडून जाणून घेतली. जंगल आणि वन्यजीवांचं संरक्षण ही केवळ वन विभागाची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे हे या संवादातून स्पष्ट झालं. सर, आपण अतिशय महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. परंतु वनसंवर्धनाचा हा विषय अत्यंत व्यापक आहे, त्यामुळं हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.
0: नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण.

आरोग्य हेच धन अशी म्हण प्रचलित आहे. परंतु आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी काही सवयी अंगीकारण्याची गरज असते. यापैकी सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे स्वच्छता. आपल्या जीवनातील स्वच्छतेचं महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ हवा, पाणी, परिसर, वातावरण कोणाला नको असतं? स्वच्छतेनं रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाहीत. आपल्याला हे सगळं माहीत आहे, परंतु तरीही आपण यासाठी काहीच करत नाही. आपण फक्त आपलं घर स्वच्छ ठेवतो आणि आजूबाजूच्या परिसराकडे दुर्लक्ष करतो. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण जोपर्यंत स्वच्छताप्रिय होत नाही तोपर्यंत काहीही बदल होणं शक्यच नाही. आज सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये, ट्रेन, ऑफिस, बगीचा, इमारती, रस्ते, गल्ली, बोळात आपल्याला अस्वच्छता दिसते. कुठेही थुंकणं, पान खाऊन, तंबाखू खाऊन, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणं, सिगरेटची थोटकं, खाद्यपदार्थांची वेष्टणं, कागदाचे तुकडे कुठेही फेकतो माणूस. आपल्या नद्या म्हणजे सांडपाणी वाहून नेणारी गटारं बनली आहेत जणू. यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होऊन डेंग्यू, मलेरिया यासारखे संसर्गजन्य आजार वाढतायत. स्वच्छता राखण्यासाठी शुद्ध आणि स्वच्छ पाणी वापरा. सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन करा. ओला आणि सुका कचरा वेगवेगळाच ठेवा. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करा.

आज सकाळी 8:40 अवश्य ऐका कार्यक्रम काव्यांजली, इथं गुज कवितेशी, कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम. सादर करते विवेक वानखडे.

श्रोत्यांनो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत, संगीतकार अरुण पडवाल.

0: अगरबत्ती धूप कापूर नवरात्री पूजेचा आहे परिपूर्ण सामान,
1: मात्र आयुष्यभर करा स्त्री शक्तीचा सन्मान।
0: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी।
1: संपर्क 70 20 83 07 89।
2: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होतील खास।
3: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
2: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
4: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा। हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट।
5: वाव,
4: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात। म्हणून
6: नेहमी विचारा WHY, सांगतोय कॅप्टन Y ऑफ SBI,
4: तुमचा सायबर रक्षक।

पद्मजा फेणाणी जुगळेकर यांनी गायलेली इंदिरा संत यांची ही रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते गिरीश जोशी. कार्यक्रमात आता ऐकूया अरुण दाते यांनी गायलेली वसंत बापट यांची ही गीतरचना. संगीतकार यशवंत देव.

आपण ऐकत आहोत अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. श्रोते हो, यानंतर म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आता प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 17 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल, पंतप्रधानांचा विश्वास. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला आदेश. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर दुसऱ्यांदा हल्ला. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात सहमती झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. आणि नेमबाजी, बॅडमिंटनसह क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडूंचा विजय. आता सविस्तर बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते काल चेन्नई इथं जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यात बोलत होते. सध्याचं युग युवा पिढीचं आहे असं म्हणत या पिढीच्या नवनवीन कल्पना आणि मेहनत भारताचं आणि जगाचंही भविष्य घडवतील, असं मोदी म्हणाले. शिक्षण घेण्याबरोबरच ते व्यवहारात उपयोगातही आणलं पाहिजे असं सांगून त्यांनी युवा पिढीला मोठी स्वप्न पाहण्याचं, वेगळा विचार करण्याचं आणि निर्भयपणे काम करण्याचं आवाहन केलं. आधुनिक नवोन्मेषाला आपल्या सांस्कृतिक वारसाची जोड देऊन युवा पिढी प्रगतीशील स्वावलंबी राष्ट्र घडवू शकते, असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तमिळनाडूमध्ये विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. यामध्ये रस्ते, रेल्वे, बंदर, पेट्रोल तसंच वैज्ञानिक संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे. आयआयटी मद्रास इथं झालेल्या या कार्यक्रमाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे राज्यातली संपर्क व्यवस्था सुधारेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल, तसंच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका आणि वाहतूक नियमांचं पालन करत लोकांना मुक्तपणे वावरण्याची परवानगी द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं प्रशासनाला दिले आहेत. दिल्लीतल्या तात्पुरत्या वाहतूक अडथळ्यांचा आढावा घेण्याची सूचना करून मेट्रो सेवा, इंटरनेट सेवाही सुरळीत सुरू राहील याची दक्षता घ्यावी, असे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशासनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले सीजेपी नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना काल कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही, असं सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. दरम्यान सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतही आंदोलन करण्यात आलं. परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराच्या विरोधात पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन काल स्थगित करण्यात आलं. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शिवेंद्र

राजे भोसले यांनी काल या आंदोलकांची भेट घेतली. एमपीएससी परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. तसंच या समितीमध्ये एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचाही समावेश केला जाईल अशी माहिती भोसले यांनी आंदोलकांना दिली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर काल दुसऱ्यांदा हल्ला झाला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाल्याची माहिती सौदीच्या लष्करी प्रवक्त्यानं दिली आहे. किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी कक्षात एक प्रोजेक्टाईल धडकल्यामुळे तिथं आग लागली. परवा शनिवारी याच विमानतळावर झालेल्या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला होता आणि 308 जण जखमी झाले होते. येमेनच्या हुथी बंडखोरांनी हे हल्ले केल्याचं मान्य केलं असून सौदी अरेबियातील विमानतळांचा वापर करू नये असा इशारा विमान कंपन्यांना आणि प्रवाशांना दिला आहे. अनेक नेत्यांनी तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. दरम्यान या हल्ल्यांमध्ये एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती रियादमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. रियादमधल्या हल्ल्यानंतर तिथला भारतीय दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून जखमी भारतीयांची विचारपूस करत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन सहमत झाले असून युद्धविराम तत्काळ प्रभावानं लागू झाला आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. याबाबत अधिक तपशील मात्र त्यांनी दिलेला नाही. सर्वांसाठी एक चांगली बातमी म्हणून या घोषणेचं युक्रेन स्वागत करतो असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. रशियानं जर युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवले तर युक्रेन रशियन तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्यास तयार आहे असं एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं. रशियानं मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेपाळमधल्या बुधी गंडकी नदीला काल पहाटे अचानक आलेल्या पुरामुळे गोरखा जिल्ह्यात अनेक घरं आणि पूल वाहून गेले असून काही जलविद्युत प्रकल्पांचंही मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 82 जणांना बचाव पथकांनी वाचवलं आहे तर 5 जण अजूनही बेपत्ता आहेत अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. गोरखा जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनानंतर तयार झालेला तात्पुरता बांध फुटल्यामुळे नदीला अचानक पूर आला असल्याची शक्यता आहे असं आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वतीय विकास केंद्रानं म्हटलं आहे. दरम्यान मानसलूक गिर्यारोहण मार्गाकडे जाणारे अनेक पर्यटक या पुरामुळे अडकून पडले आहेत. पूर्व आफ्रिकेतील जिबुती किनारपट्टीजवळ 305 स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक नौका उलटल्यानं 15 मुलांसह एकंदर 139 लोकांचा मृत्यू झाला आहे असं आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेनं म्हटलं आहे. मागच्या आठवड्यात 8 तारखेला ही घटना घडली. शोध आणि बचाव कार्य सुरू असून 84 लोक अजूनही बेपत्ता आहेत त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे असं या संस्थेनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या इजिप्तमध्ये कैरो इथं झालेल्या रायफल आणि पिस्तूल विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा उदयवीर सिद्धूनं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं. या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसाळे आणि सरबजोत सिंग यांच्यासह 24 भारतीय नेमबाज सहभागी झाले आहेत. तुर्की इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अनमोल खर्ब हिनं महिला एकेरीचं विजेतेपद मिळवलं. तिनं अंतिम सामन्यात आकर्षी कश्यप हिचा 21-11 21-14 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. अनमोलचं हे तिसरं आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या सूरज आणि निकोलस यांच्या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. वेस्ट इंडिज विरुद्धचा तिसरा 20 षटकांचा क्रिकेट सामना काल भारतानं 14 धावांनी जिंकला. इंदोर इथं झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं 20 षटकात 223 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 30 चेंडूत 69 धावा केल्या.

0: मात्र निर्धारित 20 षटकात वेस्ट इंडिजचे फलंदाज 209 धावा करू शकले. वेस्ट इंडिजचे 3 फलंदाज बाद करणारा अर्षदीप सिंग सामनावीर ठरला. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल, पंतप्रधानांचा विश्वास. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला आदेश. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर दुसऱ्यांदा हल्ला. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात सहमती झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. आणि नेमबाजी, बॅडमिंटनसह क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडूंचा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत.

0: असं वक्तव्य. आणि नेमबाजी बॅडमिंटनसह क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडूंचा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम काव्यांजली.
2: रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी, शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादर करते विवेक वानखडे.

0: अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला।
1: देख पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला। नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी
0: आणि मी संपदा आपलं मनःपूर्वक स्वागत करतो।
1: श्रोते हो, 6वीच्या पाठ्यपुस्तकातली बहिणाबाईंची ही कविता,
0: माणसांना आदर्श घ्यावा आणि आपलं आचरण बदलावं हे सांगणारी ही कविता।
1: या पशुपक्ष्यांकडे कोणत्याही सुविधा नसतात, तरी ते कोणतीही तक्रार न करता अतिशय कष्टानं कौशल्यानं आपलं विश्व उभं करतात।
0: माणसाला संदेश देणारी अनुभव सिद्ध अशी ही कविता।
1: या कवितेच्या पुढच्या ओळी अशा आहेत,
0: पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला,
1: तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला,
0: सुगरणीनं पिल्लांसाठी बांधलेलं हे घरट म्हणजे जणू झुलता बंगलाचे।
1: या सुगरणीचा पिल्लांमध्ये जीव गुंतलेला आहे
0: आणि जणू हा जीवच त्या खोप्यासोबत झाडाला टांगलेला आहे।
1: तिचं पिल्लांवरचं प्रेम या ओळीतून बहिणाबाईंनी व्यक्त केलं आहे।
0: त्या पुढच्या ओळींमधून त्या सुगरणीच्या बुद्धिमत्तेचं आणि कौशल्याचं वर्णन करताना म्हणतात,
1: सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर,
0: तिले जन्माला सांगाती मी ये गण्या गंप्यानर,
1: खोपा इनला इनला जसा गिलक याचा कोसा,
0: पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा।
1: तर अशी ही चतुर सुगरण तिचं घरट बांधण्याचं कौशल्य माणसालाही लाजवील असंच आहे।
0: तिचं हे घरट नाजूक सुंदर तरीही पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी अतिशय उत्तम असंच आहे।
1: जसं रेशमाच्या किड्याने विणलेला कोश नाजूक सुंदर सुबक तरीही मजबूत असतो, तसंच हे घरट आहे।
0: जरा देख रे मानसा असं म्हणून त्या निसर्गाकडे निसर्गातल्या घटकांकडे पाहण्याचा संदेश माणसाला देतात।
1: सृष्टीतल्या प्रत्येक जीवाला त्याचं त्याचं जगण्याचं एक ध्येय आहे।
0: माणसानं आपली दृष्टी आणि मन जागृत ठेवायला पाहिजे, तरच या गोष्टीतलं सौंदर्य कष्ट त्याला दिसतील, निसर्गाशी त्याला एकरूप होता येईल।
1: या कवितेच्या शेवटच्या ओळीतून बहिणाबाईंनी माणसाला एक संदेश दिलाय,
0: तिची उलुशीचं चोच तेच दात तेच ओठ,
1: तुले दिले रे देवाने दोन हात दहा बोट, तुले दिले रे देवाने दोन हात दहा बोट। म्हणजे सुगरणीकडे फक्त चोच आहे, तिच्या सहाय्यानं ती इतकं सुबक सुंदर घरट विणू शकते,
0: आणि तुला तर देवानं दोन हात आणि दहा बोट दिलेत ज्याच्या सहाय्यानं तू खूप काही करू शकतोस।
1: आपल्या बुद्धीचा कौशल्याचा वापर करून तू कितीतरी सुंदर गोष्टी घडवू शकतोस।
0: तर अशी ही आशयगर्भ कविता केवळ सुगरणीच्या घरट्याचं वर्णन करणारी नाहीये,
1: तर निसर्गातला प्रत्येक जीव काही ना काही अद्भुत कौशल्य घेऊन जन्माला येतो, ते पाहण्याची त्यातून शिकण्याची दृष्टी माणसानं ठेवली पाहिजे हा संदेश ही कविता देते।
0: म्हणूनच ही कविता आपल्याला निसर्गाकडे नव्या नजरेनं पाहायला लावणारी आणि माणसाला स्वतःमधल्या सामर्थ्याची जाणीव करून देणारी अशीच आहे।
1: निसर्गानं जर एवढ्या छोट्या पक्षाला इतकं कौशल्य दिलं असेल, तर माणसाला मिळालेली बुद्धी हात बोट आणि सर्जनशील मन याचा उपयोग करून कितीतरी गोष्टी त्याला निर्माण करता येतील।
0: लय आणि

0: माधुरी असलेली अस्सल खानदेशी अहिराणी बोलीभाषेचा गोडवा असलेली ही कविता तिच्या साध्या शब्दांनी आपल्या आवडत्या कवितांच्या यादीत कधीच जाऊन बसते.
1: श्रोते हो, बहिणाबाईंच्या अशाच एक सुंदर आशयघन कवितेची आज आपण ओळख करून घेणार आहोत.
0: श्रोते हो, मन कुठे असतं माहितीये का तुम्हाला?
1: मनाचा शोध घेणं कोणाला जमलं आहे का हो?
0: ते कुठे असतं, ते कसं असतं, कुणालाच माहिती नाही.
1: पण ते अतिशय चंचल आहे हे मात्र सगळ्यांनाच माहिती आहे.
0: पाऱ्यासारखं प्रवाही आणि वाऱ्यासारखं धावतं असं हे मन.
1: या मनाच्या अवस्था वर्णन करणारी बहिणाबाई चौधरींची ही कविता आपण खूपदा ऐकली आहे, वाचली आहे.
0: मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर,
1: किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर.
0: बहिणाबाईंनी मनाची तुलना पिकात शिरलेल्या गुरांशी केली आहे.
1: शेतात शिरलेलं जनावर आपण कितीही हाकललं तरी ते पुन्हा पुन्हा त्या शेतातच शिरत असतं.
0: तसंच आपल्या मनाचं आहे. ज्या गोष्टींपासून, विचारांपासून आपण मनाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, ते विचार मनातून झटकून टाकण्याचा विचार करतो, तेव्हा ते विचार दुप्पट वेगानं पुन्हा मनात येतात.
1: चिंता कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी त्या मनाला कुरतडतच राहतात.
0: मन हे एका विचारावर कधीच स्थिर राहत नाही, प्रयत्नपूर्वक त्याला स्थिर ठेवावं लागतं.
1: आपल्या अनेक संत महात्म्यांनी या विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधना केली आहे, अध्यात्माचा आधार घेतलेला आहे.
0: पण आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या चिमटीतून हे मन कधीच निसटून पसार होतं.
1: तर अशा या चंचल मनाचा शोध घेताना बहिणाबाई पुढे म्हणतात,
0: मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा,
1: जशा वाऱ्यानं चालल्या पानावरल्या रे लाटा.
0: आपलं हे मन असंख्य वाटांनी सगळीकडे हिंडत असतं. हे मन मोकाट धावत असतं.
1: वाऱ्याने पाण्यावर जशा लाटा किंवा तरंग उठतात आणि ही तरंग जसे पसरत जातात, तसं हे मन वाऱ्याच्या वेगाने कुठेही आणि कधीही भरकटत जातं.
0: म्हणूनच क्षणात मन भूतकाळात जातं, कधी भविष्याचा विचार करतं आणि वर्तमानात या सगळ्या विचारांनी अस्वस्थ होतं.
1: मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात,
0: आता व्हत भुईवर गेलं गेलं आभायात.
1: मनाच्या पाखराची अवस्था काय सांगू?
0: पक्षी जसे फांदीवर बसलेले असतात आणि अचानक आकाशात झेपावतात, तसंच या मनाचं आहे.
1: आता व्हत भुईवर गेलं गेलं आभायात. मनाचा हा क्षणार्थाचा प्रवास, चंचलतेचा प्रवास.
0: विलक्षण वेगानं फिरणारे हे मन आपण ताब्यात ठेवू शकत नाही.
1: अशा या लहरी मनाला त्या वादळाची उपमा देतात.
0: मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण,
1: उंडारल उंडारल जस वारा वाहदन.
0: इथे वाहदन म्हणजे वादळ असा अर्थ आहे.
1: म्हणजे वावटळीसारखं प्रचंड प्रवाही असं हे मन.
0: त्याला पकडून कोण ठेवणार?
1: मन जहरी जहरी त्याचं न्यार ते तंतर,
0: अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर.
1: मनातल्या जहरी विषारी विचारांच्या विषयी त्यांनी हे म्हटलंय.
0: विंचू साप हे विषारी प्राणी चावले तर त्याला उतारा औषध तरी असतं.
1: पण मनातल्या विषारी विचारांना उतारा उपाय कसा काय सापडणार?
0: या विचारांचं विष उतरवायचं तरी कसं?
1: मन चप्पय चप्पय त्याले नाही धीर,
0: तठे वयीसनी इज आलं आलं धरतीवर.
1: आत्ता आभाळात असलेलं मन विजेच्या वेगानं धरतीवर कोसळतं.
0: श्रोते हो, या कवितेतल्या प्रत्येक ओळीतून मनाची चंचलता सोधारण बहिणाबाईंनी पटवून दिलेली आहे.
1: यातल्या प्रत्येक उपमेसह चंचल मनाची व्याख्या अधोरेखित होताना दिसते.
0: तर हे सगळं सांभाळणारं मन आहे तरी केवढं हे सांगताना त्या म्हणतात,
1: मन एवढं एवढं जसं खसखसचं दान,
0: मन केवढं केवढं आभायात बी मावन.
1: आणि असं हे चंचल लहरी कधी विखारी तर कधी कशातही न मावणारं, व्यक्त न करता येणारं मन दिलंस म्हणून आश्चर्यानं त्या देवाला विचारतात,
0: देवा कसं देलं मन असं नाही दुनियात.
1: असा कसा रे तू योगी काय तुझी करामत,
0: देवा असं कसं मन असं कसं रे घडलं,
1: कुठे जागेपणी तुले असं सपान पडलं.
0: तर असं हे चंचल मन तू दिलं आहेस त्याला कशाचीच तोड नाही.
1: तू हे मन घडवताना काहीतरी करामत केली आहेस
0: की तुला जागेपणी कसलं तरी स्वप्न पडलं म्हणून हे अद्भुत असं मन तू घडवलंस?
1: श्रोते हो, मानवी मनाची चंचलता, हट्टीपणा

0: अथांगता त्यांनी आपल्या अहिराणी भाषेच्या माध्यमातून अतिशय सोप्या शब्दातून व्यक्त केली आहे.
1: माणसाचं मन हे त्याचं बलस्थान आणि कमजोरी दोन्हीही आहेत, हेच यातून त्यांना सांगायचं आहे.
0: या कवितेत बरेचसे अहिराणी भाषेतले शब्द आपल्याला सापडतात.
1: म्हणजे मन वढाय, आभाय, जहेरी, ईज, फिरी, उंडारलं असे हे शब्द.
0: या कवितेला अहिराणी भाषेतला गोडवा आहे, म्हणून ती ऐकतानाही आपण त्या भाषेच्या गोडव्यात गुंतून पडतो.

0: श्रोतेहो, बहिणाबाई चौधरी एक साधी गृहिणी, रोजच्या जगण्यात गाणं शोधणारी.
1: ते गाणं तिच्या जगण्याचा एक भाग आहे.
0: त्यासाठी तिला वेगळं काही करावं लागत नाही, ते सहजपणे शब्दातून पाझरत जातं.
1: 24 ऑगस्ट 1880 रोजी जळगाव जिल्ह्यातल्या असोदे गावी महाजनांच्या घरी त्यांचा जन्म झाला.
0: वयाच्या 13व्या वर्षी नथुजी चौधरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
1: घरातली शेतीची कामं करता करता त्याच प्रतीकातून त्यांची कविता उत्स्फूर्तपणे येत गेली.
0: पण लिहिता येत नसल्यामुळे त्यांच्या कविता केवळ मुखोद्गतच राहिल्या.
1: त्यांना 3 अपत्य होती आणि वयाच्या केवळ 30व्या वर्षी त्यांना वैधव्य आलं.
0: ते पचवण्याची ताकद त्यांना त्यांच्या कवितेनं दिली.
1: त्या दुःखातून सावरण्यासाठी त्या धरती मातेशी संवाद साधतात.
0: सांग सांग धरती माता, अशी कशी जादू झाली.
1: झाड गेलं निधीसनी, मागे उरली सावली.
0: पती म्हणजे झाड, ते निघून गेल्यावर त्यांची सावली म्हणजे त्या स्वतः मागे राहिल्या.
1: त्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न त्या करतात,
0: पण ते दुःख मनात तसंच राहतं. ते व्यक्त करताना त्या म्हणतात,
1: रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची रे सव.
0: रडू हसव रे जरा, त्यात संसाराची चव. असं आपल्या मनाला त्या समजावताना दिसतात.
1: निसर्गाशी एकरूप झालेली त्यांची कविता आपल्याला संसाराचं आणि जीवनाचं तत्वज्ञान सांगते.
0: श्रोते हो, बहिणाबाई घरकाम शेतकाम करताना लेवागण बोलीतल्या ओव्या आणि कविता रचून गात असत.
1: बहिणाबाईंना लिहिता येत नव्हतं, त्यामुळे त्यांच्या कविता लिखित स्वरूपात नव्हत्या.
0: मौखिक स्वरूपात असल्यानं काही काळानं त्या लुप्त झाल्या.
1: पण काही रचना त्यांचे पुत्र कवी सोपानदेव चौधरी आणि त्यांचा मावसभाऊ सखाराम पाटील यांनी काही प्रसंगी टिपून ठेवल्या होत्या, त्यामुळे त्या लिखित स्वरूपात राहिल्या.
0: बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र कवी सोपानदेव यांनी या कविता आचार्य अत्रेंना दाखवल्या. त्या वाचून आचार्य अत्रे उद्गारले,
1: अहो, हे तर 52 कशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे.
0: आणि त्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला.
1: त्यांच्या प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी प्रकाशित झाली.
0: त्या संग्रहात त्यांच्या फक्त 35 कविता आहेत.
1: शेतातली प्रतीकं, शेतकऱ्याची सुखदुःख, जगण्यातले चढ उतार, सण,
0: प्राणी पक्षी निसर्ग याविषयीची त्यांची आत्मीयता त्यांच्या या कवितांमधून जाणवते.
1: श्रोते हो, त्यांच्या या कवितांचा सन्मान आजही सर्वत्र होताना दिसतो.
0: त्यांच्या काव्यरचनांवर आधारित खान देशाचा मळा आणि मराठवाड्याचा गळा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जातो.
1: त्यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद फ्रेग्रन्स ऑफ द अर्थ या नावानं प्रसिद्ध आहे.
0: त्यांच्या कवितांवर आधारित समीक्षा करणारी, त्यातलं सौंदर्य दाखवणारी काही पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत.
1: त्यांच्या जीवनावर एक चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.
0: श्रोते हो, बहिणाबाई चौधरी यांच्या नावानं जळगाव इथं कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापनाही करण्यात आली आहे.
1: श्रोते हो, कार्यक्रमाची सांगता करताना त्यांच्या कवितांमधल्या काही ओळी आम्ही आपल्याला ऐकवतोय. अरे संसार संसार, जसा तवा चुल्हावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर.
0: माझी माय सरस्वती, माले शिकवते बोली, लेक बहिणीच्या मनी किती गुपित पेरली.
1: देरे देरे योग्या ध्यान, एक कायमी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.
0: आला पहला पाऊस, शिपडली भुई सारी, धरित्रीचा परमय माझं मन गेलं भरी.
1: श्रोते हो, जगणं समृद्ध करण्यासाठी गरज असते ती अनुभवांची, त्यांना शब्दरूप देण्याची.
0: असंच जगण्याचं समृद्ध तत्वज्ञान

0: इणाबाईंनी आपल्या कवितेमधून मराठी भाषेला दिलं आहे.
1: आणि या 52 कशी सोन्याची झळाळी कधीच कमी होणार नाही हे मात्र खरं.
2: श्रोतेहो, आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा.
0: त्यासाठी आम्हाला मेसेज करा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 94035 73 485.
2: आणि आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी
0: आणि मी संपदा आपला निरोप घेतोय.
2: नमस्कार.

काव्यांजली इतगुज कवितेशी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रामलीला. या चित्रपटासाठी श्रेया घोषाल, उस्मान मीर आणि सहकलाकार यांनी गायलेलं सिद्धार्थ गरिमा यांचं हे गीत, संगीतकार संजय लीला भन्साली.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया मेरे ब्रदर की दुल्हन या चित्रपटासाठी अली जाफर, श्वेता पंडित आणि सहकलाकार यांनी गायलेलं इरशाद कामिल यांचं हे गीत, संगीतकार सोहेल सेन.

श्रोते हो, आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य। आजच्या या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या आणि उद्योजिका असलेल्या धनश्री पालांडे यांच्याशी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत। सादर करते विवेक वानखेडे। अवश्य ऐका सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया यारिया या चित्रपटासाठी अरिजित सिंग आणि सहकलाकार यांनी गायलेलं इर्शाद कामिल यांचं हे गीत, संगीतकार प्रीतम।

यारी या या चित्रपटातल्या या गीतानंतर कार्यक्रमात आता ऐकूया दबंग 2 या चित्रपटासाठी सोनू निगम, तुलसी कुमार आणि सहकलाकार यांनी गायलेलं इरफान कमाल यांचं हे गीत, संगीतकार साजिद वाजिद.

कार्यक्रमात आता ऐकूया एक था टायगर या चित्रपटासाठी मोहित चव्हाण, तरन्नुम मलिक आणि सहकलाकार यांनी गायलेलं कौसर मुनीर यांचं हे गीत, संगीतकार सोहेल सेन.

एक था टायगर या चित्रपटातल्या या गीतरचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया बँड बाजा बारात या चित्रपटासाठी सलीम मर्चंट, सुनिधी चौहान आणि सहकलाकार यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं हे गीत, संगीतकार सलीम सुलेमान.

बँड बाजा भारत या चित्रपटातल्या या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य थोड्याच वेळात.

श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या आणि उद्योजक असलेल्या धनश्री पालांडे यांच्याशी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा ऐकूया कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आपलं स्वागत करते. श्रोते हो, सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे, म्हणजेच स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. आणि याच निमित्तानं एका वृत्तपत्राच्या मालक संपादिका आणि स्त्री सक्षमीकरणासाठी सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या धनश्री पालांडे मॅडम यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नवरात्रीच्या तुम्हाला सुद्धा शुभेच्छा.
1: मॅडम नमस्कार. माझ्या कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या सखींना नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा. आज तुम्ही मला इथे बोलवलं, हा मंच उपलब्ध करून दिलात, त्याबद्दल धन्यवाद.
0: पहिला प्रश्न म्हणजे आपलं सामाजिक कार्य सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती?
1: सामाजिक क्षेत्र किंवा सामाजिक सेवा हा तसा बघायला गेला तर विषय खूप मोठा आहे, पण माझ्या घरात पहिल्यापासूनच परंपरा ती होती. कारण माझे आईचे वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्याच्याबरोबरच भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी सगळं आयुष्यच समाजसेवेसाठी वाहून घेतलंय असं म्हटलं तरी चालेल. आणि त्याच विचारांनी प्रेरित होऊन म्हणा किंवा वातावरण घरातलं तसं असल्यामुळे तेव्हापासून जी सुरुवात झाली ती आजतागायत सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलंय असं म्हटलं तरी चालणार आहे.
0: हा, सामाजिक कार्याची सुरुवात घरातून झाली, पण तुम्ही एक पत्रकार सुद्धा आहात, तर त्याचं नियमित शिक्षण घेऊन पत्रकार झालात का आवड म्हणून सुरू झालं?
1: ऍक्च्युली मी लग्न होऊनच एका वृत्तपत्राच्या घरात आले आहे, त्यामुळे माझ्या सासऱ्यांनी जे वृत्तपत्र सुरू केलं ते रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं वृत्तपत्र होतं.
0: बर.
1: माझं लग्न 90 साली झालं, त्यावेळेला वृत्तपत्राची अवस्था

0: तशी फार काही चांगली होती अशातला भाग नव्हता. तर म्हणजे मला वर्तमानपत्र असं माहिती नव्हतं पूर्वी, एखाद दुसरे पेपर माहीत होते पूर्वी, अगदी म्हणजे जेव्हा मी कॉलेज जीवनापर्यंत होते तेव्हा. त्याच्यानंतर स्वतः मालक झाले म्हटल्यानंतर एक वेगळी जबाबदारी आपल्या अंगावर पडली की काय असं कुठेतरी जाणवायला लागलं. आणि जे शिक्षण मी खरं घेतलं होतं म्हणजे ग्रंथालय शास्त्रामध्ये पदवीधारक आहे, पण इथे रत्नागिरीमध्ये ते शक्य नव्हतं, मला ती नोकरीच मिळणार नव्हती. आणि हे ज्या दिवशी की कळलं की मला आता मला नोकरी नाही मिळणार आहे या क्षेत्रातली मिळणार नाही, त्यावेळेला मी फार विचार नाही केला. आणि एक दोन तासातच मिस्टरने सांगून टाकलं की मला शिकवा काम हे सगळं. आणि मी ते जे झोकून दिलं ते आता तर म्हणजे
1: ग्रंथालय शास्त्राचा कोर्स केलात, पण रत्नागिरीमध्ये लग्न होऊन आल्यानंतर एका वृत्तपत्र निर्मितीच्या घरामध्ये आपलं लग्न झालं आणि तिथून वृत्तपत्राचा प्रवास सुरू झाला.
0: खरंय.
1: आणि वृत्तपत्रामध्ये काम करत असताना सगळ्याच स्तरांमध्ये आपल्याला जावं लागतं. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला वृत्तपत्र असं समजलं जातं आणि म्हणूनच वृत्तपत्रामध्ये अनेक प्रकारच्या बातम्या असतात. संपादकीय असतं, वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये, आणि हे सगळे प्रकार तुम्हाला अगदी घरातच हाताळायला मिळाले, त्यामुळे त्यातला आवडता विषय कोणता होता?
0: खरं बघायला गेलं तर ते स्वतःहून स्वीकारलेलं असल्यामुळे फक्त पत्रकारितेमध्ये किंवा पत्र निर्मिती एवढाच भाग नसतो, एडिटिंग किंवा बातम्या बनवणं एवढाच भाग नसतो, तर टेक्निकल गोष्टी पण असतात, ऑफिस असतं, नियोजन असतं, मॅनेजमेंट असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या शाखा मला माझ्याच लोकांकडनं शिकायला मिळाल्या. त्यामुळे झालं असं की कामगार किती लहान आहे किंवा मोठा आहे ह्याचं कधीच विचार मी केला नाही, फक्त आपल्याला शिकून घ्यायचंय एवढंच माझ्या मनामध्ये बिनलेलं असल्यामुळे मी ते शिकत गेले. आणि आज मी कुठलंही काम करू शकते, म्हणजे मी एकटी पेपर काढू शकते. इथपर्यंत माझं आता मी स्वतः शिक्षण घेऊन बरीच वर्ष झाली या गोष्टीला.
1: खरंच खूप छान. कारण वृत्तपत्र घरामध्ये आल्यानंतर आम्ही बातम्या वाचतो, पण त्या बातम्या गोळा करण्यासाठी आणि वृत्तपत्र म्हणजे भाषेचा सुद्धा अलंकारिकपणा हा देखील त्यामध्ये असतो,
0: तर शुद्ध अलंकार
1: स्पष्ट. हा, तर या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाच्या गोष्टी असतात की आपल्या हाताखाली असणारा सगळा स्टाफ, त्यांची नेमणूक आणि त्यांच्याकडून करून घेतलं जाणारं काम, या सगळ्याच बाबतीत तुम्हाला घरातच अनुभव मिळाला आणि तुम्ही स्वतः तो खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यावर विचार करत गेलात आणि एक यशस्वी मालक आणि संपादिका म्हणून आज आपण समाजामध्ये एक नाव कमवून आहात. तर या सगळ्यातूनच पुढे सामाजिक उपक्रम करावेत, महिलांकरता काहीतरी करावं असं आपल्याला कधी वाटलं आणि त्याची सुरुवात कशी झाली?
0: पेपरचं काम सुरू असतानाच अनेक लोकांशी संपर्क येतो, तर म्हणतो आपण समाजातले जे स्तर असतात तर त्या स्तरामध्ये एक घटक महिलांचाही आहे. एक महिला म्हणून ज्या वेळेला आपण त्या दुसऱ्या महिलेला समजून घेत असतो त्यावेळेला तिची आर्थिक परिस्थिती आणि तिचा आर्थिक कोंडमारा हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट असतो. ज्यावेळेला महिलांच्या हातात पैसा खुळखुळतो त्यावेळेला त्या स्वतः कुठेतरी करारीपणानं उभ्या राहतात आणि मग त्या घरातल्या लोकांचे वातावरण बदलून टाकतात स्वतः. हा माझा अनुभव आहे. माझे स्वतःचे प्रॉब्लेम जेव्हा मिटत गेले त्यावेळेला मी बाहेर बघायला सुरुवात केली. तोपर्यंत मला स्वतःला डोकं वर काढणं अशक्य झालं होतं. जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं महिलांच्या मधले कॉन्टॅक्ट वाढत गेले, थोडीशी बाहेर पडायला सुरुवात झाली होती, कारण मी नुसतीच पत्रकारिता किंवा घरात बसून टेबल वर्क करत बसले नाही. तर पत्रकारितेचं ऍक्च्युली शिक्षण घेतलं मी आणि खऱ्या अर्थानं बाहेर पडले, ज्याला फ्रंटला काम करणं म्हणतात. ते करत असताना मात्र मला आणखीन जवळून समाज ओळखता आला. तो जवळजवळ 4 ते 5 वर्षापर्यंत मी हे बाहेरचं काम करत होते. ज्या वेळेला माझं स्वतःचं मशीन बदललं, म्हणजे जुन्या मशिनरीतनं नवीन मशिनरीमध्ये आम्ही कन्वर्ट झालो, त्यावेळेला मात्र मग मी सगळं लक्ष माझ्या ऑफिसकडेच केंद्रित केलं. मग मला घरातून काय करता येईल ह्यावर मी विचार केला आणि मग हळूहळू हळूहळू मी त्या समाजाच्या मध्ये जास्त मिसळत गेले, जास्त आणखीन त्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील या दृष्टीने विचार करत गेले, असा विषय झाला. मिस्टर गेल्यानंतर मात्र मग माझ्यावर बऱ्याच गोष्टींची जबाबदारी पडत गेली होती. आणि त्यावेळेला आणखीन एक छोटासा बदल असा झाला होता, माझं स्वतःचं एक पॅशन म्हणून मी क्रोशा वर्क शिकत होते. आणि कुठेतरी विचारांना वळण द्यावं म्हणून मी त्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं. फ्रॉक बनवले, स्वेटर बनवले, त्या लोकांना मी फुकट

भांडत होते, नातेवाईकांना दे, कुठे मैत्रिणीला दे, असं ते चाललं होतं. माझ्या मुलीने सांगितलं की आई हे असं किती दिवस तू करणार आहेस, लोकर तर तू विकत आणतेस, मग त्यापेक्षा विकायचा तरी विचार कर, मग विकणार कसा, मग कोणाला त्याची गरज लागेल. म्हणून मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवायचं त्यावेळेला नुकतंच शिकली होती. ऍक्च्युली अँड्रॉइड फोन वगैरे माझ्यासाठी खूप नवीन होतं त्यावेळेला. साधारणपणे 13-14 नंतर मग मी व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता आणि माझ्या मैत्रिणींना, माझ्या नातेवाईकातल्या महिलांना असं गोळा करत करत मी नंतर ते विक्रीचं सुरू केलं आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की इतर बायकांना सुद्धा अशा प्लॅटफॉर्मची गरज आहे.

0: छोट्या आणि मोठ्या उद्योग करणाऱ्या महिलाच आहेत. पण फक्त महिला उद्योग करणाऱ्या नाहीये, तर त्यांना सपोर्टिव्ह होईल असे ग्राहक पण त्याच्यावर आहेत. मग ते ठाण्याचे असतील, अंबरनाथ, उल्हासनगर, पुणा इकडच्या सुद्धा, आणि रत्नागिरीच्या तर आहेतच आहेत. त्यामुळे झालंय असं की छोट्या उद्योजक महिला ज्या आहेत त्या आपलं जे उत्पादन करतात त्याचे फोटो टाकतात, ते कोणाला हवेत का, ते कसे स्वस्तात मिळतील, हे सगळं त्याच्यातनं लेन देन म्हणतात तसं सुरू झालं. आणि त्या उद्योजकांना एक मोठं व्यासपीठ
1: मिळालं,
0: अर्थात त्याचा मला आनंद आहे.
1: उद्योजिका या भूमिकेकडे मला यायचंच आहे, पण तत्पूर्वी आपण जे सामाजिक काम केलं त्यावेळेला पुरुष प्रधान मानसिकतेशी सामना करताना, प्रशासकीय किंवा सरकारी पातळीवर काम करून घेताना कोणते अनुभव आले?
0: खरं सांगू का, एक तर वृत्तपत्राची मालक संपादक असणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही दोनच महिला अशा आहोत, त्यातली मी एक आहे.
1: आणि कणखर व्यक्तिमत्व आहे तुमचं, त्याच्यामुळे मला वाटतं असेल पर्सनॅलिटीज अशी आहे की तिथे गेल्यानंतर
0: हो थोडा होत असतो फरक पडतो थोडासा. आणि लायन्सच्या माध्यमातून मी खरं पाहायला गेलं तर पहिल्यांदा संस्थेशी कुठल्या तरी, आणि त्याच्यातनं सुरू होत असताना प्रदर्शनं महिलांची भरवणं किंवा त्यांच्या उत्पादनांची भरवणं आणि त्यावेळेला येणाऱ्या त्या परवानग्या वगैरे, ह्यासाठी माझा संपर्क ऍक्च्युली सरकारी कार्यालयाशी आला. तो कुठेच त्यावेळेला कधी अडलं नाही, किंवा पुरुष प्रधान संस्कृती आहे म्हणून त्यांनी महिलांना डॉमिनेट करणं वगैरे असा अनुभव मला नाही आला.
1: कदाचित आपल्या कोकणामध्ये थोडस या बाबतीत खूप चांगलं वातावरण आहे,
0: खूपच चांगलं आहे.
1: या संपूर्ण प्रवासात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली व्यक्ती किंवा शक्ती कोणती?
0: माझी फॅमिली, माझी आई, माझी मुलगी श्रद्धा आणि माझा मुलगा अंकुश, ही तीन माणसं अशी आहेत की ज्यांनी मला सपोर्ट केलाच आहे. आणि खऱ्या अर्थाने माझ्या मैत्रिणी, मित्र म्हणायचे म्हणजे जे काही सहकारी जे माझ्या बरोबरीने जोडले गेलेत मला आतापर्यंत आयुष्यामध्ये, त्यात मला नाही वाटत की माझ्याकडे फार काही फार शत्रू आहेत. मैत्रीच्याच नात्यांनी सगळे माझ्याकडे बघतात, त्यामुळे मला कधी तसं हे नाही. मी सगळ्यांचीच आभारी आहे, मी तसं पाहायला गेलं तर मी माझं व्यक्तिमत्व घडणं ह्याच्यामध्ये त्या लोकांचा मोठा भाग आहे.
1: मला असं वाटतं की आपण चांगलं असलं की आपल्या बरोबर जग सुद्धा चांगलं राहतं.
0: अगदी
1: याच्यानुसारच तुम्ही लोकांशी खूप छान हसत खेळत आणि नियमांनी वागता, त्याच्यामुळे समोरचा माणूस देखील तुम्हाला मदत करतो किंवा तुमच्याशी खूप चांगलं त्यांचं संबंध असतात. याच विषयाला अनुसरून मला तुमचं माहेर कुठलं आणि तिकडचं तुमचं शिक्षण कसं झालं याविषयी विचारायला आवडेल.
0: माझं माहेर उल्हासनगर, मुळगाव हातकंबा माझं खरं.
1: बर बर.
0: नोकरीनिमित्ताने वडील ते सेंट्रल आणि कस्टम एक्साइज मध्ये होते, त्यामुळे आम्ही ठाण्यात गेलो. तिथे सगळं शिक्षण झालं, बी ए पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर बिली बेसी हे ग्रंथालयशास्त्राची मी पदवी घेतली. लग्न झाल्यानंतर मी पत्रकारितेचा डिप्लोमा केला, मग डिग्री घेतली आणि मग आता मास्टरी केली. हे सगळं माझे मिस्टर गेल्यानंतर केलं मी, कारण मला ते कुठेतरी गरज आहे अशी वाटली आणि माझं स्वतःचं जर्नलिझमचं कॉलेज असल्यामुळे मला ते आवश्यकही होतं, त्यामुळे हे सगळं आपोआपच होत गेलं म्हटलं तरी चालेल.
1: अच्छा, म्हणजे जशी काळाची गरज आहे त्याप्रमाणे अपडेट होत गेलं.
0: हो,
1: म्हणजे वृत्तपत्र क्षेत्रात सुद्धा तुम्ही मगाशी म्हणालात की यंत्रांची बदल करणं आवश्यक होतं, तिथे तुम्ही यंत्र बदललीत, त्याच्यानंतर स्वतःला अपडेट करणं आहे, तर ते सुद्धा तुम्ही करत गेलात. आणि म्हणूनच मला वाटतं की कुठलीही कठीण गोष्ट किंवा संकट आलं तरी घाबरून न जाता त्याच्यावरती आपण मात कशी करू शकतो याचा विचार केल्याने आजपर्यंत तुम्ही खंबीरपणाने हे सगळं उभं केलं. तर तुमचं सामाजिक कार्य बघता तुम्ही स्त्रियांकरता एक व्यासपीठ निर्माण करून दिलं, पण त्यांना लागणारा कच्चा माल असो किंवा त्यांना लागणाऱ्या परवानग्या असोत किंवा त्यांना लागणारं कर्ज असो या बाबतीत सुद्धा तुम्ही त्यांना मदत केलीत.
0: अगदी. बरेच वेळेला महिलांना हे माहिती नसतं की आपल्याला आता उद्योग सुरू करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला नेमकं कुठून सुरुवात करायची, मग त्यांना सल्ले देणं, प्रसंगी त्यांच्या बरोबरीनं येणं, म्हणजे माझ्या गाडीवर घालून मी त्यांना बँकेत घेऊन जा किंवा कलेक्टर ऑफिसला घेऊन जा किंवा कुठे जिथं जायचंय तिथे स्वतः माझ्या कॉम्प्युटर स्वतः मी अर्ज रखडून देणं त्यांना वगैरे, हे सगळं मी स्वतः करते. आणि अगदी त्याच्या काय असे शुल्क घेणं वगैरे हा विषय नसतो माझ्या डोक्यात कधीच. त्यामुळे एक छोटी उद्योजिका ज्यावेळेला आपला उद्योग सुरू करते आणि स्वतःचं दुकान घालण्यापर्यंत जेव्हा मजल मारते तेव्हा मला अगदी समाधान होतं. आणि अशा कितीतरी महिला आहेत, म्हणजे फक्त दुकानच उघडणाऱ्या महिला नाहीयेत, तर घरातून व्यवसाय करणाऱ्या, म्हणजे मी त्यांना मग बरेच वेळेला आर्थिक मदत पण देते की हे पैसे घे पण तू सुरू तरी कर, थांबून राहू नकोस, की कुठेतरी सुरुवात कर. मग अगदी ती लाडू करणारी जरी बाई असली ना तरी तिला मी एक 3-4 हजार रुपये

0: की घे, माल घेऊन सुरू कर, लोकांकडे दे, त्यांना टेस्ट करू देत, आणि मग तू सुरू कर. किंवा अशाही महिला आहेत, थोड्या पैशावर सुद्धा त्यांनी आपले व्यवसाय सुरू केले आणि आता त्या चांगल्या मोठ्या प्रमाणावर करतात. अशाही आहेत,
1: थेंबे थेंबे तळे.
0: हो हो, अगदी
1: तसं. हळूहळू छोटी छोटी सुरुवात करून महिलांचा आत्मविश्वास वाढतो.
0: हो हो.
1: आणि मग एखाद्या
0: करणाऱ्या बायका असतात.
1: हो हो. मी तुम्हाला तेच विचारणार होते की व्यवसायामध्ये चढ उतार येतात. एखादा असा काळ येतो की जेव्हा खूप नुकसान किंवा अडचण येते, त्यावेळेला त्या संकटातून बाहेर पडण्याकरता तुम्ही आता सांगितलं की महिलांना लागलं तर वेळेला आर्थिक सुद्धा तुम्ही मदत केलेली आहे, त्याचप्रमाणे ऑर्डर मिळवून देण्याकरता सुद्धा तुमच्या ओळखीचा तुम्ही त्यांना फायदा करून दिलेला आहात. तर हे सगळं करत असताना घरची जबाबदारी सांभाळून व्यवसायासाठी वेळेचं नियोजन कसं करता?
0: तसं बघायला गेलं तर ना 24 तासच बिझी आहे मी. कारण काय होतं, वेळेचं नियोजन नसतं.
1: तर या नवरात्रीच्या निमित्ताने आपण आवाहन करूया सगळ्यांना की तुम्ही जर नियोजन केलं प्रत्येक गोष्टीचं,
0: काही अशक्य नाही,
1: अशक्य राहणार नाही. खर तर हा प्रश्न विचारू का नको असं मला वाटतंय की संयम, चिकाटी आणि संवाद कौशल्य हे असल्यामुळेच आज तुम्ही यशस्वी आहात. पण स्त्री असण्याचे काही फायदे तुम्हाला जाणवले का?
0: खूप फायदे जाणवले. म्हणजे देवाने जर दुसरा जन्म मागितला काय देऊ, तर मी स्त्रीचाच मागेन पुन्हा. कारण स्त्री शक्तीमध्ये जी ताकद आहे ना, ती कशाशीच तुलना करता येणार नाहीये. पण खरोखर तसं पाहायला गेलं ना, तर स्त्रीलाच माहिती नाहीये स्वतःला की आपल्यात काय ताकद आहे. आणि ती ज्या बाईनं ओळखली ती यशस्वी व्हायला तिला जराही वेळ लागणार नाहीये. आणि अशा कितीतरी महिला आहेत की त्या यशस्वीतेच केवढं तरी शिखर गाठून मोठ्या झालेल्या आहेत. म्हणजे मी तर माझा आदर्श सुधा मूर्तींना मानते की त्यांचं इतकं सिम्पल राहणं आणि अभ्यास, चिकाटी, बोलणं, त्यांची पर्सनॅलिटी, ह्या सगळ्या गोष्टींना घेण्यासारख्या आहेत.
1: म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही एकदा ठरवलं ना आणि त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केलीत आणि तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही यशस्वी नक्की होता.
0: अगदी अगदी.
1: तुमच्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी पुढच्या 5 वर्षांचं काय नियोजन आहे?
0: तसं बघायला गेलं तर मी आता स्टेबल आहे. आता काही संस्थांच्या माध्यमातूनच समाजाला जितकं माझ्या आयुष्याचा उपयोग करून घेत देता येईल तेवढंच मी आता बघणार आहे. वाढवायचं तर काही नाही आता, कारण आता फॅमिली बऱ्यापैकी स्टेबल झालेली आहे, मी स्टेबल आहे. आता जेवढा म्हणजे जेवढं आयुष्य राहिले ते आता समाज करण्यासाठीच व्हायचं आहे.
1: ज्या महिला भांडवल किंवा मार्गदर्शनाअभावी स्वतःचा उद्योग सुरू करू शकत नाहीत त्यांना उद्योजकतेचा कोणता मंत्र द्याल?
0: भांडवल बघायला गेलं तर आता शासनाने बऱ्यापैकी महिलांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त अभ्यास त्यांनी आधी करावा, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरं असं की कुठलीही गडबड किंवा डोक्यामध्ये कुठलाही गोंधळ न होऊ देता नेमकं आपल्याला काय जमणार आहे. कारण खूप महिलांचं असं असतं की मी हे करू की ते करू, किंवा ती माझी मैत्रीण ते करते म्हणून मी हे करते, असं न करता आधी शांतपणे बाजारपेठेचा अभ्यास करावा, आपल्याला त्यातलं काय जमतंय त्याचा आधी अभ्यास करावा आणि मगच मार्केटमध्ये उतरावं. कारण तुमच्याकडे काय आहे, तुम्ही तुमची वस्तू जेव्हा उत्पादित करताय तेव्हा तुम्हाला मार्केट मिळून देण्यासाठी आणि लोकांना पटवून देण्यासाठी तुमच्यामध्ये ती ताकद आहे का की तुम्ही हे पटवून देऊ शकताय की हे माझं आहे आणि हे वेगळं आहे. जेव्हा वेगळं असतं त्यावेळेला लोक माल घ्यायला जराही कसरत नाहीत. आणि मग एकदा तुम्ही मार्केटमध्ये उतरलात की मात्र मग तुम्हाला काय म्हणतात की तुमचे दिवस पण कमी पडतो आणि शक्ती कमी पडू शकते, असं होऊ शकतं.
1: परत तिथे नियोजन आवश्यक आहे.
0: नियोजन
1: मिळाल्यानंतर तुम्ही ती ऑर्डर पूर्ण पण करू शकता.
0: मग त्यामध्ये जेव्हा एक उद्योजिका उभी राहते ना, त्यावेळेला ती 3 उद्योजिकांना अजून उभी करते, हे सुद्धा महत्वाचं आहे.
1: एका मोठ्या संस्थेमध्ये तुम्ही काम करता, तसंच ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा तुम्ही काम करता.
0: ग्रामपंचायतीमध्ये तंटामुक्त समितीमध्ये मी एक पदाधिकारी म्हणून काम करते.
1: तर तंटामुक्त म्हणजेच तंटा असेल त्यातून मुक्तता करायची, तर तिथला अनुभव सांगा ना.
0: सामंजस्याने घेणारी लोक खूप आहेत. म्हणजे 1-2 प्रकरणामध्ये मी स्वतः तिथे हजर राहून ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला होता. तिथे आता प्रशासक म्हणून मॅडमच आहे, त्यामुळे त्याही महिला असल्यामुळे त्यांनी पण तो चांगला हँडल केला आणि एकंदर ते फार चिघळलं नाही प्रकरण, पटकन सॉल्व्ह झालं. असं
1: आपल्या या प्रवासामध्ये एक प्रश्न मला असा विचारावा असं वाटतोय की तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमची मुलं शिकत असताना पतीचं निधन झालं आणि मधला काही कालखंड थोडासा संकटाचा होता, तर त्यावेळी या संकटातून बाहेर कशा आलात?
0: 2012 पती गेले माझे आणि अचानक

0: जाणं गेले, त्यामुळे अचानक जाणं हे घरावर कोणत्याही संकटात पाहायला गेलं तर, कारण तसा व्याप आमचा मोठा होता उद्योगाचा, फार काय म्हणतात आर्थिक ती सुबत्ता होती अशातलाही भाग नव्हता, कारण सगळेच हातावरचं पोट आमचं होतं, आम्ही करणार तेव्हा कामगारांना मिळणार अशातला सगळा तो भाग होता. आणि व्यवसायातलंही सगळं काही मला माहिती नव्हतं, अर्ध अधिकच माहिती होतं, कारण एकाच बाजू मी फक्त सांभाळत होते. पण तरी सुद्धा त्यावेळेला असं वाटलं की आयुष्यात हा दुसऱ्यांदा माझ्या घात येत होता, कारण लग्न झाल्यानंतर एकदा असा प्रसंग आला होता माझ्यावर, तेव्हा आम्ही दोघं होतो पण आता ह्या वेळेला मी पूर्णतः एकटी होते आणि मुलंही दोघं शिकत होते. मुलगाही शिकत होता, मुलगी पुण्याला, तिला आम्ही शिक्षणासाठी पाठवलं होतं, त्यामुळे तिचा खर्च वगैरे असं सगळं ते एकत्र असल्यामुळे त्यातून बाहेर कसं पडायचं हा मोठा प्रश्न माझ्यापुढे होता. पण माहेरची माझ्या साथ खूप मला चांगली होती, त्यामुळे तिथून मला थोडंसं मानसिक आणि आर्थिक थोडा सपोर्ट मिळालाच. पण आर्थिकदृष्ट्या स्वतः सबळ असणं किंवा होणं हे माझं मलाच करायचं होतं पूर्णतः 100%. त्यामुळे मी खचून न जाता, कारण रडत बसणं माझ्या म्हणतात तसं स्वभावात नव्हतं, त्यामुळे रडत बसलो नाही आम्ही. मुलीला म्हटलं तू आहे तसं शिक्षण तिथंच राहून पूर्ण करायचं आहे, आणि मुलगाही त्यावेळेला एकदम असा मॅच्युअर झाल्यासारखा झाला, आणि मग आम्ही आमचा लढा जो होता तो आणखीन दुपटीने सुरू केला. ह्याच प्रेरणेतनं म्हणजे माझा हा सगळा प्रवास माझ्या जवळची जी लोक होती ती बघत होती, आणि ह्यातून बऱ्याच जणांचं असं आत्ता म्हणजे अजूनही ऐकायला मिळतं की मॅडम मला ना तुमच्यासारखं व्हायचंय. म्हणजे आज मी जिथं उभी आहे तर तिथे मागे वळून बघताना मला त्या सगळ्या जणी आठवतात, आणि आता त्याही पुढे बऱ्यापैकी आलेले आहेत, आणि मला त्याचं समाधान आहे की महिलांनी महिलांचाच जर आदर्श समोर घेतला आणि जर वाटचाल केली तर काही अशक्य नाहीये, त्यामुळे ते चांगली गोष्ट घडलेली आहे ती सुद्धा.
1: म्हणजे संकट आलं तरी खचून न जाता त्यावर मात कशी करता येईल आणि त्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा आपण स्वतःला सिद्ध करू शकू, ही जी काय पूर्वीच्या काळापासून आपल्याला मिळालेली शिकवण आहे तिचाच हात धरून आज तुम्ही पुन्हा एकदा खंबीरपणे उभं राहिलात असं म्हणायला हरकत नाही.
0: कारण त्याच्यानंतर माझे अजून उद्योग वाढत गेले, कारण त्याच्यानंतर आम्ही कॉलेजचं माझ्या म्हणजे जर्नालिझम कॉलेजचं व्याप वाढवला आम्ही, त्याच्यानंतर आम्ही दुकान टाकलं, माझं स्वतःचं दुकान आज आहे इथे, ते आता एकदम छान फॉर्म मध्ये चाललेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही पर्यटनाकडे वळलो,
1: म्हणजे
0: एकातनं आम्ही अजून 3-4 उद्योगात आज वाढत गेलेलो आहोत, ज्या सहली मी अरेंज करते, माझा मुलगा आणि मी मिळून दोघं मिळून आम्ही करतो. त्याच्यामध्ये तर माझ्या अशा मैत्रिणी आहेत की ज्या सिंगल मदर आहेत, ज्या आता एकट्या राहिलेल्या आहेत, ज्यांच्याकडे आता पैसा आहे, पेन्शनचा पैसा येऊन पडतोय बँकेमध्ये, पण घेऊन जाणारं कोण नाहीये प्रेमानं किंवा हात धरून घेऊन जाणारं कोण नाहीये, मग अशा महिलांचा आमचा एक ग्रुपच झालेला आहे म्हटलं तरी चालेल. आणि मग आम्ही मस्तपैकी त्या सहली काढतो, अगदी लांब लांब काढतो आणि जात असतो आम्ही, फिरतो छान फिरतो येतो, अगदी फार दांगडदिंगा नसतो आमचा, पण जो काही प्रवास असतो तो आमचा मस्त होतो, आणि आल्यानंतर त्या आठवणी असतात आमच्या.
1: किती छान अख्खा भारत भ्रमण
0: झालेलं आहे आमचं, हो अगदी कन्याकुमारी पासून वरती काश्मीर पर्यंत आम्ही जाणारलोय.
1: अरे वा. खरंच तुम्ही आता म्हणालात तसं आपला भारत सुंदर आहेच, आणि तो आधी बघणं
0: होय,
1: त्याला समजून घेणं, आपली विविधतेतून एकता आहे त्याच्यामुळे प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे, तिथलं खाणं पिणं वेगळं आहे, आपला कोकण तर निसर्ग संपन्न आहेच
0: एकदम,
1: पण इतरही राज्याची सैर करणं किंवा सहल करणं हे तितकंच आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटणं यासारखी दुसरी गोष्ट नाही, की माणसाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख येतच असतात, ऊन पावसाचा खेळ आहे त्याप्रमाणे सुखदुःख येत असतात, पण या सगळ्यावर मात करून आज एक यशस्वी मालक, यशस्वी संपादिका आणि यशस्वी उद्योजिका म्हणून आपलं नाव रत्नागिरीमध्ये अभिमानाने घेतलं जातं.
0: धन्यवाद.
1: त्यामुळे आपला हा सगळा प्रवास आमच्या श्रोत्यांना आपण सांगितलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: मी पण आभार मानते. धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आता आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या आणि उद्योजिका असलेल्या धनश्री पालांडे यांच्याशी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

उषा मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेली आरती आत्ताच आपण ऐकली. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जय तुळजा भवानी या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं मा दा देवकाते यांचं हे गीत, संगीतकार राम किंकर.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटासाठी सुरेश वाडकर, शोभा जोशी आणि सहकलाकार यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं हे गीत, संगीतकार राम लक्ष्मण.

0: वंदना माते तुला। श्रोते हो, नवरात्र उत्सवानिमित्त आदिशक्तीच्या नऊ गुणांविषयी आपण ऐकणार आहात प्रवचनकार आणि भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याकडून। मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी।
1: ती कल्याण करणारी आहे, तिच्या सत्तेने हे जग चालतंय। जे जे माझ्या बाबतीत घडेल ते तिचं देणं आहे, आणि म्हणून जर ते आनंदानं स्वीकारायला आपण पाहिलं त्या दृष्टीनं तर नक्की शांती मिळते। मी फक्त कर्तव्यात कुठे कमी पडता नाहीये अशी ती भावना हवी, मात्र मग मनशांती मिळते नक्की।
0: तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।
2: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया शेम टू शेम या चित्रपटासाठी अशोक हांडे, पुरुषोत्तम बेर्डे आणि सहकलाकार यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं हे गीत, संगीतकार अनिल मोहिले।

थकून झालो आडवा, म्हणती आळशी हायस ढोरा। अरे थकून झालो आडवा, म्हणती आळशी हायस ढोरा। ऐकून डोसक उठ शान्या परीस येडा बरा, असं ऐकून डोसक उठ।

0: श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर

0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
0: सादर करते विवेक पानखडे.
2: श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात दळिता कांडिता तुझ गाईना अनंता संत जनाबाई यांच्याविषयीच्या कार्यक्रमाचा भाग दुसरा. लेखन आहे विशाखा भिडे यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य रेडिओ सखी मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं. सादर करते विवेक वानखडे. अवश्य ऐका 13 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून कार्यक्रम संतवाणी. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया माझं घर माझा संसार या चित्रपटासाठी अनुराधा पडवाल आणि सहकलाकार यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत. संगीतकार अरुण पडवाल.

माझं घर माझा संसार या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अरुण पौडवाल. आजच्या मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम, आजच्या या कार्यक्रमात जय तुळजा भवानी, आम्ही दोघं राजाराणी, शेम टू शेम आणि माझा घर माझा संसार या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकल्या. चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

अच्छा, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, शारदीय नवरात्रोत्सवाचा आजचा दुसरा दिवस अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्राला म्हणजे कालपासून सुरुवात झाली. नवमी हा शेवटचा दिवस, दशमीला विजयादशमी किंवा दसरा असं म्हणतात. सुमारे 3000 वर्षापासून देवीचं नवरात्र करीत असल्याचे संदर्भ आढळतात. अश्विन महिन्याप्रमाणेच चैत्र महिन्यात देखील देवीचं नवरात्र

पासून ते चैत्री पौर्णिमेपर्यंत असतं. अश्विनातील नवरात्रात दुर्गा पूजा केली जाते. ही तेजरूपीची शक्तीची उपासना आहे. या पूजेच्या विविध पद्धती विविध ठिकाणी वेगवेगळ्या आढळतात. या नवरात्राला शारदीय नवरात्र असं म्हणतात. या नवरात्रोत्सवाचा आपणा सर्वांना मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: श्रोते हो, आज 12 ऑक्टोबर कवयित्री शांता शेळके यांचा जन्मदिन. मराठी साहित्य विश्वातील एक अजरामर असं नाव म्हणजे शांता शेळके. 12 ऑक्टोबर 1922 या दिवशी इंदापूर इथं जन्मलेल्या शांताबाईंनी आपल्या प्रतिभावान अशा लेखणीतून मराठी मनावर कायमचा ठसा उमटवला. कवयित्री, गीतकार, लेखिका आणि अनुवादक अशा विविध भूमिकांतून त्यांनी मराठी साहित्याची सेवा केली आहे. रेशमाच्या रेघांनी, तोच चंद्रमा नभात, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश अशी कितीतरी गीतं आजही आपल्या ओठांवरती सहज येतात. त्यांच्या शब्दात प्रेम होतं, विरह होता, निसर्ग होता आणि आपल्या मातीचा सुगंधही होता. 6 जून 2002 या दिवशी त्या आपल्यातून निघून गेल्या, पण त्यांच्या लेखणीतून जन्मलेले शब्द आजही आपल्या हृदयात जिवंत आहेत. कारण काही माणसं काळाच्या पडद्याड जातात, पण त्यांची कला कधीच विस्मृतीत जात नाही. अशा या थोर कवयित्री आणि गीतकार शांता शेळके यांच्या पवित्र स्मृतींना आमचं विनम्र अभिवादन.

आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते हेमंत भोसले. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता ऐकूया ही छान छान गाणी खास तुमच्यासाठी. सुरुवातीला ऐकूया संबंध या चित्रपटासाठी मुकेश यांनी गायलेलं प्रदीप यांचं हे गीत. संगीतकार ओ पी नय्यर.

श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी।

0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
0: सादर करते विवेक वानखडे.
2: उद्या सकाळी 8:40 प्रसारित होणाऱ्या या संतवाणी कार्यक्रमात दळिता कांडिता तुझं गाईना अनंता संत जनाबाईंच्या विषयीचा भाग दुसरा प्रसारित करणार आहोत. लेखन केले विशाखा भिडे यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य रेडिओ सखी मंजिरी गोखले आणि रेडिओ सखी सोनाली कानिटकर यांचं. सादर करते विवेक वानखडे. अवश्य ऐका मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8:40 संतवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया साथी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. संगीतकार नौशाद.

0: वंदन माते तुला। श्रोते हो, नवरात्र उत्सवानिमित्त आदिशक्तीच्या नऊ गुणांविषयी आपण ऐकणार आहात प्रवचनकार आणि भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याकडून। मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी।
1: ती कल्याण करणारी आहे, तिच्या सत्तेने हे जग चालतंय। जे जे माझ्या बाबतीत घडेल ते तिचं देणं आहे, आणि म्हणून जर ते आनंदानं स्वीकारायला आपण पाहिलं त्या दृष्टीनं तर नक्की शांती मिळते। मी फक्त कर्तव्यात कुठे कमी पडता नाहीये अशी ती भावना हवी, मात्र मग मनशांती मिळते नक्की।
0: तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।
2: कार्यक्रमात आता ऐकूया हसीना मान जाएगी या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं अख्तर रुमानी यांचं हे गीत, संगीतकार कल्याणजी आनंदजी।

हसीना मान जाएगी या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं अख्तर रुमानी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया दुनिया या चित्रपटासाठी किशोर कुमार, आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं हे गीत, संगीतकार शंकर जयकिशन.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9405573485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

0: आय आ सावन झुमके या चित्रपटासाठी लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि सहकलाकार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल.
1: मावळतीचा रंग
2: कधी आठवणींचा,
3: कधी अनुभवांचा,
0: कधी भावनांचा,
1: तर कधी नव्या स्वप्नांचा.
2: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
3: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
0: मावळतीचे रंग
1: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
0: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोत्यो, कार्यक्रमात आता ऐकूया सरस्वती चंद्र या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदिवर यांचं हे गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतहो, कार्यक्रमात आता ऐकूया इंतकाम या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्णन यांचं हे गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

मुकेश आणि सहकलाकार यांनी गायलेलं अनोखी अदा या चित्रपटासाठीचं इंदिवर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते रोशन. आणि या गीतरचनेबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. 12 वाजता आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सणामागे श्रद्धा, परंपरा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश दडलेला असतो. असाच एक मंगलमय, पवित्र आणि चैतन्यमयी उत्सव म्हणजे नवरात्र. 9 रात्री आणि 10 दिवस चालणारा हा उत्सव म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा सोहळा. अज्ञानावर ज्ञानाचा, नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा आणि अधर्मावर धर्माचा विजय साजरा करणारा हा उत्सव आपल्या मनात नवचैतन्य निर्माण करत असतो. घटस्थापनेनं सुरू होणारा हा उत्सव मनामनात भक्तीचा दीप प्रज्वलित करतो. मंदिरांमध्ये घुमणारा घंटानाद, देवीच्या आरतीचे सूर, रंगीबेरंगी साड्यांमध्ये सजलेल्या महिला, गरबा आणि दांडियाच्या तालावर थिरकणारी पावलं, सगळीकडे चैतन्याचं, आनंदाचं आणि श्रद्धेचं वातावरण निर्माण होतं.

0: श्रोते हो, देवीच्या नऊ रूपातून आपण शक्ती, ध्येय, करुणा आणि आत्मविश्वासाची प्रेरणा घेतो, पण या गुणांचं खरं दर्शन घडतं ते आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरं जाताना, संघर्षाला घाबरून न जाता त्यातून शिकत आणि स्वतःची नवी ओळख घडवत पुढे जाण्याचा प्रवास म्हणजेच सक्षमीकरण. तर आज आपण नवरात्रीच्या निमित्ताने ऐकूया संघर्ष ते सक्षमीकरण, ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आपल्या आयुष्यातला तारुण्याचा टप्पा हा ऊर्जेने, उत्साहाने भरलेला असतो. या काळामध्ये घेतलेला एखादा निर्णय हा आयुष्याला एक मोठं वळण देणारा ठरू शकतो. हा निर्णय कधी आपल्या करिअरच्या बाबतीत असू शकतो किंवा कधी आपलं वैयक्तिक आयुष्य घडवण्यासाठीसुद्धा असू शकतो. आपण एखादा निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय शेवटपर्यंत निभावणं ही सुद्धा स्वतःची जबाबदारी मानून अनेक मंडळी पुढे कार्य करत राहतात आणि आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहताना दिसतात. आज आपण आमंत्रित केलं आहे ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांना. नमस्कार.
2: नमस्कार.
1: BA LLB आणि डिप्लोमा इन सायबर लॉ हे त्यांचं शिक्षण आहे. 2011 पासून त्या वकिली व्यवसायात आहेत आणि मुख्यतः कोर्टामध्ये फौजदारी खटले त्या चालवतात. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे इथे त्या पॅनलवरती विधिज्ञ म्हणून कार्यरत आहेत. अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी त्या जोडलेल्या आहेत. महिलांचे प्रश्न, लहान मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कार्यरत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या आज डोंबिवलीमध्ये सुपरिचित असं हे व्यक्तिमत्व आहे. तृप्तीताई, तुम्ही वकिलीकडे जे वळलात ते वयाच्या 40 नंतर मला वाटतं ना?
2: वयाच्या 45 वय झाल्यानंतर जे माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण होतं, म्हणजे लग्नाच्या पूर्वी फर्स्ट इयर LLB झालं होतं.
1: हा.
2: सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं होतं आणि नंतर माझं लव्ह मॅरेज झाल्यामुळे ते थोडंसं मागे राहिलं, करता आलं नाही तेव्हा पूर्ण. पण लग्नानंतर मग मात्र ते मी पूर्ण केले. एक जवळजवळ 18 वर्षाच्या गॅपनंतर मी पूर्ण केलं, कारण की मुलगा होता लहान. तो 12वी झाल्यानंतर मग असं वाटायला लागलं की आता चला एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे, तर आता आपला विचार करूया. आणि मग शिक्षणाला सुरुवात केली.
1: वयाच्या 25व्या वर्षी तुमचं लग्न झालं.
2: बरोबर.
1: आणि ते सुद्धा तुमचं, तुम्ही माहेरच्या गुजराती आहात.
2: बरोबर.
1: आणि पुढे मराठी घरामध्ये आलात. तर हा मला वाटतं पहिला संघर्षाचा टप्पा होता का आयुष्यातला?
2: हो, अगदी खूप म्हणजे संघर्षमय ती गोष्ट झाली आमच्यासाठी, कारण की मी गुजराती, म्हणजे आम्ही वैष्णव फॅमिली आणि त्यांचं आगरी, म्हणजे महाराष्ट्रीयन आगरी कोळी जे असतात, तर आगरी समाजात हे आहे. त्याच्यामुळे सगळ्या संस्कृतीमधला खूप मोठा फरक आहे. आणि जेव्हा घरात हे सांगितलं त्यानंतर घरामध्ये नॅचरली विरोध झाला खूप. हेच सगळं कम्पॅरिझन सुरू झाल्या की संस्कृती अशी, त्यांची आपली वेगळी, खाणं पिणं वेगळं, राहणीमान आपलं खूप वेगळं आहे. पण थोडंसं पटवण्याचा प्रयत्न केला घरच्यांना की जरी, आणि शिक्षणाचा पण म्हणजे डिफरन्स खूप होता. आमच्या घरामध्ये सगळे हायली एज्युकेटेड होते. माझे वडील स्वतः हेड ऑफ द डिपार्टमेंट होते पॉलिटिकल सायन्सचे.
1: अच्छा.
2: आणि बहीण MA BEd, भाऊ CA चं इंटर्न्स वगैरे करत होता. छोटी बहीण सुद्धा आता वकील आहे आणि मी पण वकिलीचं शिक्षण घेत होती. त्याच्यामुळे सगळ्यांचा विरोध होता.
1: पण तुमच्या मिस्टरांचं शिक्षण,
2: त्यांचं 10वीच आहे शिक्षण, परंतु ते जे काही शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे ते घोलवड जवळच्या बोर्डी इथे हॉस्टेलमध्ये राहून शिकलेले आहेत. तर तिथलं जे हॉस्टेल्स होते तर तिथलं शिक्षण आणि वागणूक इतकी म्हणजे वेगळी होती की हा जेव्हा मला भेटला प्रथम संतोष, तेव्हा असा आगरी आहे याची

0: आणि फारशी झाली नाही. मी तसं ओळखलं होतं की आगरी आहे, परंतु त्याच्या बोलण्यामध्ये किंवा त्याच्या वागण्यामध्ये असं आगरी पण खूप कमी होतं. म्हणजे ॲग्रेसिव्ह आगरी जे आहे तसा पद्धतीचा होता तो, पण ते सारखं सारखं तसं छोट्या छोट्या गोष्टीत ॲग्रेसिव्ह नसायचा. तर तो त्याचा स्वभाव आवडला.
1: तुम्हाला कुठे भेटले, कसं काय ठरलं?
0: माझं जे माहेरचं घर होतं तिथून स्टेशनकडे जाण्याचा जो रस्ता होता तिथे त्यांचं आणि त्यांच्या मित्राचं पार्टनरशिपमध्ये एक इस्टेट एजन्सी होती. आणि तेव्हा डोंबिवली नवीन डेव्हलप होत होतं राजाजी रोडला, तर तिथे नवीन नवीन बिल्डिंग्स ज्या होत होत्या तिथे लोकांना जागा ब्लॉक्स किंवा पूर्वी असे इस्टेट एजंट मार्फत असे दाखवायचे असायचे, तर हा असा दाखवण्यासाठी आमच्या दारावरून बरेच वेळा जायचा. तेव्हा त्यांनी मला पाहिलं होतं आणि इस्टेट एजन्सीमध्ये जे त्यांचे पार्टनर होते ते पण आमच्या ओळखीचेच होते. कारण ते आमच्याकडे आम्ही लहान असल्यापासून दूध द्यायला यायचे आमच्याकडे, त्याच्यामुळे ते परिचयाचे होते आणि त्यांनी माझी सगळी माहिती त्यांना माझ्या यजमानांना दिलेली होती, त्याच्यामुळे माझ्याबद्दलची सगळी माहिती होतीच. आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे जे पूर्वी असं मैत्री करायच्या उद्देशाने ओळख वाढवायला यायचं तसा प्रकार न करता त्यांनी मला 1987 मध्ये सरळ लग्नाचीच मागणी घातली.
1: अच्छा, बर.
0: आणि तेव्हा मी म्हणजे ग्रॅज्युएशन करून पहिल्या वर्ष पास केलेलं होतं लॉचं आणि सेकंड इयर जस्ट सुरू झालेलं होतं.
1: पण म्हणजे हे तरुण वयातलं फक्त आकर्षण म्हणायचं की कसं?
0: तसं बघायला गेलं तर मी जेव्हा म्हणजे कॉलेज लाईफ करत असताना अनेक मैत्रिणींचे किंवा कॉलेजमध्ये असतानाच असे अफेअर्स किंवा त्यानंतर लवकर लग्न झालेल्या माझ्या मैत्रिणींचे आयुष्य बघितले, तर तेव्हा एक जाणवलं की घाईघाईमध्ये निर्णय घेऊन ज्यांनी लग्न केलेत ते नंतर पस्तावलेत बरेच लोक. तर असं आपल्या बाबतीत घडू नये म्हणून मी फार विचारपूर्वक त्याला सुरुवातीला होकार दिला नाही. मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की वेगवेगळ्या जातीचे लोक आहोत तर आमच्या घरातून परवानगी मुळीच मिळणार नाही, त्याच्यामुळे लग्नाचा विचार मी करू शकत नाही आणि माझं शिक्षण अर्धवट आहे, मला शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे मी त्याला सुरुवातीला नकारच दिला होता, पण तरी त्यांनी म्हणजे चिकाटी सोडली नाही की नाही तुझा होकार येईपर्यंत मी वाट पाहणार आणि त्या सारखा काही ना काही चांगलं पटवून देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्याचं एक वाक्य मला अजूनही आठवतं, त्यांनी तेव्हा बोलला होता आणि तो मला विचार करायला लावणारा होतं की हाताची पाची बोटं सारखी नसतात, तशी सगळ्या समाजातली माणसं एकसारखी नसतात, त्याच्यामुळे असं काही होणार नाही याची मी तुला गॅरंटी देतो. त्यानंतर थोडासा मी एक पॉझिटिव्ह त्याच्याबद्दल विचार करत गेली.
1: प्रत्येक समाजामध्ये बरी वाईट माणसं असतात, हे त्यांनी वेगवेगळे असतात,
0: हे त्यांनी पटवून दिलं आणि ते मलाही पटलं की हे खरं आहे की सगळ्या समाजात म्हणजे दोन बायका करणं किंवा इतर संबंध असणे विवाह बाह्य हे प्रकार आपण अनेक वेळा बघितलेले आहेत की ते फक्त एका समाजापुरते मर्यादित नाही. तर ही विचारसरणी त्यांनी माझी बदलण्यात खूप मोठा वाटा आहे त्याचा, त्या वाक्याचा. आणि त्यानंतर मी
1: खात्री दिली की हो मी मात्र तुझ्या बरोबरच राहीन,
0: हो असं काही होणार नाही आपल्यामध्ये असं त्यांनी तेव्हा अगदी खात्री दिली होती. आणि तरी पण म्हणजे अशा आपण अशा यांना भूलथापांना मी म्हटलं पटकन काही बळी पडले नाही आणि मी त्यानंतर ठरवलं की ठीक आहे, म्हटलं थोडासा मी आता पॉझिटिव्हली विचार करते आहे, तर मला आधी तुझ्या घरी ने तुझ्या घरच्यांना तू सांगितलंयस का हे सगळं विचारलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हो माझ्या घरी मी सांगितलं आहे. आणि थोडा विरोध तिथेही सुरू झाला होता हळूहळू, कारण की तिकडे जास्त शिकलेले कोणी नव्हते आणि 87-88 काळ म्हणजे 87-88 काळामध्ये आगरी समाजामध्ये महिला एवढ्या कोणी शिकलेल्या नव्हत्या. आणि हे थोडीशी डोंबिवलीच्याच लगत ही गावं आहेत तिथे राहत होता, कारण तिथे अजून डेव्हलपमेंट नव्हतं, म्हणजे कच्चे रस्ते होते. मला सुद्धा फार काळ गेला हे सगळं ऍडजस्ट होण्यासाठी. अगदी कच्चे रस्ते, मातीचे रस्ते, संध्याकाळी 6 नंतर कुठलीही महिला बाहेर पडत नव्हती, म्हणजे गाव सोडून बाहेर जाणं अगदी घरचे लोक कोणी असले तरच, त्यावेळेस व्हीकल्स नसायचे आपले, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेत महिलांचं तर फिरणं बंदच होतं. आणि कच्चे रस्ते, पावसामध्ये फार त्रास व्हायचा की चिखल व्हायचा संपूर्ण.
1: किती सालची गोष्ट
0: ही? 88-89 या दरम्यानची गोष्ट आहे की ग्रामपंचायत होते आमचे आणि कॉर्पोरेशन मधून बाहेर निघून म्हणजे न कॉर्पोरेशन नाही ग्रामपंचायत अशा अवस्थेत ती गावं होती.
1: तुमच्या सासरी तुम्हाला कशा प्रकारचं वातावरण मिळालं?
0: म्हणजे सासरी सुरुवातीला म्हणजे जसं वी कॅन अंडरस्टँड की हा विरोध होता त्यांचाही, थोडस जाऊबाईंना असं वाटलं की ती शिकलेली आहे तर ती बाहेर नोकरी करायला जाईल आणि मला घरातली कामं सगळी करावी लागेल. तर या सगळ्या त्यांच्या ज्या काही म्हणजे मनात शंका होत्या त्या सगळ्या मी खोडून काढल्या सुरुवातीला, की मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे काम करायला शिकली. म्हणजे जे त्यांची शेती होती त्यांनी मला कधी कंपल्शन केलं नाही की शेतात चल, पण मला ते जेवण वगैरे कधी घेऊन जायची, चहा घेऊन शेतावर जायची, तेव्हा मला ते बघून फार इंटरेस्टिंग वाटलं की अरे हे कसे काय चिखलात काम करतात. तर मी तेव्हा स्वतःहून इच्छा दाखवली की मी पण काम करू.

0: का, तर तेव्हा सगळे बोलले होते तुला जमणार नाही, पण मी म्हणलं ट्राय करू द्या. आणि मग हळूहळू शेताची कामं शिकली मी करायला, म्हणजे लावणी करणं, कापणी करणं, डोक्यावर म्हणजे मोठे मोठे भारे सुद्धा मी वाहून नेलेले आहेत. म्हणजे भात शेतीच आहे, तर त्या भाताचे
1: पण असं करून सगळ्या घरातल्यांचं मन जिंकता आलं की
0: हो जिंकता आलं. थोडस त्यांच्या जेवणाच्या पद्धती वेगळ्या होत्या, त्याच्यात तांदळाच्या भाकरी चुलीवर जेवण बनवणं हे सगळं जमत नव्हतं, मग ती भांडी घासणं जमत नव्हतं. सुरुवातीला थोडस होत होतं की सासू आणि जाऊ ही भांडी अशी कशी घासते, पण अशा वेळेस माझ्या नवऱ्याने माझी खूप बाजू घेतली. आणि दॅट वॉज द स्ट्रॉंगेस्ट पिरियड की जेव्हा मी अशा परिस्थितीतून जात होती की मला थोडं संघर्ष करावा लागत होता. आणि नवरा कामावर आल्यानंतर मग सासूबाई तिला दाखवायच्या की हे बघ कसं घासते तुझी बायको भांडी चुलीवरची, काळ तसंच राहायचं. तर माझ्या नवऱ्याने छान उत्तर देत गेला की ठीक आहे, मग ती भांडी माझ्यासाठी ठेवत जा, मी कामावर आल्यावर घासून घेत जाईन, कारण तिला सवय नाही अशा भांडी घासण्याची. तर ते एक मला खूप मोठा मॉरल सपोर्ट मिळाला. तर तसं थोडासा नवऱ्याचा मॉरल सपोर्ट खूप मिळाला. इवन काही कामं जमत नव्हती, कारण आम्ही शहरामध्ये राहिलेलो, ब्लॉक सिस्टममध्ये राहिलेलो, त्याच्यामुळे काही पद्धती जमत नव्हत्या. पण प्रत्येक वेळेस नवऱ्याने साथ दिली की थोडंफार ऍडजस्ट करत जा, थोडेफार ऍडजस्ट करत जा, असं सतत बोलायचा. आणि त्यांनीही सपोर्ट खूप दिलेला आहे.
1: वर्षभरातच लगेच तुम्ही दोघं आई बाबाही झालात.
0: हो अगदी खरं आहे, लग्नानंतर लगेचच म्हणजे एका महिन्यातच म्हणजे मी प्रेग्नंट आहे हे कळालं. आणि तेव्हा मला एवढ्या लवकर मूल नको होतं, पण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी समजावून सांगितलं की पहिले अबॉर्ट करू नका, कारण बरेच कॉम्प्लिकेशन्स नंतर होतात, नंतर मुलं होत नाही किंवा अशा शक्यता वाढतात. तर आणि जेव्हा ही बातमी घरी कळली माझ्या माहेरी, कारण मला हे लग्न घर सोडून करावं लागलं होतं, आम्ही रजिस्टर मॅरेज केलं आधी ठाण्याला, मी लगेच त्याच्या घरी गेली नव्हती, कोणाला माहिती नव्हतं आम्ही रजिस्टर लग्न केलं ते, मी माझ्या घरी तो त्याच्या घरी. मे 89 मध्ये लग्न केलं रजिस्टर मॅरेज. आणि त्याच्यानंतर माझ्या घरातून माझ्या लग्नाच्या बोलणी सुरू झाल्या. मग त्याच्यानंतर आम्हाला हे स्टेप घ्यावं लागलं की मग आता आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं आहे, पण रजिस्टर मॅरेज केलं हे कळवलं नव्हतं. फक्त ज्या दिवशी घर सोडून गेली त्या दिवशी रजिस्टर मॅरेज केल्याचं सर्टिफिकेटची झेरॉक्स आणि एक चिठ्ठी वडिलांसाठी लिहून माझ्या मैत्रिणी कर्वे पाठवून दिली होती. आणि मग त्याचं रिटर्न उत्तर माझ्या वडिलांनी दिलं होतं की म्हणजे तुझ्या मनाने तू केलंस, आणि मला थोडीशी कल्पना होती की तू असं काहीतरी स्टेप उचलशील, कारण तू आता LLB करत होतीस, थोडं कायद्याचं तुला ज्ञान होतं, त्याच्यामुळे तू रजिस्टर्ड मॅरेज करशील असं मला थोडी शंका होती, पण ते फार लवकर तू केलं असं वडिलांनी चिठ्ठीत लिहिलं होतं की मी काही पोलीस केस करणार नाही, तुम्ही संज्ञान आहात आणि तू खूप विचारांती हा निर्णय घेतला असेल हे मला कल्पना आहे. तर पुढे म्हणजे चांगले सल्ले म्हणजे त्या चिठ्ठीमध्ये दिले होते माझ्या वडिलांनी की आता तू त्या घरात आहेस तर आपले संस्कार जपून ठेव. म्हणजे त्यांना माहिती होतं की हे आगरी समाज दारूचं प्रमाण असं, दारू पिणं वगैरे, तर हे सगळ्यामध्ये जर तुझा नवरा पडला तर त्याला सुधारण्याची तुझ्यामध्ये हिंमत असली पाहिजे. हे सगळं खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी की तोही एक मॉरल सपोर्ट. जरी माझं लग्न मनाविरुद्ध त्यांच्या केलं मी, तरी पण हा माझ्या आई वडिलांचा चांगला सल्ला होता माझ्यासाठी.
1: हाही टप्पा तुमच्या आयुष्यामध्ये आला की मुलगा झाला, जरा सगळं सुस्थिर होत आहे असं वाटतंय, तेवढ्यात व्यसनाचं प्रमाण सुद्धा
0: हो हो. कारण की काही वर्षानंतर मिस्टरांची कंपनी बंद झाली, आणि कंपनी बंद झाल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले पुन्हा नोकरी करण्यासाठी, पण त्या काळात आपल्या फार नोकरीचे एवढे द्वारं खुलली नव्हती. तर त्याच्यानंतर थोडे ते व्यसनाच्या आहारी वगैरे गेले, तो पिरियड फार एक कठीण गेला माझ्यासाठी. कारण त्यावेळेस जरी मी शिक्षण घेतलेलं असलं तरी मी कधी घराबाहेर पडली नव्हती,
1: कमावत नव्हतात काही,
0: कमवत नव्हते, आणि जे काही बँक बॅलन्स होतं ते सगळं हळूहळू नील झालं, कर्ज झालं थोडंफार. पण त्या परिस्थितीत एकदा अचानक फार त्यांना म्हणजे मोठा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला, बरेच दिवस ICU मध्ये राहिले. त्यावेळेस मला माझी माणसं कोण वगैरे खरी ओळख झाली की सासरच्या माणसांनी पण जरा हातवरती केले. म्हणजे जिथे आर्थिक प्रश्न आला तिथे बरेच जणांनी हातवरती केले, तेव्हा खरी किंमत सगळ्यांची कळली. आणि जरी मी घर सोडून लग्न केलं, माझ्या माहेरच्या लोकांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं, तरी माझं माहेर माझ्या पाठीशी ठाम उभं होतं. त्यांनी आर्थिक आणि मानसिक बळ मला खूप दिलं.
1: अच्छा.
0: एक दिवस असा आला होता की मी लिटरली माझे मिस्टर घरी म्हणजे ICU मध्येच होते, डॉक्टरांनी सांगून टाकलं होतं 24 तासाची गॅरंटी, आणि सासरची मंडळी पण काय फारशी इंटरेस्टेड दिसली नाही की त्याला अजून काहीतरी ट्रीटमेंट
1: वाचवण्यासाठी.
0: मग मी घरी आली तर मला अगदी असा इतकी रडत होती, एकटीच दरवाजा लावून खूप रडली, आणि त्यावेळेस अगदी मी ओढणी काढली आणि पंख्याला टांगून घ्यायच्या प्रयत्नात होते.
1: अरे बापरे.
0: पण लहान मुलाचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता, मुलगा माझा लहान होता त्यावेळेस. आणि त्याच वेळेस माझ्या बहिणीचा मला फोन आला, लहान बहिणीचा, आणि मग मी उच

0: बोलू शकत नव्हते, कारण की इतकं मला रडू येत होतं की मी बोलू काय. पण मग शेवटी इतकी ते सतत फोन करते आणि त्या काळात साधे फोन होते. मग कसा बसा उचलला आणि मग माझा आवाज ऐकून ती समजली की काहीतरी आहे परिस्थिती वाईट. मग मी तिला जेव्हा सांगितलं तेव्हा तिने मला खूप मोठा धीर दिला की तू पैशांची अजिबात काळजी करू नको. पण त्यावेळेस मला वाईट यासाठी वाटत, मी त्यासाठी माहेरी कळवलं नव्हतं कारण माझे पप्पा पॅरलाइज्ड होते आणि ही वॉज टोटली बेड रिडन आणि त्यांच्या पेन्शनवर आमचं तिथे घर चालत होतं.
1: म्हणजे वडिलांकडे पण वैद्यकीय अडचण इकडे पण होती तुमच्याकडे.
0: पण अशा परिस्थितीत माझ्या बहिणीने दुसऱ्या दिवशी भावाला पैसे घेऊन पाठवलं, मोठ्या बहिणीला कळवलं, मोठ्या बहिणीचे मिस्टर सुद्धा जशी व्यवस्था होईल तसे पैसे घेऊन ते लगेचच ट्रेननी आले. त्यावेळेस तर एवढे फार वाहनाचं हे नव्हतं, ट्रेनच एक माध्यम होतं. ते आल्यानंतर खूप मोठा दिलासा झाला. आणि जेव्हा हॉस्पिटलला सिटी स्कॅन करणं किंवा वेगवेगळे टेस्ट करणं त्यापुरते सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. कारण मी त्यावेळेस जॉब करत होते पण फक्त 2500 पगार होता मला तेव्हा.
1: अच्छा.
0: त्याच्यात काही होऊ शकत नव्हतं आणि आयसीयूचा रोजचा खर्च होता. पण त्या काळात माझे बरेच असे जे सामाजिक कार्य करणारे हितचिंतक होते त्यांनी येऊन येऊन म्हणजे बघायला यायचे पण त्यांच्या खिशामध्ये पाकिट काढून जेवढे पैसे होते ते देत गेले सगळे. आणि मी ते सगळं लिहून ठेवत होती कारण मला माहिती की आज ज्यांनी मला अशा काळात मदत केली आहे त्यांचे उपकार मला विसरून चालणार नाही. तर ते मी लिहून ठेवत होते की पुढे कधी आमची परिस्थिती सुधारली तर सगळ्यांचं मी देणं परत करणार. पण कोणीही घेतले नाही परत आजपर्यंत.
1: पण मग त्याच्यात ना तुमच्या यजमानांचा जीव
0: वाचला. म्हणजे मला खूप ठाम विश्वास होता. डॉक्टरांनी मला न बोलवलं तर डॉक्टरांना असं वाटलं की बायको आहे आणि ते थोडेसे आगरी समाजातल्या बायका कमी शिकलेल्या त्याच्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल पण असाच अंदाज लावला की हिला सांगितलं तर ही तुटून जाईल अगदी म्हणजे शी विल ब्रेकअप. म्हणून त्यांनी माझ्या दीरांना सांगितलं. तर दीरांनी मला न सांगता सगळ्या नातेवाईकांना फोन केले की आता लास्ट स्टेजला आहे वगैरे. तर मला कळत नव्हतं हॉस्पिटलला सगळे येऊन येऊन म्हणजे माझ्या सासूला मिठी मारून रडायला लागले. दीरांना जाऊन भेटून रडत होते.
1: पण हे जे त्यांचं आजार पण आलं होतं ते व्यसनाधीनतेमुळे आलं होतं की कसं होतं?
0: हो त्याच्यामुळेच होतं थोडंसं. आणि त्यांनी ते म्हणजे बंद केलं अचानक ते विड्रॉल सिम्प्टम्स जे आपण म्हणतो तर त्या याच्यातून ते गेले होते आणि त्याच्यामुळे त्यांना ते आयसीयूमध्ये भरती करावं लागलं होतं.
1: त्यातूनही ते बाहेर आले आणि पण मग पुढचं सगळं सुरळीत होतं की कसं झालं मग?
0: हो थोडासा म्हणजे त्यानंतर जी आमची आर्थिक घडी बिघडलेली होती ती थोडीशी बसायला वेळ गेला. पण त्यानंतर मिस्टरांनाही कळून चुकलं की व्यसनांच्या मागे लागून काही होणार नाही, आपल्यालाच काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहे. त्याच्यातून धडा शिकले ते आणि मग त्याच्यानंतर आमचं सगळं छान सुरळीत सुरू झालं आणि माझा जो जॉब होता तो कंटिन्यू केला. म्हणजे मला फार तो त्रास होता प्रवासाचा की मला इथे मुंबई सारख्या ठिकाणी फोर्ट सारख्या एरियामध्ये मी जॉब करत होती.
1: अच्छा.
0: आणि तोही अचानक मिळालेला जॉब होता, टेम्पररी होता, 8 दिवसासाठी मला बोलवलं होतं आणि म्हणून मी ऍक्सेप्ट केलं. पण त्या ऑफिसमध्ये अशी परिस्थिती निर्माण होत गेली का मग मला तिथे त्यांनी कंटिन्यू करायला सांगितलं.
1: आणि मग पुढे वकिलीकडे कधी वळलात?
0: हे जे प्रवास मी करत होते डोंबिवली ते CST म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसला येऊन पुढे मग नंतर आमचं ऑफिस नरिमान पॉइंटला शिफ्ट झालं. मग तिथून पुढे परत बसचा प्रवास. तर या प्रवासादरम्यान मी बघत होते की ट्रेनमध्ये असं गप्पा ऐकत बसणं किंवा एकमेकांची तोंड बघत बसणं त्याच्यापेक्षा मी असं विचार केला की का नाही माझं लीगल जे बाकी राहिलेलं आहे तो अभ्यास पूर्ण करावा. तर हळूहळू मी ती पुस्तकं सोबत घेऊन जायला लागली आणि ती वाचायला सुरुवात केली आणि तिथे कुठेतरी कॉन्फिडन्स येत होता मला की आय कॅन डू इट, की मी एक्झाम देऊ शकते. आणि तसं सतत माझ्या मिस्टरांचा प्रयत्न होता. ते मला सारखे सांगायचे की तुझं लॉचं शिक्षण पूर्ण कर पूर्ण कर. पण मुलाचं शिक्षण चालू होतं म्हणून तो एक त्याचा 12वीचा टप्पा गाठल्यानंतर मग मी तो निर्णय घेतला की चल आता करू शकते मी.
1: अच्छा.
0: आणि मग असं मी ठरवलं होतं की सगळे पेपर्स एकदम देऊन मी काय पास होणार नाही कारण की अभ्यासाला वेळच मिळत नव्हता. घरातलं करायचं, ऑफिसचं आमचं एक टायमिंग काही ठरलेलं नसायचं. मग ट्रेनमध्ये जाता येता अभ्यास करायची, बसमध्ये काही 5-10 मिनिटं मिळाली तो एक अभ्यास. म्हणजे फार ते मला उपयोगी ठरलं. ते
1: अतिशय कष्टाने शिक्षण घेतलं तुम्ही पुढचं. आणि मग वकिली स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली का आधी कुठे उमेदवारी केली?
0: नाही, आधी सुरुवातीला माझ्या वडिलांच्याच मित्रांकडे मी थोडंसं सुरुवात केली. कारण की लगेच म्हणजे आत्ताच्या काळात जे लॉला ऍडमिशन घेतात तर पहिल्या वर्षात ऍडमिशन घेतल्या घेतल्याच कुठल्या तरी सिनियर वकिलाकडे इंटर्नशिप करा म्हणून सर्टिफिकेट आणायला सांगतात. तसं त्या काळात नव्हतं. त्याच्यामुळे मला म्हणजे स्वतःच्या जिद्दीने सगळं शिकावं लागलं आणि सिनियर होते माझ्या वडिलांचे मित्रच होते तर त्यांच्याकडे मग मी प्रॅक्टिसला सुरुवात केली. म्हणजे अर्ज कसा लिहावा, कोर्टामध्ये कसं आर्ग्युमेंट करावं हे सगळं मी शिकले. इतर वकिलांचं बघून सुद्धा शिकले.
1: एकीकडे आयुष्यामध्ये स्वतःच्या संघर्ष करत होतात आणि कोर्टामध्ये सुद्धा वकिली हा पेशा असा आहे की तिथे सुद्धा सातत्याने वादविवाद

0: करणं किंवा आर्ग्युमेंट ज्याला तुम्ही म्हणता ते कोर्टामध्ये करणं वगैरे, हे सगळं समांतर चाललेलं होतं की कसं?
1: हो, स्ट्रगल आणि हे समांतर सुरू होतं. म्हणजे जसं जॉब मी सोडला, मला मग सनद घेतली मी, कारण की जॉब आणि वकिली दोन्ही एकत्र करता येत नाही.
0: बरं.
1: त्याच्यामुळे मी जॉब सोडला. तिथेही थोडेसे माझ्या बॉस चांगल्या होत्या, लेडी बॉस होत्या, त्याही सोडू देत नव्हत्या. पण मी तिथे एक थोडंसं ऑब्झर्व केलं होतं की आता इथे पुढे आपल्याला काही प्रोग्रेसला चान्स नाही. मी शेवटी म्हणजे ऑफिस असिस्टंट म्हणून लागले होते 2500 पगारावर. जॉब सोडताना मी मॅनेजर होते तिथे त्या कंपनीत, आणि 15000 पगार होता त्या काळात. म्हणजे 2009 मी परीक्षा पास झाले, 2010 मी जॉब सोडला, आणि 2011 सनद मिळाली मला, अप्लाय केलं मी. त्यानंतर मी प्रॅक्टिस सुरू केली.
0: कुठे? डोंबिवलीमध्ये स्वतः?
1: हां, कल्याण कोर्टात, कारण आम्हाला जवळचं कल्याण कोर्ट होतं. सुरुवातीला हायकोर्टाचा विचार केला होता की आपण मुंबईला, मी नेहमी येत होते आणि हायकोर्टात माझ्या वडिलांसोबत वगैरे काही वेळेला यायची, तर असं हायकोर्टाचं अट्रॅक्शन होतं की आपण हायकोर्टातच प्रॅक्टिस करूया. पण काही माझे हायकोर्टातले मित्र होते, तर त्यांनी मला सांगितलं की डायरेक्ट हायकोर्ट हे अपेलट ज्युरिसडिक्शन आहे, त्याच्यामुळे लोअर कोर्टातून शिका तुम्ही पहिले. आणि ते मला सल्ले पटले
0: त्याप्रमाणे, टप्प्याटप्प्या
1: त्याप्रमाणे हो. आणि मग नंतर असं झालं की आपण खालच्याच कोर्टात अडकून राहिलो, हायकोर्टापर्यंत प्रवास करायला वेळ नाही मिळाला. पण हायकोर्टातले जे काही ओळखीचे वकील आहेत त्यांच्या माध्यमातून मग आपण काही असेल अपीलमध्ये जाण्यासारखे मॅटर्स असेल तर त्यांच्याकडे देते.
0: बरं. पण या वकिली पेशाला सामाजिक कार्याची जोड तुमच्या मिळाली, ती कशी कशी आणि कोणत्या कोणत्या संस्थांशी तुम्ही जोडलेले आहात त्याविषयी सांगा.
1: जेव्हा मी वकील नव्हते झाले त्या काळात, म्हणजे असं मी वडिलांसोबत समाजकार्य, माझे वडील पण खूप चांगलं करायचे, त्यांच्यासोबत राहून राहून मी, मलाही म्हणजे असं लग्न होऊन आले तर जीव थोडा गुदमरायचा, कारण घरातलं काम झाल्यानंतर आवरल्यानंतर म्हटलं ते झोपा काढणं किंवा इतर बायकांसारखं चकाट्या पिटत बसणं, यांच्या घरात काय चाललंय, त्यांच्या घरात काय चाललंय, हे सगळं ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्याच्यामुळे मी असं शोधत होती की काहीतरी मला असं पाहिजे की सोशल काम करता आलं पाहिजे, आणि या बायकांना म्हटलं काहीतरी विचार वेगळे करायला लावणं हे मला फार गरजेचं वाटत होतं. तर त्यावेळेस एक निमिड म्हणून संस्था आली होती, जे प्रीमियर कंपनी बंद होत आलेली, आमच्या घराजवळ प्रीमियर कंपनी होती. कंपनीच्या ही आजूबाजूची गावं जी होती, तर प्रत्येक घरातला म्हणजे दोन दोन तीन तीन माणसं त्या प्रीमियर कंपनीत कामाला होते. आणि तिथे इटालियन कॉलॅबोरेशन आल्यानंतर पाल पजोचं प्रोडक्शन सुरू केलं, तेव्हा त्यांनी काही लोकांना VRS घ्यायला लावायला लागली, कारण की तिथे प्रोडक्शन थोडंसं कमी झालेलं होतं, त्याच्यामुळे एवढाच त्यांना वर्कर नव्हते होते. तर त्या अनुषंगाने मी ह्या निमिट संस्थेला अपॉइंट केलं की त्यांच्या घरातल्या महिलांना काहीतरी लघु उद्योग शिकवा. हा, त्या निमिट संस्थेने सुरुवात केली. तर ती सामाजिक संस्था आली होती आणि ते गावामध्ये शोधत होते की शिकलेली बाई किंवा एखादी ग्रॅज्युएट बाई महिला मिळेल का आम्हाला. तर त्यांना 11-12 गावं फिरून आल्यानंतर माझ्या गावात कळालं की एक महिला आहे, आणि लॉचं शिक्षण पण तिने सुरू केलं होतं पण अर्धवट राहिलं. मग तेव्हा त्यांनी मला संपर्क केला, हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे हे निमित्त महिलांना एकत्र करण्यासाठी. तर मला आश्चर्य वाटलं, कारण काहीतरी एप्रिल मे महिना होता, म्हटलं आता कसलं हळदी कुंकू. पण मग मला असं वाटलं काही वेळेला इन्व्हेस्टमेंट कंपन्या वगैरे यायचे की आमच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, तर असं कोणीतरी आलं असेल तर म्हटलं जाऊन बघूया, बोलावलंय तर जाऊया. मी गेल्यानंतर त्यांनी जे प्रपोजल दिलं की जे सामाजिक कार्य करण्यासारखं होतं ते मला फार आवडलं, की आम्ही तिथल्या आसपासच्या गावांमध्ये ज्या महिला दुपारी बसून राहायच्या किंवा झोपा काढत राहायच्या, तर अशा महिलांना लघु उद्योग काय शिकवायचे, तर पापड बनवणं, तर हे सगळं बायका करतच होत्या, किंवा ज्या आगरी पद्धतीच्या भाकरी आहेत की उकड घेऊन चुलीवरती भाकरी करणं, तर त्या इतर समाजाच्या लोकांना फार आवडत होत्या. तर त्याचे आपण ऑर्डर्स घ्यावे किंवा चपात्या करून देणं, म्हणजे प्रीमियर कंपनी किंवा आसपासच्या ज्या काही कंपन्या होत्या, MIDC एरिया आम्हाला जवळ आहे, तर तिथे हे सप्लाय करूया, लोणची पापड, असा लघु उद्योग आम्ही सुरू करायचा विचार केला. आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही लिक्विड सोप कसं बनवणं, फिनाईल कसं बनवणं घरच्या घरी, तर हे सगळं आम्ही महिलांना शिकवणं सुरू केलं.
0: बरं.
1: आणि त्यानंतर त्याच संस्थेने मला नागपूरला समाज कल्याण मंत्रालयाचा कोर्स होता 15 दिवसाचा, तर त्यासाठी विचारलं की तुम्ही जाल का. आणि तिथून इकडे आल्यानंतर, तिथे शिकून आल्यानंतर इथल्या 3 गावांमध्ये आम्हाला ते कॅम्प घ्यायचे होते, महिलांना शिकवायचं होतं. म्हणजे महिलांविषयक सगळे विषय होते की महिला आणि शिक्षण, महिला आणि आरोग्य, महिला आणि राजकारण, महिला आणि अंधश्रद्धा, असं सगळं विषय होते तिथे शिकायचे, आणि ते इथे येऊन या महिलांना शिकवायचे होते. तर त्यावेळेस मुलगा 3 वर्षाचा होता, त्याच्यामुळे मी तिथेच त्यांना नकार देऊन टाकला होता की, आणि माझा मुलगा म्हटलं नाही राहणार, 3 वर्षाचा आहे, 15 दिवस तर नाहीच राहू शकत. पण एकदा माझ्या मिस्टरांना त्या मॅडमनी बोलवून घेतलं आणि मग घरी आला नवरा, मला माहितीच नाही की तो त्यांना भेटायला गेलाय. घरी आला आणि म्हणाला की तुला 2 दिवसांनी नागपूरला जायचंय, चल बॅग भरायला सुरुवात कर. तेव्हा मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. मी म्हटलं अरे मग याचं काय, मुलाचं काय. त्यांनी मला खूप मोठा धीर दिला की त्याचं मी बघेन म्हणे, तू काही काळजी करू. आणि इतकं म्हणजे मला बरं वाटलं की मी जेव्हा ट्रेनमध्ये आतमध्ये बसली तरी माझा मुलगा मला

0: टाटा टाटा करत होता, तर तसं मला म्हणजे थोडं रिलॅक्स वाटलं की चला मुलगा रडला नाही. म्हणजे 15 दिवस मी चांगले काढू शकले तिथे. आणि ट्रेनिंगवरून आल्यानंतर आम्ही इथे 3 गावांमध्ये असं शिबिर घेतलं आणि ते खूप सक्सेसफुल झाले शिबिर.
1: म्हणजे ही सामाजिक कार्याची सुरुवात तिथे झाली. आणि पण मग वकिलीची सनद घेतल्यानंतर शिक्षणाचा, आपल्या वकिली ज्ञानाचा उपयोग हा समाजासाठी करणं, हे कसं घडत गेलं?
0: हे जेव्हा म्हणजे मी त्याचसाठी म्हणजे मी माझं ॲम्बिशन एक ग्रॅज्युएशन करत असतानाच थोडंसं होतं की एकतर आयदर पोलीस खात्यात जावं, मला जास्त इंटरेस्ट पोलीस खात्यात जाण्यात होता.
1: बर.
0: आणि नाही तर मग सेकंड प्रेफरन्स माझा वकिली क्षेत्रासाठी होता. कारण माझे वडील मी लहान असताना प्रोफेसर असल्यामुळे प्रोफेसर्स ट्रिब्युनलमध्ये त्यांच्या बऱ्याचशा केसेससाठी असे वकिलांना भेटायला जाणं आणि वडिलांचे अक्षर खराब असल्यामुळे ते काही डिक्टेशन घ्यायला मला सोबत घेऊन जायचे.
1: बर.
0: त्याच्यामुळे मला ते वकिलांचं ऑफिस, कोर्ट हे सगळं बघून ते एक उत्सुकता निर्माण झालेली होती. आणि पोलिसांचं तर मला पहिल्यापासून म्हणजे अट्रॅक्शन होतं. आणि मी परीक्षाही दिली होती पण माझं तेव्हा वजन कमी असल्यामुळे मला तिथे सिलेक्शन झालं नाही. पण तरी मी जिद्द सोडली नव्हती, 2-3 वेळा ट्राय केले पण नाहीच झालं. मग त्यानंतर नाच सोडून दिला की आता आपण काय पोलीस खात्यात जाऊ शकत नाही, तर म्हटलं वकिलीकडे केंद्रित करू. आणि वकिली करत असताना मला एक जाणवलं की त्या दरम्यान हे सगळं बघत होती की महिलांना नॉलेज फार कमी आहे, तर त्यांना कुठे ना कुठे अन्याय होत आहे, तर त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल हा एक विचार करायला शिकले. आणि त्यानंतर मी जसं 2011 सनद घेतली आणि 2012 जो पोक्सो कायदा आला त्याच्यानंतर जे प्रकरणं बाहेर यायला लागली त्याच्यावर मला असं फार वाटायला लागलं की फार गरजेचं आहे. म्हणून मग मी तिथे लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं.
1: मला वाटतं यातले काही प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा व्यसनाधीनता असेल घरातली, याच्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा भोगलेलं होतं आणि म्हणून अधिक या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही संवेदनशीलतेने पाहू शकता असं घडतं का?
0: हो, असं थोडं आहे. कारण की असं वाटलं मला की घरोघरी महिला हा त्रास सहन करत आहेत पण त्याला वाचा फुटत नाहीये. तर त्यांना एक हिंमत देण्याचं काम, म्हणजे आपण जे महिला सशक्तीकरण म्हणतो, तर मला असं सतत जाणवतं, म्हणजे आजही मी म्हणते जिथे जिथे मी माझे व्याख्यानं देते आणि मी महिलांनाच प्रश्न विचारते की तुम्ही सक्षम आहात का, तुमचं सक्षमीकरण झालं आहे का? तर महिला सुरुवातीला हो म्हणतात पण माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर कबूल करतात की हो खरोखर आज आम्ही सक्षम नाही. कारण की आपण बघतो की प्रत्येक महिला हे त्रास सहन करते की सेक्शुअल असॉल्ट हा सगळ्यांवर होत असतो पण महिला बोलत नाही. आज आपण गर्दीच्या ठिकाणी जेव्हा प्रवास करतो तेव्हा प्रत्येक महिलेने अनुभवलेला एक अनुभव आहे की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो पण महिला काही करत नाही. तर हे सगळं मी पटवून देते की हे कसं चुकीचं आपण करतो की आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे की आपण असे धक्के खाऊ नये.
1: आणि अंधश्रद्धेच्या विळख्यातून सुद्धा महिलांनी समाजाने बाहेर पडावं यासाठी सुद्धा तुम्ही काही संस्थांशी जोडलेल्या आहात.
0: हो बरोबर. कारण जेव्हा मी म्हटलं जसं नागपूरला जे ट्रेनिंग झालं त्याच्यामध्ये हा एक विषय होता, तर प्रत्येक क्षेत्रातले असे जे एक्सपर्ट शोधत होतो तर तेव्हा मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पण काही आमचे डोंबिलीचेच कार्यकर्ते मिळाले की जे फाउंडर मेंबर्स पण होते. आणि त्यांचे ते कार्यक्रम झाल्यानंतर एकतर मी आमच्या घरामध्ये पूर्वीपासून असं वातावरण नव्हतं अंधश्रद्धेचं, त्याच्यामुळे एक वेगळे विचाराचं म्हणजे पुरोगामी विचाराचंच आमच्या घरामध्ये वातावरण असल्यामुळे मला थोडंसं ते कार्यक्रम ऐकल्यानंतर फारच वाटलं की दिस इज द प्लेस व्हॉट आय वॉन्टेड, की हे चांगली संस्था आहे की हे मी शोधत होते. आणि त्यानंतर मी म्हणजे 1993 मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत जोडलेले आहे आणि 2015 ते आजतागायत माझ्याकडे कायदा विभागाचं पद आहे. कारण एक वकील असल्यामुळे मला त्या अंतर्गत येणारे ज्या काही केसेस आहेत तर त्या सॉल्व्ह करायला मदत होते.
1: आत्ताच्या काळामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न प्रामुख्याने दिसून येत आहेत?
0: महिलांविषयक म्हणाल तर महिलांच्या घरगुती हिंसाचाराचे आहेत आणि महिलांकडून घटस्फोटाचे केसेस दाखल करण्याचं प्रमाण आता जास्ती वाढायला लागलेलं आहे. तर ते एक थोडीशी मला खंत वाटते की महिला आता शोषित राहिलेल्या नाहीत आणि सहन करू नयेच महिलांनी, अगदी जर फार त्रासदायक होत असेल तर. आणि महिलांमधल्या आत्महत्येचं प्रमाण म्हणजे जे हुंडाबळी वगैरे, आपला हुंडा प्रतिबंध कायदा असून सुद्धा हुंडाबळीचे प्रकार पण वाढत आहेत, तर हा जास्तीत जास्त अवेअरनेस महिलांमध्ये होणं गरजेचं आहे हे मला खूप जाणवायला लागलं की महिलांना अशा ठिकाणी आपण नॉलेज देणं गरजेचं आहे की काही परिस्थिती आली तर कोणाशी तरी शेअर करा किंवा योग्य मार्गदर्शन करून त्यातनं मार्ग काढा. सुसाईड हा एक मात्र पर्याय नाही, हा एक मला महिलांपर्यंत संदेश देण्यासारखा वाटतो.
1: मानवी तस्करी थांबवण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्नशील आहात, तर त्या तुमच्या कामाविषयी आम्हाला सांगा ना.
0: हा, जेव्हा जसं मी प्रॅक्टिस सुरू केली होती वकिलीची त्यावेळेस आमच्याकडे तालुका विधी सेवा समिती आहे जे असे प्रश्नांवरती काम करतात की जे

0: समाजातील वंचित घटक आहेत. तर मला 2016 संधी मिळाली की कल्याणचे जे कारागृह आहे तिथल्या बंदींसाठी काम करण्याची संधी मिळाली. जवळजवळ 1.5 वर्ष मी तिथे काम केलं आणि त्यावेळेस जाणवलं की समाजातली खरोखर असे घटक आहेत इतर पण की ज्यांना न्यायाची गरज आहे, न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आणि त्याच काळात एका संस्थेशी माझा संबंध आला, जे संस्था या मानवी तस्करी विरोधात काम करत होते. आणि त्यांनी मला विचारणा केली की आमच्यासोबत काम कराल का. तोपर्यंत मानवी तस्करी हा प्रकार काय आहे मला डीप नॉलेज नव्हतं, पण त्या संस्थेच्या ट्रेनिंग मधून वगैरे मला कळल्यानंतर आम्ही कल्याण न्यायालयाने आम्हाला, म्हणजे एक फार हिस्टॉरिकल मुवमेंट आहे की ती कल्याण न्यायालयाच्या आवारात आम्हाला एक केंद्र चालवण्यासाठी जागा देण्यात आली.
1: अच्छा.
0: असेही प्रत्येक न्यायालयाच्या आवारात जागा अपुरी असते, पण आम्हाला त्यावेळेसच्या जे न्यायाधीश होते त्यांनी खूप म्हणजे स्ट्रॉंगली फील केलं की हे न्यायालयाच्या आवारात असलं पाहिजे. म्हणजे ज्या पीडित मुली न्यायालयात येतात तेव्हा ते घाबरलेल्या मनस्थितीत असतात, वेश्या
1: व्यवसाय करणाऱ्या.
0: हो, वेश्या व्यवसाय करणाऱ्या. त्याचसोबत तेव्हा पोक्सोच्या पण काही अशा लहान वयाचे मुलं मुली यायचे, तर त्यांना ठेवणं कुठे हा प्रश्न व्हायचा. कारण की ते जेव्हा साक्ष द्यायला येतात तेव्हा ते जे आरोपीचे नातेवाईक असतात तर ते धमकवण्याची शक्यता जास्ती असते. त्यामुळे ते जे आम्हाला केंद्र दिलं गेलं तिथे आम्ही या मुलींना, महिलांना तिथे ठेवून त्यांना एक धीर देत होतो आणि न्यायालयाच्या प्रक्रिया त्यांना माहिती नसतात त्या समजावून देण्यासाठी आम्ही, आणि त्यासाठी रितसर माझी तिथे नेमणूक केलेली आहे जी आजतागायत मी ती पार पाडत आहे.
1: अच्छा.
0: आणि जे सुधारगृह आहे या मुलींना रेस्क्यू करतात, म्हणजे जेव्हा बाहेर काढलं जातं या धंद्यातून तेव्हा त्यांना सुधारगृहामध्ये ठेवलं जातं, तर त्या सुधारगृहामध्ये पण माझी नेमणूक आहे. तिथे जाऊन त्यांना काउन्सिलिंग करणं किंवा त्यांच्या ज्या काही कायदेशीर प्रक्रिया चालू असतात तर त्यांना अवगत करणं, हे सगळं काम मी आजपर्यंत करत आहे. आणि आमच्या कल्याण न्यायालयात एक चांगली गोष्ट घडते की जेव्हा या मुलींचा ताबा मागण्यासाठी अर्ज करतात नातेवाईक, किंवा बरेच वेळा असं होतं की ते नातेवाईक नसतात, ते एजंट्स असतात, ते जे या धंद्यामध्ये त्यांना पुन्हा आणण्यासाठी इच्छुक असतात, मग ते लांबचं नातं काहीतरी जोडून अर्ज करतात. आणि त्यावेळेस हे शहानिशा करण्याचं काम मी करत असते आणि तसा न्यायालयाला रिपोर्ट देत असते.
1: मानवी तस्करीची एखादी केस किंवा एखादी घटना घडत असताना एखाद्या पीडितेला वाचवण्याचं काम तुम्ही केलेलं असेल, असा काही प्रसंग आम्हाला सांगाल का?
0: एक बांगलादेशी मुलीची केस होती का, ती बांगलादेशी होती पण ते लपवण्यासाठी जे एजंट्स ज्यांनी आणलेलं होतं त्यांनी तिला आधार कार्ड डोंबिलीच्या पत्त्यावर बनवून दिलेलं होतं, त्याच्यामुळे ती, आणि नाव पण तिचं हिंदू करून टाकलेलं होतं, त्याच्यामुळे असं वाटलं की ती इथली स्थानिक आहे. आणि जेव्हा तिला रेस्क्यू करून तिथे सुधारगृहमध्ये आणलं गेलं आणि त्याच्यानंतर तिच्या नावाचे 2-2 अर्ज आले तिचा ताबा मागण्यासाठी न्यायालयामध्ये, आणि त्यावेळेस महिला न्यायाधीश होत्या, त्यांनी मला माझीही नावाची ऑर्डर करतात की तुम्ही पण तुमचा रिपोर्ट सबमिट करा. तर माझी अशी पद्धत आहे की जेव्हा असे कोर्टाकडनं माझ्या नावाची ऑर्डर होते तेव्हा मी त्या संस्थेत जाऊन त्या मुलींशी बोलते. तर त्या केसच्या वेळेस पण मी गेली तेव्हा त्या मुलीला जेव्हा नाव विचारलं, जे हिंदू नाव होतं ते विचारलं, तर तिने सरळ नाही म्हटलं की हे माझं नाव नाही आहे मॅडम, मी बांगलादेशी आणि माझं नाव असं असं आहे, आणि ती मुस्लिम होती. ते तिने सांगितल्यानंतर मला अजून तो एक आश्चर्याचा धक्का बसला की अरे असं कसं, मग हे कोणी, तुझं आधार कार्ड कोणी बनवलं? मग तिने सगळी हकीकत सांगितली का, तिचं लग्न झालं होतं, एक लहान बाळ होतं आणि
1: तिला
0: सख्या आईनी तिला एजंटला विकलं होतं.
1: अच्छा.
0: आणि दुसरी भयानक गोष्ट, मला ही केस का सांगावीशी वाटते, बोलत असताना तिच्या हातावरती मी काहीतरी ऑपरेशन झाल्यानंतर जे खुणा असतात तर त्या बघितल्यानंतर मी तिला सहज विचारलं की ये ऑपरेशन आपका इधर आके हुआ है या पहले हुआ था, आणि त्यावेळेस तिचा अगदी बांध फुटला आणि ती खूप रडायला लागली. आणि जेव्हा शांत झाली तेव्हा तिने सांगितलं की जेव्हा आईनी मला विकलं तेव्हा त्या एजंटनी आणि आईनी मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, पण तेव्हा मला कळालं नाही काय ऍडमिट केलं, मी बेशुद्ध होते आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मला काही कळालं नाही, पण नंतर कळालं की इथे ऑपरेशन करून तिच्या शरीरामध्ये अशी एक चीप बसवली होती की त्याच्याद्वारे तिची मासिक पाळीचं चक्र बंद झालं होतं.
1: बापरे.
0: म्हणजे किती हे अमानवीय प्रकार केला होता त्या एजंट लोकांनी की तिला महिन्याच्या 30 दिवस ती ग्राहक कडे पाठवली जावी, आणि त्यासाठी फार भयानक असे अनेक केसेस आहेत.
1: पण मग तिची सुटका करता
0: हो झाली. मग हा रिपोर्ट मी अगदी, मी तिला म्हटलं खरं बोलतेस ना, तर ती हो म्हणाली अगदी, म्हणे माझ्या बाळाची शपथ वगैरे घेऊन सांगायला लागली. मग मी तसाचा तसा रिपोर्ट न्यायालयाकडे दिला आणि मी न्यायालयाला ही विनंती केली की तुम्ही फक्त माझ्या रिपोर्टवर विश्वास ठेवू नका, तुम्ही त्या मुलीला न्यायालयासमोर बोलवून घ्या आणि स्वतः तुम्ही तिची आपबीती ऐका. आणि त्या पद्धतीने त्या महिला न्यायाधीशाने सेन्सिटिव्हिटी दाखवली आणि बंद दरवाजाच्या आड तिचं सगळं ऐकून घेतलं. तेव्हा अक्षरशः त्या मॅडमला पण अंगावर शहारे आले की अरे बापरे, इतकं अमानवीय कृत्य करतात, म्हणजे जे माझ्यासाठी पण नवीन होतं त्यांच्यासाठीही नवीन होतं. आणि त्यानंतर तिच्यासाठी ऑर्डर केली आणि मग जे हॉस्पिटलला पाठवून ती चीप काढली आणि तिला पुन्हा म्हणजे नॅचरल असं मेन्स्ट्रुअल सायकल पुन्हा सुरू झाली आणि ती नॉर्मल लाईफ जगायला लागली. आणि त्यावेळेस तिने माझे खूप आभार मानले की मॅडम

0: तुमच्यामुळे आज मला हे माझं स्त्रीत्व परत मिळालं.
1: तृप्तीताई, जनजागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम, त्याच्यामध्ये प्रशिक्षणाचा भागही आला, तर त्यातही तुम्ही व्यग्र असता, त्याविषयी सांगा ना.
0: प्रशिक्षण म्हणजे कायदा हा सामान्य माणसांना फारसा माहिती नसतो. म्हणजे जसं सामान्य माणसांसाठी आम्ही कायद्याचे शिबिर घेतो, तसेच कायद्याचे प्रशिक्षणाचे शिबिरं पोलिसांसाठी सुद्धा घेतो, आणि काही वेळेला जजेस लोकांसाठी सुद्धा आम्ही हे प्रशिक्षण शिबिरं घेतलेली आहेत. कारण की कायद्यामध्ये नवीन नवीन काहीतरी घडत असतं आणि नवीन नवीन कायदे येत असतात, तर ते पोलीस असो किंवा न्यायाधीश असो, आपापल्या कामामध्ये व्यग्रतामुळे ते त्यांना कळत नसतात, तर ते एक थोडंसं रिफ्रेशर किंवा असं नवीन कायद्याची माहिती देण्यासाठी त्यांचे शिबिरं घ्यावी लागतात. किंवा पोक्सो कायदा आहे किंवा ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट आहे, जे बाल संरक्षणासाठीचे कायदे आहेत, तर बरेचसे अजूनही अज्ञान पोलीस खात्यामध्ये आहे. तर खूप चांगलं आहे की मला म्हणजे अगदी वरिष्ठ लेवलचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचे स्वतः फोन येतात की मॅडम आमचं ट्रेनिंग घ्या तुम्ही, आणि ते खूप सपोर्ट करतात.
1: मानवी तस्करी संबंधी सुद्धा तुम्ही?
0: हो, हाच विषय जास्ती आम्ही घेतो. आणि मानवी तस्करी

0: जस्टिस ऍक्ट आहे जे बाल संरक्षणासाठीचे कायदे आहेत, तर बरेचसे अजूनही अज्ञान पोलीस खात्यामध्ये आहे. तर खूप चांगलं आहे की मला म्हणजे अगदी वरिष्ठ लेवलचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचे स्वतः फोन येतात की मॅडम आमचं ट्रेनिंग घ्या तुम्ही, आणि ते खूप सपोर्ट करतात.
1: मानवी तस्करी संबंधी सुद्धा तुम्ही?
0: हो, हाच विषय जास्ती आम्ही घेतो. आणि मानवी तस्करी अंतर्गतच हे अनेक विषय त्याच्यामध्ये येतात. आता आम्ही सध्या बॉन्डेड लेबर किंवा या मानवी तस्करीच्या पीडित महिला आहेत, मुली आहेत, तर त्यांच्यासाठी काम करणं, पोक्सो कायद्यातील ज्या काही विक्टिम्स आहेत त्यांच्यासाठी काम करणं हे सतत चालू आहे.
1: पॉक्सो बरोबरच पॉश साठी सुद्धा तुम्ही काम करताय.
0: पॉश म्हणजे जो सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ अ वुमन ऍट वर्क प्लेस, कामाच्या ठिकाणी महिलेचा होणारा लैंगिक छळ हा फार वाढता प्रकार आहे. 2013 मध्ये आलेला कायदा आहे तो अजूनही लोकांना माहिती नाही, आणि प्रत्येक आस्थापनेमध्ये ती एक समिती असायला हवी, कंपल्सरी आहे, पण ती अजून समित्या स्थापन झालेल्या नाहीत. तर त्याचा अवेअरनेस आम्ही जास्तीत जास्त करत आहोत. आणि ठाणे जिल्ह्याच्या जे स्थानिक तक्रार समिती आहे त्याच्यावरती माझी अध्यक्ष म्हणून ऑगस्ट 2025 नेमणूक झालेली आहे, आणि त्या अंतर्गत आम्ही अशा महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा जागरूकता अधिकाधिक निर्माण करण्यासाठी आम्ही अनेक शिबिरं घेत आहोत.
1: LGBTQ समूह जो आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काम करताय?
0: बरोबर. अनेक संस्था म्हणजे हे जे काम करत गेले तसे अनेक संस्था मग मला संपर्क करत गेले की इथे सुद्धा आम्हाला तुमची कायदेशीर मदत पाहिजे आहे. कारण जरी वकिली क्षेत्रामध्ये आलेले असले तरी बऱ्याच वकिलांचा कल फक्त आर्थिक कमाईकडे असतो, पण माझं थोडंसं ज्ञानासाठी पण होतं की आपण पीडितांना सुद्धा न्याय देण्यासाठी ही वकिली करतोय. तर मग मी अशा संस्थेचे हे स्वीकारत गेले, आणि तसंच हे जे काही LGBTQ कम्युनिटी आहे तर त्यांना पण फार गरज होती अशा म्हणजे कायदेशीर प्रक्रिया माहिती नसल्यामुळे, तर त्यांनाही मी फार सहकार्य केलेलं आहे. जे थर्ड जेंडर्स आहेत त्यांना कुठलेही डॉक्युमेंट्स नाही, ते म्हणत होते की आमच्याकडे पैसा आहे मॅडम पण आम्ही तो कुठे ठेवायचा, बँकेत ठेवायला जावं तर बँकेत आमचं खातं खुलू शकत नाही कारण आमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स नाही. तर मग मात्र आम्ही न्यायाधीशांशी डिस्कस करून तिथले लोकल आमदारांचं पत्र घेऊन कलेक्टरकडे देऊन त्यांच्यासाठी मग आधार कार्ड वगैरे बनवून देण्याचं काम केलं, आणि त्या आधार कार्डाच्या आधारावर त्यांना पॅन कार्ड वगैरे मिळालं, मग बँक खाती खोलू शकले ते. असे पद्धतीचे किंवा त्यांचे काही प्रश्न म्हणजे आता जे लेस्बियन किंवा हे याच्यामधले आहेत तर त्यांचे सुद्धा अंतर्गत फार वाद असायचे. एक अशी केस आली होती की रात्री 2 मला असं मी कुठेतरी अवेअरनेस केलेला होता आणि त्यांच्याकडे माझा नंबर होता, तर त्यांनी मला फोन केला की मॅडम माझी म्हणजे ते एका बारमध्ये डान्स करायचं काम करायची ती.
1: अच्छा.
0: तर तिने मला फोन केला की मॅडम असं असं एका कार्यक्रमात आपली भेट झाली होती, तुम्ही नंबर दिला होता आणि मी अब मुसीबत में हूँ तो आपकी हेल्प चाहिए. ती रात्री 2 निघाली होती बारमधून डान्स करून, तर तेव्हा रिक्षेनी जायचं होतं तिला, तर रिक्षावाल्यांनी तिला काहीतरी टोमणा मारला, म्हणजे तिच्याशी छेडछाड करत होता आणि टोमणा मारला की अरे तुझ्यासारख्या अशा खूप येतात माझ्याबरोबर, चल येते का, असं काहीतरी तिला वावगं बोलला आणि ते तिला हर्ट झालं. तर तिने मग तेव्हा पोलीस स्टेशनला तिथल्या लोकल पोलिसला जाऊन कंप्लेंट देण्याचा प्रयत्न केला, पण तिथल्या ड्युटीवरच्या ऑफिसरचं म्हणणं होतं की तू महिला नाहीस तर तुझी छेडछाड कशी घेणार किंवा विनयभंग झाला हा कसा घेऊ मी. त्यावेळेस मग तिने मला फोन केला की आमच्या वकील मॅडम आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करतील. तर मी त्यांना सांगितलं की सर तिने जेंडर चेंज केलेलं आहे, ती महिला म्हणूनच गणली जायला पाहिजे, तिच्याकडे सर्टिफिकेट आहे, आणि म्हटलं तिचा विनयभंग झाला आहे ती सांगते आहे तर तुम्ही ते घेतलं पाहिजे,
1: तक्रार नोंदवून घ्या.
0: म्हणजे NC होणार मला माहिती आहे पण तरी पण म्हटलं तिचा तो जो प्रकार सांगते तो विनयभंगामध्ये मोडत आहे, तुम्ही ती तक्रार तिची घेतली पाहिजे, पण ते ऐकायलाच तयार नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुमच्या वरिष्ठांना फोन करते मी, म्हटलं मी किती वेळ झाला हा बघणार नाही, म्हटलं एका महिलाच्या अस्मितेचा प्रश्न आहे हा. मग ते म्हणाले नाही मॅडम सिनियर साहेबांना तुम्ही फोन करू नका, मी बघतो काय करायचं ते. मग त्या रिक्षावाल्याला त्यांनी बोलवून घेतलं, मग काहीतरी तिथे झाला थोडासा पोलीस स्टेशनलाच वाद, पण तो नंतर रिक्षावाल्यानी नमतं घेतलं आणि तो माफी मागायला तयार झाला. मग त्या थर्ड जेंडरचा मला फोन आला की मॅडम ठीक आहे उसने माफी मांगली है तो अभी मुझे भी आगे नहीं बढ़ाना है क्योंकि मुझे भी रोज यहाँ आना जाना है तो चलेगा, मुझे तक्रार नहीं देनी है, उसने माफी मांगली है और लिखित में दे रहा है. तर मी तिला तेच विचारलं तुझं समाधान झालं आहे ना तर मला काही हरकत नाही, पण जर तुझं समाधान झालं नसेल आणि तुला वाटतंय की ते तुला प्रेशराइज करत आहेत मागे घे म्हणून तर नको घेऊस, तू तक्रार कर. तर ती म्हणाली नाही ठीक आहे चलेगा.
1: पण अशी वेगवेगळी प्रकरणं हाताळण्यासाठी रात्री अपरात्री सुद्धा
0: अवेलेबल राहावं लागतं. मी कधीही फोन स्विच ऑफ ठेवत नाही कारण की कधीही अशी कोणालाही जरूर पडू शकते, आणि मी करते मदत, कधी असं अनअटेंडेड ठेवत नाही मी कोणाचे फोन.
1: आणि गरज असेल तर पोलीस चौकीत जाणं रात्री वगैरे सुद्धा
0: तेही करावं लागतं.

0: तुमच्या मुलाविषयी की त्याचं शिक्षण आणि तो सुस्थिर झाला का?
1: अहो, म्हणजे तो एकदम मोल्ड झालेला आहे थोडंसं. म्हणजे त्याला आमचं आगरी संस्कृतीत तो लहानाचा मोठा झाला, पण त्याचसोबत त्याला मी माहेरचं पण थोडंसं संस्काराचं हे दिलेलं आहे, त्याच्यामुळे तो सुसंस्कृत आहे. लवकर तो स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकला, हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्याने कधी आमची फार मदत घेतली नाही. योग्य वेळी त्याला योग्य मित्रांचा संपर्क झाला आणि आज तो चांगला व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. तो एक चांगला क्रिकेटर पण आहे, अजूनही खेळतोय तो क्रिकेट. आणि स्वतःचा आता कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये उतरलेला आहे. मित्रांसोबत त्यांनी पार्टनरशिपमध्ये एक बिल्डिंग कॉम्प्लेक्स उभं करायची सुरुवात केलेली आहे. म्हणजे सक्सेसफुली ते होत आहे. प्रॉपर तो त्याच्या मार्गाने लागलेला आहे. ते बघून आनंद वाटतो की जरी सुरुवातीच्या काळात मुलाकडे दुर्लक्ष झालं माझं, कारण की मला माझ्या संसाराची घडीही बसवण्यासाठी बाहेर निघावं लागलं, पण त्या काळातही तो व्यवस्थित स्वतः समजून घेतलं त्यांनी घरची परिस्थिती, आणि त्या प्रकारे त्यांनी पण आपला मार्ग शोधला, व्यवस्थित मार्ग शोधला, याचा मला अभिमान वाटतो.
0: ॲडव्होकेट तृप्ती पाटील, तुम्ही लग्नानंतरचा एक स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो, त्या काळामध्ये जो संघर्ष केलात आणि त्यानंतर इतरांच्या संघर्षामध्ये त्यांच्यासाठी आधार म्हणून तुम्ही उभ्या राहिलात, आणि तुमचं सामाजिक कार्य आणि वकिली व्यवसाय हे दोन्ही तुम्ही करता आहात, तर खरोखरच खूप कौतुकास्पद आणि आश्चर्य वाटावं असा हा सगळा प्रवास आहे. तुम्ही आज इथे आलात आणि तुमचा सगळा प्रवास उलगडून आम्हाला सांगितलात, मनापासून आभार मानते आणि तुमच्या या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, संघर्ष ते सक्षमीकरण ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोते हो, नवरात्र म्हणजे नवदुर्गेची नऊ रूपं, स्त्री शक्तीचे नऊ आविष्कार, शैलपुत्रीचा दृढ निश्चय, ब्रह्मचारिणीचा संयम, चंद्रघंटेचं शौर्य, कुष्मांडेची सर्जनशीलता, स्कंदमातेचं वात्सल्य, कात्यायनीचं सामर्थ्य, कालरात्रीची निर्भयता, महागौरीची निर्मळता आणि सिद्धिदात्रीची सिद्धी. देवीची ही रूपं म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धेची प्रतीकं नाहीत, तर स्त्रीच्या व्यक्तिमत्वातील विविध गुणांचं दर्शन घडवणारी प्रेरणास्थान आहेत. कधी ती मुलगी बनून घरात आनंद फुलवते, कधी पत्नी म्हणून संसाराला साथ देते, कधी आई बनून आपल्या लेकरासाठी संपूर्ण जगाशी लढते, तर कधी स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात नवी ओळख निर्माण करते. ती कधी ज्ञानाच्या क्षेत्रात झेप घेते, कधी विज्ञानाच्या माध्यमातून नवे शोध लावते, कधी सीमेवर देशाचं रक्षण करते, तर कधी संकटग्रस्तांना मदतीचा हात देते. स्त्री म्हणजे केवळ माया नाही, ती जिद्दही आहे. स्त्री म्हणजे केवळ त्याग नाही, ती स्वाभिमानही आहे. स्त्री म्हणजे केवळ सहनशीलता नाही, तर अन्यायाविरुद्ध उभी राहणारी निर्भय शक्तीही आहे. नवदुर्गेच्या प्रत्येक रूपात आपल्याला स्त्रीच्या याच सामर्थ्याचं दर्शन घडतं. म्हणूनच नवरात्र म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचा, कर्तृत्वाचा आणि आत्मसन्मानाचा उत्सव आहे.

0: श्रोते, आता आणि कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता

0: मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही.
1: श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांझे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

आशा भोसले आणि चंद्रकांत काळे यांनी गायलेलं एक होता विदूषक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. नाधो महानोर यांचं हे गीत, संगीतकार आनंद मोडक.

आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं एक होता विदूषक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार आनंद मोडक आणि ही गीतरचना नाधोम महानोर यांची होती.

बिन कामाचा नवरा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत होतं राजेंद्र विनय यांचं आणि गायिका आशा भोसले. गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

आशा भोसले आणि सुरेश वाडकरी यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, सुधीर फडके यांचं संगीत होतं आणि चित्रपट शापित याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 प्रसारित होईल धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांचं संयुक्त वार्तापत्र.

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल। नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली झाल्यास न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन। महाराष्ट्रात MPSC विरोधातलं आंदोलन मागे आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन। उथळ पाण्यात काम करू शकणाऱ्या मांगरोल या नावाच्या पाणबुडी रोधक नौकेला आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्यात आलंय। मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज सकाळी हा समारंभ पार पडला। कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे। नौदलाच्या ताफ्यात 2004 सालापर्यंत कार्यरत असलेल्या जलसुरुंग रोधक युद्धनौका INS मांगरोलचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे। या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीच आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे। देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत। राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि आत्मसन्मान असे अनेक अधिकार दिले आहेत आणि त्यांची पायमल्ली झाल्यास न्यायालयांनी हस्तक्षेप करणं आवश्यक असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केलं आहे। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 33व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गेल्या 33 वर्षात 24 लाख तक्रारी दाखल करून घेतल्या असून त्यातल्या 98% तक्रारींचं निरसन केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। आयोगाच्या डिजिटल ॲपच्या लोकार्पणामुळे नागरिकांना तक्रारी दाखल करणं आणि पुढील प्रगतीचा आढावा घेणं सुलभ होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। पोलीस कोठडीतले मृत्यू, वेठबिगारी, कामगारांचं शोषण अशा घटनांची नोंद घेणं तसंच वंचित घटकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आयोगाची भूमिका महत्त्वाची असल्याचं न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले। विरोधी पक्षांच्या आघाडीने न्यायालयात याचिका दाखल करावी। प्रत्येक भारतीय नागरिकाला न्यायालयात दाद मागण्याचे अधिकार आहेत आणि न्यायालय कायद्याच्या अधीन राहून त्यांना न्याय जरूर देईल असं सरन्यायाधीशांनी कार्यक्रमानंतर वार्ताहरांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं। इंडिया आघाडीकडून आपल्या भेटीची मागणी करणारा अर्ज आपल्याला काल रात्री मिळाला असून आपण त्यांना का भेटू शकत नाही याची कारणं देणारं उत्तर आपण कालच दिलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सध्याच्या जागतिक परिस्थितीत सर्वच देश एकमेकांवर अवलंबून

0: आहेत आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य हा केवळ राजकीय पर्याय नव्हे तर जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी त्याची नितांत आवश्यकता आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या 66व्या तुकडीला ते आज संबोधित करत होते. हवामान बदल आणि दहशतवाद या जागतिक समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन कृती करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. वसुधैव कुटुंबकम ही केवळ घोषणा नाही तर जगात कुठेही आपत्ती आल्यास मदतीसाठी पुढे येणाऱ्या देशांमध्ये भारत नेहमीच अग्रस्थानी असतो असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत खेलो इंडिया योजनेबद्दल.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तळागाळापासून खेळातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी 2010 गुजरातमध्ये खेल महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्या धर्तीवर 2017 देशव्यापी स्तरावर खेलो इंडिया कार्यक्रमाला मान्यता मिळाली. शाळा महाविद्यालयं आणि विद्यापीठ पातळीवर युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये गती असलेल्या युवा खेळाडूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण दिलं जातं. खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अशा स्पर्धा आयोजित करता याव्या याकरता निधी दिला जातो. त्यातून अनेक खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळते. राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी खेलो इंडिया स्पर्धा होतात. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राने त्यात अव्वल स्थान मिळवलं आहे. या स्पर्धांमधून पुढे आलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतात आणि देदीप्यमान यशही मिळवतात.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार होते, मात्र सरन्यायाधीशांनी त्यांना भेटायला नकार दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते.
2: देखिए, मैं तो हैरान हूँ कि कोई अपोजिशन लीडर ये कैसे कह सकता हो कि हम सुप्रीम कोर्ट पर मोर्चा लेकर आएंगे और चीफ जस्टिस ने हमको मिलना चाहिए. आप संविधान की बात करते हो, ये कौन से संविधान में लिखा है? क्या कभी चीफ जस्टिस किसी मोर्चे को सामने जाते हैं? मैं ये मानता हूँ कि जो बात सुप्रीम कोर्ट ने कही है वो बिल्कुल सही है. आपको ग्रीवियंस है, आप कोर्ट आइए, कोर्ट में लड़िए.
0: अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणं हे राज्यघटना विरोधी असल्याचंही फडणवीस म्हणाले. विरोधकांचा राज्यघटनेवर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं असंही त्यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे नेते आज सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करतील अशी माहिती राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आपण भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निःपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचंही गांधी म्हणाले. दरम्यान केंद्र सरकारने संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित करून मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत सर्वपक्षीय चर्चा घडवून आणावी, मात्र ही चर्चा अर्थपूर्ण व्हावी म्हणून आधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देणं आवश्यक असल्याचं काँग्रेसने समाजमाध्यमावर म्हटलं आहे. ऑगस्ट महिन्यात 13 संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं होतं, मात्र पावसाळी अधिवेशन अद्याप अधिकृतपणे संस्थगित करण्यात आलेलं नसल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी विरोधात पुणे इथं सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी न्यायालयीन चौकशीची घोषणा सरकारने केली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष

0: विवेक भीमनवार रजेवर राहतील. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेली अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यातल्या माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधू कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत. लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. त्यानंतर राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधू कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून देण्याचं काम केलं. मधू कांबीकर यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कोळशावर चालणाऱ्या देशांतर्गत वीज प्रकल्पांमधला कोळशाचा साठा गेल्या महिन्याच्या 29 तारखेपासून 1,80,00,000 टनांपेक्षा जास्त पातळीवर स्थिर राहिल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाणबुडीरोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली झाल्यास न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात MPSC विरोधातलं आंदोलन मागे आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र. धुळे जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी सूक्ष्म नियोजन करा, पालकमंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश. सेवा संकल्प अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात 19 दिवसात 18,000 अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी. नंदुरबार जिल्ह्यात यंदा बिकट स्थिती, ट्रिगर 1 नुसार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर. आणि नंदुरबार जिल्ह्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचं आयोजन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव.
2: नमस्कार. धुळे आणि नंदुरबार जिल्हा वार्तापत्रात आपले स्वागत. पावसाच्या खंडामुळे धुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणी, चारा आणि रोजगाराचे सूक्ष्म नियोजन करून उपाययोजनांची वेळेत अंमलबजावणी करावी, तसेच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे वेगाने पूर्ण करावेत आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत नियोजन करण्याचे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्ह्यातील 4 तालुके पावसाच्या खंडामुळे ट्रिगर 1 निकषात आले आहेत. 6 ऑक्टोबर पर्यंत 196 गावातील 1,29,733 हेक्टर क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाणी टंचाई लक्षात घेऊन धुळे, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातील 49 गावे आणि 8 वाड्यांसाठी 41 टँकरचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत 14,760 कामे उपलब्ध असून त्यातून ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत धुळे जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान 413 आरोग्य शिबिरातून 18,122 नागरिकांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील 41 प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावागावात आरोग्य सेवा पोहोचवण्यात आली. गर्भवती मातांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत 82 शिबिरेही घेण्यात आली. शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक 940 बालकांची तर शिरपूर तालुक्यात सर्वाधिक 985 जणांचे कुटुंब नियोजनाबाबत समुपदेशन करण्यात आले. सेवा संकल्प अभियानातून ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धुळे जिल्हा परिषदेत पवित्र पोर्टलद्वारे फेज एक कन्व्हर्टेड राऊंडमध्ये निवड झालेल्या 67 शिक्षण सेवकांना समुपदेशनाद्वारे पसंतीच्या शाळांवर पदस्थापना देऊन नियुक्तीचे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत. या प्रक्रियेत 68 उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 67 उमेदवार पात्र ठरले. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली.

धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी आत्महत्या निर्मूलन सहाय्यता समितीच्या बैठकीत समिती समोरील आवश्यक बाबींची छाननी करून 7 प्रकरणे पात्र ठरवून मंजूर करण्यात आली आहेत. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर, कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावर आणि मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे अशा सूचना भाग्यश्री विस्पुते यांनी दिल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात यंदा तीव्र दुष्काळ पडला आहे. जिल्ह्यात सरासरीचा 49% पाऊस झाला आहे. नवापूर आणि अक्कलकुवा तालुका वगळता इतर 4 तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी 49% राहिली आहे. शासनाने टियर 1 नुसार जिल्हा दुष्काळी जाहीर केला आहे. यात दुष्काळाच्या प्राथमिक सर्व योजनांचा लाभ जिल्ह्याला मिळणार आहे. पण खरीपाच्या पिकांच्या स्थितीवरून लावण्यात येणारी हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक लावली गेली आहे. यामुळे दुष्काळी योजना लागू त्यांना अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात जाहीर करण्यात येणाऱ्या अंतिम पैसेवारीत सुधारणा करून योग्य अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

0: दुष्काळाच्या प्राथमिक सर्व योजनांचा लाभ जिल्ह्याला मिळणार आहे, पण खरीपाच्या पिकांच्या स्थितीवरून लावण्यात येणारी हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक लावली गेली आहे। यामुळे दुष्काळी योजना लागू होताना अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नोव्हेंबर महिन्यात जाहीर करण्यात येणाऱ्या अंतिम पैसेवारीत सुधारणा करून योग्य अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील शबरी माता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ रोजगार मेळावा नुकताच घेण्यात आला। या मेळाव्यात बेरोजगार तरुण आणि प्रशिक्षणार्थींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या। यावेळी सुरेंद्र बैरागी यांनी नवापूर परिसरातील आदिवासी तरुणांनी कौशल्य आत्मसात करून रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहून उद्योजकतेकडे वाटचाल करावी असे आवाहन देखील केले। हे होते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात। आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव।
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संपलं। हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं।
2: जिल्हा वार्तापत्र अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आलं। दुपारचे 2:15 वाजलेत। सुगम संगीत 10:30।

0: एक वाजून 55 मिनिटं होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
2: हायकू ही काव्यरचना अत्यंत साध्या सोप्या नेहमीच्या बोलण्याच्या भाषेत लिहिली जाते, पण 500 वर्षापूर्वी तसं नव्हतं बरं का. जपानमध्ये हायकूचा पूर्वज म्हणायचा जो रेंगा आणि होकू या नावाने ओळखला जात होता, ते जे प्रकार होते ते ग्रांथिक आणि दरबारी भाषेत लिहिले जायचे. तेई तोकू यांनी काय केलं, 16व्या शतकात त्यात बोली भाषेतले शब्द घातले, त्यामुळे हायकू हा सामान्य लोकांपर्यंत पोचला. पण झालं काय की तो शाब्दिक कोट्यांपुरताच मर्यादित राहिला. खरा समतोल साधला तो मात्सुओ बाशोने. 17व्या शतकात त्यांनी या काव्यप्रकारात ग्रांथिक भाषेची खोली ठेवली, पण निसर्ग आणि मानवी भावना हायकूत आणल्या. आणखीन एक होता हायकूकार कोबायासी इस्सा. हा शेतकऱ्याचा मुलगा होता, तर त्याचं वातावरण सगळं शेतीचं ना, तर त्याने काय केलं, फुलं चिमण्या माशा यांच्याबद्दल अगदी घरात बोलतो तशा भाषेत हायकू लिहिले. उंदरावर देखील इस्साने हायकू लिहिले. बघा, जपानमध्ये जेव्हा हायकूत उंदीर येतो तेव्हा तो नुसता उंदीर नसतो, तो गरिबीचा थंडीचा एकटेपणाचा साक्षीदार असतो. हायकू बेडकाचे जपानमध्ये खूप लिहिले गेले. आता काय आपण सुद्धा लिहितो, गाय बैल म्हैस उंदीर मांजर साप वा कशावरही हायकू लिहू शकतो. आता मी लिहिलेले काही हायकू देते. कावळा बसतो म्हशीच्या शिंगावर निमी रवतो. बघा कावळा किती क्षुल्लक पक्षी, पण म्हशीच्या शिंगावर बसून त्याला मोठं झाल्यासारखं वाटतं. दुसरा हायकू, काव काव काव कावळा ओरडतो कावळी येते. कावळ्याचे काव काव हे आपल्याला कर्कश वाटतं की नाही, काय काव काव काव करत बसलाय. पण ते त्याचं प्रियराधन असू शकतं ना, कावळीला ते प्रणयमधूर वाटू शकतं ना. ऐटीत आले मांजर घराबाहेर दूध चोरून. आता दूध चोरून आलं तर ते किती ऐटीत येतं असं छानपैकी, है ना. चोरही कधी कधी ऐटीत येतात निर्लज्जपणे, काही राजकारणी नसतात का, कधी कधी गुन्हे करतात पण ऐटीत वावरत असतात. पुढचा एक अजून ऐकू बघा, बेडकाचा आहे. लांब उडी बेडकाने घेतली चिखलातच. बेडकाचं आयुष्य काय, त्याला काय फारशी प्रगती माहीत नाही, कुपातील मंडूक असं त्याचं वर्णन असतं. त्यांनी जरी उडी घेतली तरी ती कशात, पुन्हा चिखलातच. आता आपण जसं प्राण्यांवर हायकू लिहिलेत की नाही, आता तसं वस्तूंवर पण हायकू लिहिता येतात बरं का. हा माझा असा बरसला हायकू काव्यसंग्रह आहे, त्यातली काही हायकू देते. गाडीच्या काचा बंद करून टाक, निघायचंय. एखाद्याशी संबंध तोडण्याचा क्षण याच्यातून व्यक्त होतो. आता दुसरा हायकू बघा. पुस्तक कुठे, पहिली ओळ, पुस्तक कुठे गर्मी होते इथे वारा घालू. पुस्तकाचा खरा उपयोग माहितीच नाही, ते वाचण्यासाठी आहे आणि वारा घालण्यासाठी उपयोग करणार होता, पण अशी अडाणी माणसं आहेत बघा. सुखाची कल्पना एक कप चहा तिच्यासोबत. आता या हायकूत यमक जुळवलेलं नाही, पण ताल आहे, काहीतरी सांगायचं आहे. 5-7-5 अक्षरबंधांपेक्षा क्वचित एखाद्या अक्षराची सवलत घेतली आहे. हायकूचा नियम म्हणजे काय की हायकू उपदेशात्मक नसावा, हायकूकाराला सौंदर्यदृष्टी असावी लागते. हायकूकार समोरील दृश्य जे असतं ते सुंदर करतो किंवा त्यात भावना

0: भावना पेरतो. एक हायकूकार आहे मीरा म्हणून, तिच्या हायकूमध्ये अशी दृश्य मांडली आहेत की सृष्टीतील गूढ शोधत आहे असं वाटतं. वृक्ष कोसळला, वृक्ष कोसळला, अचानक मुळातून कोंब कसा आला. जरी जीवन संपलं असं वाटलं तरी परत नवजीवन सुरू होत असतं. पुढचा तिचा हायकू आहे, पिंपळ ध्यानस्थ उभा, रात्रभर सुरू काजव्यांची सभा. आपल्या डोळ्यासमोर फक्त काजव्याने उभारलेलं झाड येतं, बाकी काही नाही. ही तिच्या रचनेची ताकद आहे आणि त्यातून काहीतरी अर्थही निघतो. तर हायकूंमध्ये असं खूप वैविध्य असतं.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजचा विषय आहे सुधारित भेंडी लागवड. याचं वाचन केलं आहे गायत्री भरणकर यांनी. नमस्कार नमस्कार मंडळी. भेंडीचं उगमस्थान आफ्रिकेमध्ये आहे, तरीही भारतामध्ये भेंडीच्या वेगवेगळ्या अशा अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या देशांमध्ये आपला देश अग्रेसर आहे. भेंडीमध्ये आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक अशी विविध जीवनसत्व, लोह, खनिज मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळं वर्षभर भेंडीला चांगली मागणी असते. या भेंडीच्या पिकाला उष्ण दमट हवामान चांगलं मानवतं. तसंच भेंडीचं पीक हे हलक्या, मध्यम तसंच भारी जमिनीमध्ये घेता येतं, परंतु पाण्याचा चांगला निचरा असणारी जमीन आवश्यक असते. खरं तर भेंडीची लागवड ही वर्षभर केली जाऊ शकते. अधिक उत्पादनासाठी खरीप आणि उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणं फायद्याचं ठरतं. मंडळी, भेंडीची लागवड करताना मशागतीमध्ये चांगली नांगरणी करावी, त्यानंतर 2 ते 3 कुळवणी करून जमीन भुसभुशीत करावी, तसंच हेक्टरी 25 टन सेंद्रिय खत टाकून घ्यावं. चांगल्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी निंबोळी पेंट किंवा कोंबडी खताचा सुद्धा वापर करावा. मंडळी, प्लॅस्टिक अच्छादनाचा जर वापर केला तर भेंडी पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि पर्यायी उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते. परभणी क्रांती, अर्का अनामिका, फुले कीर्ती, फुले उत्कर्षा, पुसा सावनी, कामिनी, पुसा मखमाली या भेंडीच्या सुधारित अशा काही जाती आहेत. पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीनं भेंडीच्या पिकाला उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. यावेळी ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. 1 दिवस आड ठिबकद्वारे पाणी देता येऊ शकतं. आंतरमशागत करताना गरजेनुसार खुरपणी कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा लागतो. मंडळी, भेंडीवरती भुरी, केवडा, पानावरील ठिपके, यलो व्हेन मोझॅक, मर रोग इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याचप्रमाणे फळं पोखरणारी अळी, खोडकीड, माबा, तुडतुडे, लाल कोळी या किडींचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो. याचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं जमिनीची खोल नांगरणी करणं आवश्यक असतं. पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे यांचं व्यवस्थापन करण्यासाठी निळ्या आणि पिवळ्या रंगाचे 10 सापळे प्रति हेक्टरी या प्रमाणात शेतामध्ये लावणं आवश्यक असतं. रोगग्रस्त किंवा कीडग्रस्त झाडं शेतातून उपटून लगेचच नष्ट करणं आवश्यक असतं. किडींच्या व्यवस्थापनाकरता 5% निंबोळी अर्काची फवारणीसुद्धा करावी. प्रत्येक 10 ओळीनंतर 1 ओळ झेंडू फुलाची लावावी. मंडळी, काढणी करताना लागवडीपासून फूल लागायला 35 ते 40 दिवसांनी सुरुवात होत असते. त्यानंतर 55 ते 65 दिवसांनी तोडणी सुरू होते. साधारणतः 2 ते 3 इंच लांब भेंडीची तोडणी करणं गरजेचं असतं. 1 दिवस आड काळजीपूर्वक तोडणी करावी. तोडणीनंतर भेंडी सावलीत ठेवावी. फळांची आकारानुसार वर्गवारी करून त्यामधील रोगट आणि कुरूप फळं काढून टाकावी. भेंडीचं हेक्टरी उत्पादन सरासरी 12 ते 15 टन मिळतं. तर मंडळी, अशा प्रकारे सुधारित भेंडीची लागवड केली तर आपल्याला ते नक्कीच फायद्याचं ठरू शकेल. बरं तर मंडळी, पुन्हा भेट आहेच कृषीवाणीच्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या

प्रसारणात आज आपण ऐकलीत सुधारित भेंडी लागवड याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: पुनप्रसारित करीत आहो आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरेचा नमस्कार. श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंत रोगतज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार
1: डॉक्टर. या उपचार पद्धतीमध्ये काही आधुनिक उपचार पद्धती असते का?
2: आधुनिक उपचार पद्धती आजकाल खूप साऱ्या निघाल्या आहेत. स्पेसिफिकली जर मी फिलिंग बद्दल बोलू तर फिलिंग्स आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे निघाले आहेत. आधी फक्त तुम्हाला आठवत असेल की अमालगम, ज्याला आपण सिल्वर फिलिंग म्हणायचो, ते आधी करायचे आणि ती फिलिंग आजकाल यूज होत नाही. आजकाल दातांच्या रंगाच्या वेगवेगळ्या टाईपच्या फिलिंग असतात ज्या टिकतात पण जास्ती आणि पुष्कळ फिलिंग मध्ये फिलिंग केल्यानंतर फ्लोराईड रिलीज हळूहळू दातांवर होत राहतो. म्हणजे फिलिंग तर होतेच आणि त्यानंतर दात प्रोटेक्ट देखील होतो. जसं मागच्या भागात आपण बोललो की फ्लोराईड दाताला प्रोटेक्ट करण्यात खूप मोठा भाग आहे फ्लोराईडचा, तर फ्लोराईडची मदत होते. तर त्यामुळे वेगवेगळ्या फिलिंगच्या पद्धती चेंज झाल्या आहे. त्यानंतर रूट केनालच्या पद्धती पण चेंज झाल्या आहे ज्यामुळे दात जास्ती टिकतात. दातांवरच्या कॅपिंग ज्या करतो आपण त्याची पण ट्रीटमेंट्स आणि त्याचे पण मटेरियल्स खूप जास्ती चांगले आले आहे. त्यामुळे दातांवर एकदा आपण ट्रीटमेंट केली तर त्याची सस्टेनेबिलिटी म्हणजे जितके वर्ष ते टिकेल ते खूप जास्ती वाढलेलं आहे. आणि जर प्रॉपर आपण प्रिकॉशन घेतली, प्रॉपर आपण जर दातांची केअर घेतली तर हे पुष्कळ वर्षांपर्यंत ही केलेली ट्रीटमेंट टिकू शकते. ब्रेसेस आपण बोललो, ब्रेसेस आजकाल दाताच्या रंगाचे पण ब्रेसेस येतात आणि एक अलायनर्स म्हणून लेटेस्ट ट्रीटमेंट आहे जे दाताच्या रंगाचे ट्रेज असतात, तर त्यामुळे पण दात आपण जेव्हा सरळ करायला जातो तर ते आपण ज्याला ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणतो म्हणजे स्टीलचे ब्रेसेस जे आपण लावतो ते बोलताना एकदम व्यवस्थित वाटत नाही, तर सिरामिक ब्रेसेस किंवा या अलायनर्समुळे लहान मुलांना पण कॉन्फिडंट वाटतं बोलताना किंवा त्यांच्या क्लासमध्ये फ्रेंड समोर आणि त्याचं ट्रीटमेंट पण व्यवस्थित आणि फास्ट होतं.
1: डॉक्टर, आता हे तर झालं आधुनिक उपचार पद्धतीबद्दल, पण बरेचदा आपल्याला असं वाटतं की माझा दात किडूच नये किंवा आडवा तिडवा येऊ नये, यासाठी मग काही काळजी घेऊ शकतो का आपण?
2: अगदी बरोबर. जसं आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे कधीही आपल्याला कोणतीही गोष्ट जर प्रिव्हेंट करता येईल दॅट इज ऑलवेज बेटर. तर प्रिव्हेन्शन बद्दल आपण बोलूया. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की दाताला कीड का बरं लागते. तर दाताला कीड ह्या करता लागते कारण आपण खूप जास्ती जर गोड खाल्लं किंवा खूप जास्ती जर बॅक्टेरिया आपल्या दातांच्या संपर्कात आले आणि आपण ब्रश व्यवस्थित केलं नाही त्यामुळे दाताला कीड लागते. तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घ्यायचं की ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे. दिवसातून दोनदा ब्रश आपल्याला करायचं आहे आणि कमीत कमी 4 ते 5 मिनिटं आपण ब्रश करावा. व्यवस्थित आपल्याला एक फ्लोराईड पेस्टचा वापर करायचा आहे. ब्रश आपल्याला दर 1 ते 2 महिन्यांनी चेंज करायचं आहे. हे प्रिकॉशन्स आपण घ्यायचे. दुसरं म्हणजे आपल्याला दात जर वाटत असेल की किडू नाही तर आपण जर गोड खात असू, आता लहान मुलांना गोड खूप आवडतं, आपण हे नाही म्हणू शकत की गोड तू खाऊच नको, पण मी एक एक्झाम्पल देते की दिवसात जर तो मुलगा किंवा मुलगी 4 गोड खात असेल, एकदा हलवा, एकदा चॉकलेट, अजून काही, तर त्यापैकी काय होतं की प्रत्येक वेळा आपण

0: गोड खातो तेव्हा आपल्या तोंडाचा पीएच पडतो आणि त्यामुळे कीड वाढते. तर आपल्याला चारच्या ऐवजी जर आपण त्या चारही गोष्टी खायच्या पण एकदा खायच्या, ज्याला आपण क्लब म्हणतो, तर क्लब करून खायच्या, म्हणजे एकदा 9 वाजता खाल्लं, एकदा 12 वाजता, एकदा 3 वाजता, एकदा 6 वाजता, याऐवजी आपण जर 9 वाजता सगळ्या चारही गोष्टी एकसोबत खाल्ल्या तर आपल्या तोंडाचा पीएच फक्त एकदाच कमी होईल आणि त्यामुळे पण आपण दात किडण्यास वाचू शकतो. अजून एक गोष्ट, झोपायच्या आधी खूप मुलांना सवय असते दूध पिऊन झोपतात, लहान बाळांना पण आपण दूध पाजून झोपवतो. तर एकदम लहान बाळांना आपण ब्रश तर करू नाही शकत कारण की दात आले नसतात, पण आयांना आपण एक टेक्निक सांगतो ज्यांनी बोटावर एक छोटासा गॉज बांधायचा, गॉज आपल्याला माहिती आहे जो व्हाईट कलरचा असतो, आणि फक्त अलगत त्यांचं तोंड असं साफ केलं तर ते जे दूध असतं ते निघून येतं, त्यामुळे त्याच्यासोबत बॅक्टेरिया पण बाहेर येऊन जातात. तर ते आपण करू शकतो. आणि दुसरं म्हणजे झोपायच्या आधी जर दात आलेले आहे तर ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे. नुसतं दूध पिऊन जर ते मुलं झोपले तर रात्रभरात ते डीकेचा प्रोसेस खूप फास्ट वाढतो आणि त्यामुळे मॅक्सिमम मुलांना कीड येते.
1: डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना महत्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा.

नमस्कार. अजीर्णे भेषजं वारी, जीर्णे वारी बलप्रदम, भोजने चामृतम वारी, भोजनांते विषप्रदम. हा पाण्यावरचा श्लोक आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. म्हणजेच पाणी तेच, पण त्याचा कसा, कुठल्या प्रसंगी, कशा पद्धतीने वापर होतो यावर त्याची क्षमता, गुणवत्ता सिद्ध होत असते. निसर्गचक्रात प्रचंड ढवळाढवळ करून आपला स्वार्थ साधण्यासाठी आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही अनेक अनैसर्गिक गोष्टी करायला लागलो. आपल्या पूर्वजांनी निसर्ग आणि पर्यावरणपूरक पीक पद्धती आत्मसात केली आणि त्यात ते समाधानी होते. पाण्याचा प्रत्येक थेंबाचे नियोजन केले तर वर्तमान काळातही आपण आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो हा विश्वास असायला हवा. प्रदूषण करणारे उद्योग हे अर्थव्यवस्थेसाठी काही प्रमाणात आवश्यक असले तरी त्यातील प्रदूषित पाणी योग्य उपचारांविना नदी नाल्यांमध्ये सोडले जाऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने नवीन उद्योगांमध्ये ZLD म्हणजेच झिरो लिक्विड डिस्चार्ज या तंत्रज्ञानाला मान्यता मिळायला हवी आणि ते प्रामाणिकपणे अंमलात आणावं लागेल. हे सामायिक सांडपाणी केंद्र अधिक सुदृढ करणं, त्यांची संख्या वाढवणं, त्याचबरोबर त्याचं कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं, या प्रक्रियेमधील क्लिष्टता कमी करून सोप्या करण्याच्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलली पाहिजेत. शुद्ध पाण्याच्या वापरावर बिल न आकारता आपल्या घरातून किंवा उद्योगांमधून किती पाणी प्रदूषित होऊन बाहेर पडतं या मात्र ते आकारलं गेलं पाहिजे. स्वच्छ आणि सुदृढ पर्यावरणाचं विलोभनीय रूपाचं आपण साक्षीदार झालं पाहिजे. पाण्याचा आणि प्रत्येक नैसर्गिक संसाधनाचा आदर करणारं आदर्श नागरिक आपल्याला इथे तयार व्हायला हवे. आपल्या इथली जंगले, समुद्र ही आपणच निर्माण करणारा कार्बन शोषून घेतात, पण सध्या हा कार्बन वाढीचा वेग शोषून घेण्यापेक्षा फार जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हे सर्व कमी पडत आहे आणि कुठेतरी आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे. पाण्याचे अर्थकारण, पर्यावरणाचे अर्थकारण आपल्या समस्त मानव जीवनावर परिणाम करत आहे. एक गोष्ट मात्र नक्की की पाणी आणि पर्यावरण यांचा एकत्रित गंभीरपणे विचार केल्याशिवाय आणि त्यांच्या शुद्धीकरणाशिवाय ऐहिक जगतातील सुख समृद्धीच काय, तर पारमार्थिक जगातील समाधान देखील आपण मिळवू शकणार नाही. जोपर्यंत आम्ही आपल्या पाण्याशी संवाद साधणार नाही, त्याच्याशी बोलून त्याची वेदना समजून घेत नाही, तोपर्यंत त्याच्या प्रत्येक थेंबाशी जोडलेलं पर्यावरण आम्हाला असेच चटके देत राहणार हे नक्की. निसर्ग, पर्यावरण, पाणी आणि मानव असे आपण वेगवेगळे नाहीत, तर एकाच चक्रात गुंफलेल्या फुलांचा सुंदर हार जसा आकर्षक असतो तसे आहोत हे लक्षात ठेवलं तर हे सारं सोपं होईल. ओम जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो वरुण प्रचोदयात. ही

0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा ऐकलात. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी जलव्यवस्थापन या विषयावर दिलेली माहिती ऐकलीत. तेव्हा परिसर या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी स्वप्ना आपली रजा घेते. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. 2:15 वाजता थोड्याच वेळात दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन राग पटदीप. मध्यलयगत जपताला द्रुतगत तीन तालात त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची. प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन राग पटदीप.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन आपण ऐकलं. राग पटदीप त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांनी केली.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रबी श्रीधान्य या विषयावर डॉक्टर मयूर मेश्राम यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेअंतर्गत प्रगत शेतकरी भीमराव नेमकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 12 ऑक्टोबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.

0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: दुपारचे 3 वाजते, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाणबुडीरोधी नौका INS मंगरोल नौदलात दाखल. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. MPSC विरोधातलं आंदोलन मागे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीचे सचिव म्हणून नियुक्ती. आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु गांबीकर यांचं निधन. उथळ पाण्यात काम करू शकणाऱ्या मंगरुल नावाच्या पाणबुडी रोधक नौकेला आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्यात आलं. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज सकाळी हा समारंभ पार पडला. कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन या समारंभात अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरले असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं. अशा 10 नौका यावर्षी सामील केल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं ते म्हणाले. नौदलाचं आधुनिकीकरण वेगानं सुरू असून देशाचा दृढ निश्चय यातून दिसून येतो असं त्यांनी सांगितलं. नौदलाच्या ताफ्यात 2004 सालापर्यंत कार्यरत असलेल्या जलसुरुंग रोधक युद्धनौका INS मंगरुलचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरण, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीज आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे नेते आज सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करतील अशी माहिती राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आपण भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. दिल्ली पोलिसांनी दिल्लीतल्या अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून जंतर मंतरचं नाव काढून टाकलं असून रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि CBD मैदान या 3 नवीन आंदोलनस्थळांचा समावेश अधिकृत यादीत केला आहे. दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी ही घोषणा केली आहे. नागरिकांना आपला विरोध दर्शवण्याचा अधिकार बजावण्यासाठी निदर्शनं करण्याकरता सोयीच्या जागा शोधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. त्या समितीच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार होते, मात्र सरन्यायाधीशांनी त्यांना भेटायला नकार दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते.
1: देखिए, मैं तो हैरान हूँ कि कोई अपोजिशन लीडर ये कैसे कह सकता हो कि हम सुप्रीम कोर्ट पर मोर्चा लेकर आएंगे और चीफ जस्टिस ने हमको मिलना चाहिए. आप संविधान की बात करते हो, ये कौन से संविधान में लिखा है? क्या कभी चीफ जस्टिस किसी मोर्चे को सामने जाते हैं? मैं ये मानता हूँ कि जो बात सुप्रीम कोर्ट ने कही है वो बिल्कुल सही है. आपको ग्रीवियंस है, आप कोर्ट आइए, कोर्ट में लड़िए.
0: अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणं हे राज्यघटनाविरोधी असल्याचंही फडणवीस म्हणाले. विरोधकांचा राज्यघटनेवर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं असंही त्यांनी सांगितलं. राज्य लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटीविरोधातलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या शिष्टमंडळाने काल आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची चर्चा केली. MPSC पेपर फुटी प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली असून या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भिवनवार यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठवलं आहे. चौकशी समितीचे सचिव म्हणून अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा समावेश करण्याची मागणी मान्य केल्याचं आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि

0: सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत खेलो इंडिया योजनेबद्दल.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तळागाळापासून खेळातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी 2010 गुजरातमध्ये खेल महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्या धर्तीवर 2017 देशव्यापी स्तरावर खेलो इंडिया कार्यक्रमाला मान्यता मिळाली. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठ पातळीवर युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये गती असलेल्या युवा खेळाडूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण दिलं जातं. खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अशा स्पर्धा आयोजित करता याव्या याकरता निधी दिला जातो. त्यातून अनेक खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळते. राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी खेलो इंडिया स्पर्धा होतात. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राने त्यात अव्वल स्थान मिळवलं आहे. या स्पर्धांमधून पुढे आलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतात आणि देदीप्यमान यशही मिळवतात.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू गांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधू गांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत. लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधू गांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मधू गांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. नांदेड जिल्ह्यात काल गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी विविध ठिकाणांहून 13 कोटी 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. गोंदिया जिल्ह्यात बोधलकसा जलाशयाच्या मुख्य भिंतीला आज सकाळी मोठं भगदाड पडल्यानं त्यातून पाणी शेतात शिरलं. या वाहणाऱ्या हजारो क्युसेक पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जामफळ धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या मुख्य पाईपलाईन जोडणी कामाचा प्रारंभ काल राज्याचे पणन, राजशिष्टाचार मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाला. या उपसा सिंचन योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातल्या 54 गावांसाठी सिंचनाची कायमस्वरूपी सोय होणार आहे. सुलवाडे जामफळ मुख्य प्रकल्पाचं सुमारे 80% काम पूर्ण झालं आहे. या प्रकल्पातून सुमारे 1 TMC पाणी उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. जून 2027 टप्प्याटप्प्यानं सिंचनाचा लाभ दिला जाईल. कचरा व्यवस्थापनाच्या आव्हानावर तोडगा काढत शेगाव नगर परिषदेनं कचऱ्यातून समृद्धी आणि ओल्या कचऱ्यातून वीज निर्मिती प्रकल्प यशस्वी केला आहे. नगर परिषदेच्या या प्रयत्नांना यश आलं असून हे शेगाव मॉडेल राज्यातील इतर नगरपालिकांसाठी आदर्श ठरत आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेनं घरच्याघरीच कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करणं असे उपक्रम राबवले आहेत. या प्रक्रियेत स्थानिक महिला बचत गटांना जोडण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी रोजगार निर्माण झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. MPSC विरोधातलं आंदोलन मागे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीचे सचिव म्हणून नियुक्ती. आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधू गांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

तीन वाजून 10 मिनिटं होत आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण 4:58 सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर, तर 101.5 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5 वाजतायत. आमची आजची दुसरी सभा आता सुरू होत आहे. प्रथम ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी. उथळ पाण्यात काम करू शकणारी मंगरोल ही पाणबुडी रोधक नौका आज मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. कोची इथल्या कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी लॉकेट लॉन्चर आणि मारिज आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार असल्याचं विरोधी पक्षांनी जाहीर केल्यासंदर्भात ते बोलत होते. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेली अनेक वर्ष त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा

0: रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या प्रारूपासाठी त्यांना हा पुरस्कार दिला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 548 अंकांची घसरण झाली आणि तो 71,925 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 157 अंकांची घसरण नोंदवत 22,363 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5:02 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. आज आपण ऐकणार आहात मराठी चित्रपटातली काही गीते. श्रोतेहो, शारदीय नवरात्र उत्सवाचा आज दुसरा दिवस. देवी ब्रह्मचारिणीला वंदन करून ऐकवतोय रांजण या चित्रपटातलं आदर्श शिंदे यांनी गायलेलं हे गीत.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकवतोय चंद्रमुखी या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत. संगीतकार आहेत अजय अतुल आणि गायक कलाकार मधुरा दातार, प्रियंका बर्वे आणि विश्वजीत बोरवणकर.

गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया फोटो कॉपी या चित्रपटातलं अश्विनी शेंडे यांचं हे गीत. गायक कलाकार आहेत स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल.

0: वंदना माते तुला। श्रोते हो, नवरात्रोत्सवानिमित्त आदिशक्तीच्या नऊ गुणांविषयी आपण ऐकणार आहात प्रवचनकार आणि भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याकडून। मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी।
1: ती कल्याण करणारी आहे, तिच्या सत्तेने हे जग चालतंय। जे जे माझ्या बाबतीत घडेल ते तिचं देणं आहे, आणि म्हणून जर ते आनंदानं स्वीकारायला आपण पाहिलं त्या दृष्टीनं तर नक्की शांती मिळते। मी फक्त कर्तव्यात कुठे कमी पडता नाहीये अशी ती भावना हवी, मात्र मग मनशांती मिळते नक्की।
0: तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।
2: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 वाजून आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र।
2: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी।
0: सादर करते विवेक पान।

मुंबई या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं ऋषिकेश रानडे यांनी. रचना होती सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले यांची, तर संगीतकार होते अविनाश विश्वजीत. याबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 5:30 युवावाणी हा युवक मित्रांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत बोरोड पर्सनॅलिटी म्हणजेच उधारीचं व्यक्तिमत्व या विषयावर. आणि या विषयावर गप्पा मारणारे आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे. चला तर मग ऐकूया अश्विनी याविषयी नेमकं काय म्हणते.
1: नमस्कार मित्रांनो, आजचा विषय थोडासा वेगळा आहे आणि कदाचित आपल्या आयुष्याशी अगदी जवळच आहे, कारण आज आपण बोलणार आहोत बोरोड पर्सनॅलिटीज म्हणजेच दुसऱ्यांकडून नकळत उधार घेतलेलं व्यक्तिमत्व. ट्रेंड्स, एस्थेटिक्स, इन्फ्लुएन्सर्स, सोशल मीडिया आणि समाजाच्या अपेक्षा या सगळ्यांचा आपल्या विचारांवर, आपल्या आवडींवर, आपल्या दिसण्यावर, आपल्या बोलण्यावर आणि कधी कधी तर आपल्या स्वप्नांवरही परिणाम होतो. प्रश्न असा नाही आहे की आपण ट्रेंड्स फॉलो करतो का, प्रश्न असा आहे आपण ट्रेंड फॉलो करतोय की ट्रेंड आपल्याला फॉलो करायला लावत आहे. आज सोशल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्याला दररोज हजारो प्रकारची माणसं, त्यांची जीवनशैली, कपडे, भाषा, विचार, करिअर, रिलेशनशिप्स, फिटनेस रुटीन्स, ट्रॅव्हल आणि सक्सेस स्टोरीज दिसतात. काही सेकंदांत आपण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो आणि या सततच्या एक्सपोजरमुळे आपल्याला अनेक नवीन कल्पना मिळतात. हे चांगलंही आहे, आपण नवीन गोष्टी शिकतो, वेगवेगळ्या संस्कृती समजून घेतो, नवीन स्किल्स शिकतो, करिअर अपॉर्च्युनिटीज शोधतो आणि स्वतःला व्यक्त करण्याचे नवे मार्ग मिळतात. पण या सगळ्याबरोबर एक अतिशय सूक्ष्म प्रतिक्रिया सुरू होते. आपण पाहतो, आपल्याला आवडतं, आपण पुन्हा पाहतो आणि नकळत आपण ते स्वतःमध्ये आणायला सुरुवात करतो. एखाद्या इन्फ्लुएन्सरची बोलण्याची पद्धत आवडते, आपण तशीच बोलायला लागतो. एखाद्याची ड्रेसिंग स्टाईल आवडते, आपण तसंच कपडे घालू लागतो. एखाद्याची मॉर्निंग रुटीन पाहतो आणि वाटतं माझं आयुष्यही असंच असायला हवं. एखाद्याचा रूम एस्थेटिक पाहतो आणि अचानक आपली खोली साधी वाटू लागते. कोणी एखाद्या पुस्तकाची रिकमेंडेशन देतो आणि आपल्याला वाटतं हे पुस्तक वाचलं पाहिजे. कोणी एखाद्या करिअरला ग्लॅमरस दाखवतं आणि आपण स्वतःच्या आवडीपेक्षा त्या करिअरच्या इमेजकडे आकर्षित होतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, इन्फ्लुएन्स आणि आयडेंटिटी एकच गोष्ट नाही. दुसऱ्याकडून प्रेरणा घेणं चुकीचं नाही, पण प्रेरणा घेता घेता स्वतःची ओळख हरवणं ही वेगळी गोष्ट आहे. समजा एखाद्या तरुणाला गिटार वाजवणारा कलाकार आवडतो, त्याचं संगीत ऐकून त्या तरुणाला गिटार शिकण्याची प्रेरणा मिळते, ही चांगली गोष्ट आहे. पण जर तो फक्त त्या कलाकारासारखा दिसण्यासाठी गिटार हातात घेत असेल तर प्रश्न वेगळा आहे, कारण त्याने स्किल निवडलेली नाही, त्याने इमेज निवडली आहे. आज एस्थेटिक हा शब्द तरुणांच्या भाषेत खूप लोकप्रिय झाला आहे. मिनिमल एस्थेटिक, विंटेज एस्थेटिक, ओल्ड मनी एस्थेटिक, स्ट्रीट एस्थेटिक, स्टडी एस्थेटिक, डार्क अकॅडमिया, कॉटेज कोर अशा अनेक ऑनलाईन व्हिज्युअल स्टाईल्स आपण पाहतो. या

ॲस्थेटिक्समुळे क्रिएटिव्हिटी, फॅशन आणि सेल्फ एक्सप्रेशनला नवीन दिशा मिळू शकते. एखाद्या ॲस्थेटिकमधून आपल्याला रंगांची, कपड्यांची, फोटोग्राफीची किंवा डिझाईनची प्रेरणा मिळू शकते. पण ॲस्थेटिक ही ओळख नाही, ती आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असू शकते. एखाद्याला काळे कपडे आवडतात म्हणून तो डार्क पर्सनॅलिटीचा आहे असं नाही. एखाद्याला बुक्स आणि कॉफी आवडतात म्हणून त्याचं आयुष्य एखाद्या स्टडी ॲस्थेटिकसारखं असेल असं नाही. आणि एखाद्याला लक्झरी आवडते म्हणून तो यशस्वी असेलच असंही नाही. कारण दिसणं आणि असणं यात फरक आहे. सोशल मीडियावर आपण जे पाहतो ते बहुतेक वेळा निवडलेलं, एडिट केलेलं आणि एका विशिष्ट उद्देशाने सादर केलेलं कंटेंट असतं. त्यामुळे दुसऱ्यांच्या ऑनलाईन प्रेझेंटेशनची तुलना आपल्या पूर्ण वास्तविक आयुष्याशी करणं योग्य नाही. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा एक सुंदर फोटोग्राफ दिसतो, पण त्या फोटोग्राफच्या बाहेर त्याचं आयुष्य कसं आहे हे आपल्याला पूर्णपणे माहीत नसतं. आपल्याला एखाद्याचा प्रोडक्टिव्ह मॉर्निंग रुटीन दिसतो, पण त्या व्यक्तीच्या संपूर्ण दिवसात काय घडलं हे दिसत नाही. आपल्याला एखाद्याचं सक्सेस स्टोरी दिसतं, पण त्या कथेतले अनेक न दिसलेले प्रयत्न, संधी, अडचणी आणि परिस्थिती कदाचित काही मिनिटांच्या व्हिडिओजमध्ये सामावलेले नसतात. म्हणून सोशल मीडियाकडे इन्स्पिरेशन म्हणून पाहिलं पाहिजे, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल म्हणून नाही. आपलं आयुष्य कोणत्याही इन्फ्लुएन्सरच्या 30 सेकंड व्हिडिओमध्ये बसणार नाही आणि ते बसायलाही नको, कारण आपलं आयुष्य आपलं आहे. आता एक प्रश्न, आपण इन्फ्लुएन्सरकडून फक्त कपडे आणि हेअरस्टाईलच उधार घेतो का? तर नाही. कधी कधी आपण ओपिनियनसुद्धा उधार घेतो. एखादा क्रिएटर एखाद्या विषयावर ठाम मत मांडतो, त्याचे लाखो फॉलोअर्स असतात, आपण ते ऐकतो आणि लगेच म्हणतो हो अगदी बरोबर आहे. पण थांबा, आपण ते खरंच विचार करून मान्य केलंय का, की ते लोकप्रिय असल्यामुळे मान्य केलंय? हीच क्रिटिकल थिंकिंगची सुरुवात आहे. प्रत्येक व्हायरल ओपिनियन हा योग्य असेलच असं नाही. प्रत्येक ट्रेंडिंग प्रोडक्ट आवश्यक असेलच असं नाही. प्रत्येक पॉप्युलर करिअर आपल्यासाठी योग्य असेलच असं नाही. आणि प्रत्येक इन्फ्लुएन्सर आपल्या जीवनासाठी योग्य रोल मॉडेल असेलच असं नाही. रोल मॉडेल निवडताना फॉलोअर्स काउंटपेक्षा त्यांची व्हॅल्यूज, कामं, कॉन्सिस्टन्सी, ज्ञान आणि आपल्यावर होणारा परिणाम पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. आणखी एक शक्तिशाली गोष्ट म्हणजे आपण कोणत्या गोष्टींना वारंवार पाहतो त्यांचा आपल्या विचारांवर परिणाम होऊ शकतो. आजच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सचं रिकमेंडेशन सिस्टम वापरकर्त्यांच्या ॲक्टिव्हिटीनुसार कंटेंट सुचवतात. आपण एखाद्या प्रकारचे व्हिडिओज वारंवार पाहत असाल तर त्याच प्रकारचे किंवा संबंधित कंटेंट आपल्याला पुन्हा पुन्हा दिसण्याची शक्यता असते. यामुळे कधी कधी आपल्याला असं वाटू शकतं की सगळेच लोक असेच विचार करतात, पण वास्तवात आपण कदाचित एका विशिष्ट प्रकारच्या कॉन्टेंटच्या सततच्या संपर्कात असतो. म्हणून आपला डिजिटल इन्व्हायरमेंटही महत्त्वाचा आहे. आपण कोणाला फॉलो करतो, काय पाहतो, कशाला लाईक करतो, कशावर आपला वेळ जातो आणि कॉन्टेंट पाहिल्यानंतर आपल्याला स्वतःबद्दल कसं वाटतं हे प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कारण काही कॉन्टेंट आपल्याला प्रेरणा देतं, काही कॉन्टेंट आपल्याला शिकवतं, पण काही कॉन्टेंट सतत कंपॅरिझन निर्माण करू शकतो. ती माझ्यापेक्षा सुंदर आहे, तो माझ्यापेक्षा सक्सेसफुल आहे, सगळे फिरायला जात आहेत, मी का नाही, सगळ्यांकडे नवीन फोन आहेत, सगळ्यांना रिलेशनशिप आहे, सगळे करिअरमध्ये पुढे गेले आहेत, आणि मग आपण स्वतःच्या आयुष्याकडे पाहून असमाधानी होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण दुसऱ्यांच्या टाईमलाईनवर जगण्यासाठी जन्माला आलेलो नाहीत. प्रत्येकाचं स्टार्टिंग पॉईंट वेगळं असतं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाच्या संधी वेगळ्या असतात आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो.

आता आपण सामाजिक अपेक्षांकडे वळूयात. बोरोवड पर्सनॅलिटी फक्त सोशल मीडियामुळे तयार होत नाही, कधी कधी ती कुटुंबाच्या, समाजाच्या आणि आपल्या आसपासच्या लोकांच्या अपेक्षांमधूनही तयार होते. तू कॉमर्स घेतलंस, मग CA कर. सायन्स घेतलंय, इंजिनिअरिंग कर. इतकं शिकूनही एवढंच? तुझ्या वयात अमुक व्यक्तीने हे केलं, अरे लोक काय म्हणतील? ही वाक्य अनेक तरुणांच्या आयुष्यात ऐकायला मिळतात. कधी ती काळजीपोटी असतात, कधी अनुभवातून आलेली असतात, पण प्रत्येक अपेक्षा आपलं ध्येय असेलच असं नाही. आपल्या आयुष्याचा निर्णय घेताना इतरांच्या अपेक्षांचा विचार करा, पण स्वतःचा आवाज पूर्णपणे बंद करू नका. आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारावा लागेल, जर कुणालाही इम्प्रेस करायचं नसतं तर मला खरंच काय करायला आवडलं असतं? हा प्रश्न सोपा नाही आहे, पण खूप महत्त्वाचा आहे, कारण स्वतःची ओळख सापडते ती एका दिवसात नाही, ती प्रयोगातून तयार होते. तुम्ही काहीतरी शिकता, काहीतरी करून पाहता, काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाहीत, काही चुका होतात, काही निर्णय बदलतात आणि हळूहळू आपल्याला समजू लागतं हे माझं आहे. म्हणून मित्रांनो, स्वतःला शोधण्यासाठी प्रयोग करण्याची परवानगी स्वतःला दिली पाहिजे. एखादा कोर्स केला आणि आवडला नाही, ठीक आहे. एखादं हॉबी सुरू केलं आणि सोडलं, ठीक आहे. एखादी करिअर आयडिया बदलली, ठीक आहे. एखादा फॅशन ट्रेंड ट्राय केला आणि नंतर जाणवलं की तो तुमच्यासाठी नाही आहे, काही हरकत नाही. स्वतःची ओळख म्हणजे कायम एकसारखं राहणं नाही. स्वतःची ओळख म्हणजे बदलताना स्वतःला समजून घेणं. आणि इथे एक सुंदर फरक आहे, आय वॉन्ट टू बी लाईक दॅम आणि दे इन्स्पायर्ड मी टू बिकम मोर लाईक माय सेल्फ. पहिल्या वाक्यात तुलना आहे, दुसऱ्या वाक्यात प्रेरणा आहे. पहिल्या वाक्यात कॉपी आहे, दुसऱ्या वाक्यात ग्रोथ आहे. म्हणून आजपासून एक छोटासा प्रयोग करूया, आपल्या सोशल मीडिया फीडकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहूया. ज्या अकाउंट्समुळे आपल्याला शिकायला मिळतं, विचार करायला मिळतं, प्रेरणा मिळते, ते ठेवायचं. ज्या कॉन्टेंटमुळे आपल्याला सतत स्वतःची तुलना करावीशी वाटते, अस्वस्थ वाटतं किंवा स्वतःबद्दल कमीपणा वाटतो, त्यापासून थोडं अंतर ठेवायचं. कुणाला अनफॉलो करायचं की म्यूट करायचं हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं. पण एक गोष्ट नक्की, आपल्या अटेन्शनची किंमत आहे बरं का. आपला वेळही आपली संपत्ती आहे. आपण आपला दिवस कुठे खर्च करतो त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. म्हणून आपण फोनचा वापर करूया, पण फोनला आपला वापर करू द्यायचा नाही. बरं, आता एक कल्पना करा, आपण एका मोठ्या बाजारात उभे आहोत. प्रत्येक दुकानातून आवाज येतोय, हे घ्या, हे ट्रेंडिंग आहे, हे सगळे घेत आहेत, हेच सक्सेसफुल लोक वापरतात. पण आपल्या हातात एक वॉलेट आहे, आपण सगळं विकत घेऊ शकत नाही. तसंच आयुष्यातही आहे, प्रत्येक ट्रेंड स्वीकारता येत नाहीत, प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी घेता येत नाही, प्रत्येक ओपिनियन मानता येत नाही, प्रत्येक लाईफस्टाईल जगता येत नाही. म्हणून निवड करण्याची क्षमता ही सुद्धा एक स्किल आहे, आणि स्वतःची निवड करण्यासाठी स्वतःची ओळख आवश्यक आहे. म्हणून आजचा हा मेसेज ट्रेंड्स विरोधात नाही, फॅशन विरोधात नाही, सोशल मीडिया विरोधातही नाही, इन्फ्लुएन्स विरोधात नाही. संदेश फक्त इतकाच आहे, हे सगळं वापरायचं पण स्वतःला हरवून नाही. ट्रेंड आवडला, ट्राय करा. नवीन एस्थेटिक आवडलं, एक्सप्लोर करा. एखाद्या इन्फ्लुएन्सरकडून प्रेरणा मिळाली, लर्न करा. पण शेवटी स्वतःला विचारा, हे खरंच माझ्यासाठी आहे का? आणि उत्तर नाही असेल तर नाही म्हणण्या इतकं स्वातंत्र्य स्वतःला दिलं पाहिजे. कारण स्वतःसारखं असणं म्हणजे नेहमी वेगळं दिसणं नाही. कधी कधी ते फक्त एवढंच असतं, गर्दीत असतानाही स्वतःचा निर्णय स्वतः घेणं. आणि हो, कधी कधी आपण ट्रेंड फॉलो करतो, कधी दुसऱ्याची स्टाईल कॉपी करतो, कधी चुकीचा करिअर डिसिजन घेतो, कधी दुसऱ्यांच्या अप्रुव्हलच्या मागे धावतो. याचा अर्थ आपण हरलो असा नाही. स्वतःला दोष द्यायचा नाही, फक्त थांबायचं आणि स्वतःला विचारायचं, मी हे का करतोय किंवा करते हा एक

0: प्रश्न अनेक निर्णय बदलू शकतो. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी मला तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगायची आहे. आरशासमोर उभा राहिल्यावर आपण आपला चेहरा पाहतो, पण स्वतःला ओळखण्यासाठी फक्त आरसा पुरेसा नसतो. आपल्या आवडी पाहायच्या, आपले निर्णय पाहायचे, आपल्या मुलांकडे पाहायचं, आपण कोणी नसताना काय करतो हे पाहायचं. कारण तिथेच आपली खरी ओळख हळूहळू दिसायला लागते. आपण कोणाच्या सारखे होऊ शकतो, पण आपल्यासारखे होण्यासाठी आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. म्हणून दुसऱ्यांकडून शिकत राहायचं, प्रेरणा घेत राहायचं, जग पाहत राहायचं, नवीन ट्रेंड्स अनुभवत राहायचं, पण प्रत्येक वेळी आपल्या मनात एक छोटासा प्रश्न जिवंत ठेवायचा, हे खरंच माझं आहे का. जर उत्तर हो असेल तर आत्मविश्वासाने पुढे जायचं, जर उत्तर नाही असेल तर बदलण्याची भीती बाळगायची नाही, आणि जर उत्तर अजून सापडत नसेल तर ते शोधायचं. कारण स्वतःला शोधणं ही सुद्धा एक जर्नी आहे. आज आपलं व्यक्तिमत्व पूर्ण झालेलं नाही आणि ते होण्याची गरजही नाही, आपण अजून घडत आहोत. आपल्या अनुभवांनी, आपल्या चुकांनी, आपल्या यशांनी, आपल्या प्रश्नांनी, आपल्या नात्यांनी आणि आपल्या निवडींनी. म्हणून बॉरोड पर्सनॅलिटी घेण्यापेक्षा स्वतःची पर्सनॅलिटी घडवायची आहे. दुसऱ्यांच्या आयुष्याची कॉपी बनण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचा ओरिजिनल ड्राफ्ट तयार करायचा आहे. आणि कदाचित आपली खरी ओळख एखाद्या ट्रेंडमध्ये सापडणार नाही, ती सापडेल त्या दिवशी. तेव्हा आपण स्वतःला शांतपणे म्हणायचंय, मला कोणासारखं व्हायचं नाही, मला माझ्या सर्वोत्तम रूपात स्वतःसारखं व्हायचंय. सो ट्रेंड्स येतील, ट्रेंड्स जातील, एस्थेटिक्स बदलतील, इन्फ्लुएन्सर बदलतील, लोकांच्या अपेक्षा बदलतील, पण आपल्याकडे एक अमूल्य गोष्ट कायम राहील, ती म्हणजे आपली निवड. आणि ती जपायची, स्वतःला ओळखायचं, शिकायचं, बदलायचं, वाढायचं, पण स्वतःला विसरायचं नाही. धन्यवाद.
1: मंडळी, अश्विनीने मांडलेला विषय हा खरंच विचार करण्यासारखा आहे. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया हॅलो ब्रदर या चित्रपटातलं हे गीत. गीतकार आहेत फैज अनवर, संगीतकार आहेत हिमेश रेशमिया आणि गायक कलाकार बाबुल सुप्रियो आणि जसपिंदर नरुला.

हे गीत होतं हॅलो ब्रदर या चित्रपटातलं. याबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6:20 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: प्रणाली सुदृढा करणीया, येन मानवगरिम्णः स्वातन्त्र्यस्य च रक्षणसङ्कल्पः पुनर्नवीकृतः भवेत्। लोकसभायाः विपक्षनेता राहुलगान्धी अद्य अब्रवीत् यत् मुख्यनिर्वाचनायुक्त ज्ञानेशकुमारविरुद्धं एनडीएदलैः अद्य उच्चतमन्यायालये याचिका निवेद्यते। नवदेहल्यां वार्ताहरान् सम्बोधयन् तेन प्रोक्तं यत् मुख्यन्यायाधीशं पत्रं प्रेषयित्वा निर्वाचनशुचिता विषये आशंकाः च व्यक्तीकृताः। षड्विंशत्युत्तरद्विसहस्रतमस्य अर्थशास्त्र नोबेल पुरस्कारः अमेरिकी विद्वद्भ्यां रॉबर्ट हॉल माइकल वुडफोर्ड वर्याभ्यां प्रदानार्थम् उद्घोषितः। समष्टि अर्थशास्त्रस्य प्रतिमानैः आर्थिक समृद्धयोः स्थिरीकरणाय राजकोषीय नीतीनां सुदृढीकरणे तयोः योगदानं समादृतम्। केन्द्रप्रशासनेन सर्वेभ्यः राज्येभ्यः केन्द्रशासित प्रदेशेभ्यश्च चिकित्सा संस्थाभिः प्रदत्तानां सेवानां सौविध्यानां च शुल्कं प्रमुखतया प्रदर्शनं सुनिश्चेतुम् आग्रहो विहितः। केन्द्रीय स्वास्थ्य सचिवया पुण्यसलिला श्रीवास्तव इत्यनया अस्मिन् विषये सर्वेषां राज्यानां केन्द्रशासित प्रदेशानां च मुख्य सचिवेभ्यः पत्रं लिखितम्। स्वास्थ्य सेवा शुल्क निर्धारणे पारदर्शितायाः महत्वं प्रतिपादयन्ती सा उक्तवती यत् शुल्कानां स्पष्टं प्रदर्शनं रोगेभ्यः तेषां परिवारेभ्यश्च चिकित्सायाः संभावितव्ययं ज्ञातुं समुचितान् निर्णयान् स्वीकर्तुं तथा चिकित्साव्ययस्य योजनां निर्मातुं साहाय्यं करिष्यति। केन्द्रीय पर्यावरण वन जलवायु परिवर्तन मंत्री भूपेन्द्र यादव अद्य प्रोक्तवान् यत् विकसित भारतम् @2047 इति राष्ट्रीय संकल्पस्य सिद्धये आर्थिक प्रगतेः सहैव पर्यावरण सुरक्षायाः समन्वयः अत्यन्तम् आवश्यकः अस्ति। नवदेहल्यां वन सेवा अधिकारिणां मध्यावधि प्रशिक्षण समारोहम् अलंकुर्वन् मंत्री देशस्य कानन संरक्षणे वन्यप्राणी सुरक्षायां प्राकृतिक न्यासानां पालने च तेषाम् अनिर्वचनीयं समर्पणाभिसन्धानम् अभ्यनन्दत। भाजपा महिला मोर्चा इत्यनया अद्य नवदेहल्यां विरोध प्रदर्शनम् आयोजितम्। अनया जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालये छात्राभिः सम्बद्धानां कथितानां यौन दुर्व्यवहार प्रकरणानाम् आधारेण आन्तरिक मणिपुरस्य कांग्रेस सांसदस्य डॉ अंगोमचा विमोल इत्येतस्य विरुद्धं कार्याचरणं कर्तुं याचना विहिता। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर। संध्याकाळचे 6:30 झालेत। आता ऐकूया आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची ही रूपरेषा। या रूपरेषेनंतर म्हणजेच संध्याकाळी 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून। आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आंब्यावरील विविध किडी आणि आंबा मोहर संरक्षण याविषयी सखाराम देसाई यांची रुचा आगद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल 7:30। रात्री 8:15 ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावरून। रात्री 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। 10:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विनायक व्होरा यांचं तार शेहनाई वादन राग बिहार। असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याच्या कार्यक्रमांबद्दल, उद्या 13 ऑक्टोबर मंगळवार आमची पहिली सभा सुरू होईल 5:55। 6:05 मंगलप्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम। 6:40 कृषीवाणी, कडवा वाल लागवड याविषयी माहिती वाचन विद्या तावडे, ही माहिती पुन्हा आपण ऐकू शकता 2:02। 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा मुंबई।

केंद्रावरून ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी आपण ऐकाल डॉक्टर रुचा साने यांना. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर मुंबई केंद्रावरून यात मानव निर्मित पर्यावरणीय समस्या कारण आणि उपाय या कार्यक्रमाचा पहिला भाग लेखन निवेदन डॉक्टर सुनील मोडक. कार्यक्रमांची रूपरेषा सकाळी 6:55 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून अनुरूप विवाह संस्था सकाळी 7:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा 8:40 संतवाणी संत जनाबाई या कार्यक्रमाचा दुसरा भाग लेखन विशाखा भिडे निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली कानिटकर मंजिरी गोखले सादर करते विवेक वानखडे 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इंद्रधनुष्य सकाळी 9:30 वंदन माते तुला नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या 9 गुणांविषयी प्रवचनकार भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद सादर करते विवेक वानखडे 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:05 गाता रहे मेरा दिल दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू 12:00 वनिता मंडळ आपुलकी या घरात हा कौटुंबिक संवाद तसंच आरोग्य दर्पण या त्वचा विकार याविषयी सिद्धी चिखलकर यांची मुलाखत 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमची दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00 5:02 गीतसंध्या हिंदी चित्रपटातली काही गीतं 5:30 युववाणी सुरुवात करण्याचा धाडस हा कार्यक्रम 6:10 गीतबहार 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम 7:15 वृत्तविषय 7:30 किसानवाणी मुंबई केंद्रावरून किसानवाणी या कार्यक्रमात भाजीपाला कलमीकरण याविषयी लहानू गबाळे यांची मुलाखत गझल रात्री 8:15 9:15 स्पॉटलाईट 9:30 मनी टॉक 9:45 मंथन दिल्ली केंद्रावरून रजनीगंधा रात्री 10:00 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित रविशंकर यांचं सितारवादन राग मिया मल्हार याखेरीस आमची बातमीपत्र होतील नेहमीच्याच वेळेवर तर श्रोते हो असे आहेत आजचे उर्वरित आणि उद्याचे कार्यक्रम आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे संध्याकाळचे 6:35 झाले आहेत आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शैला चिखले यांनी गायलेलं वेसावकर आणि मंडळी यांचं हे गीत संगीतकार आहेत विजय कठीण

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
3: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
4: बस हेच विचारा, वाय?
5: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
2: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
6: तुमचा सायबर रक्षक.
7: लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया दामोदर कोळी यांची. ही रचना संगीतकार आहेत मधुकर पाठक, गायिका आहेत रंजना शिंदे आणि सहकारी.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
2: नेहमी विचारा WHY. सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
3: लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत.

0: आदिशक्तीच्या 9 गुणांविषयी आपण ऐकणार आहात प्रवचनकार आणि भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याकडून. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
1: ती कल्याण करणारी आहे, तिच्या सत्तेने हे जग चालतंय. जे जे माझ्या बाबतीत घडेल ते तिचं देणं आहे, आणि म्हणून जर ते आनंदानं स्वीकारायला आपण पाहिलं त्या दृष्टीनं तर नक्की शांती मिळते. मी फक्त कर्तव्यात कुठे कमी पडता नाहीये अशी ती भावना हवी, मात्र मग मनशांती मिळते नक्की.
0: तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 वाजून आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
2: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
0: सादर करते विवेक पानखडे.

ही रचना होती दामोदर कोळी यांची. संगीतकार होते मधुकर पाठक आणि गायक कलाकार शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकारी. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. वंदन माते तुला. श्रोते हो, नवरात्र उत्सवानिमित्त

लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमात आता ऐकूया दीपश्याम मंगळ वेढेकर यांची ही रचना, गायक कलाकार विठ्ठल उमपाणी सहकारी.

हे गीत गायलं होतं विठ्ठल उमापाणी सहकाऱ्यांनी. या रचनेबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असेल. दावे आणि हरकतींचा निपटारा 10 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील तर अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIRला आव्हान देणारी याचिका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आणि ही याचिका दाखल केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून SIRची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं. पण यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली होती. विरोधकांनी दाखल केलेली याचिका संबंधित याचिकांबरोबरच विचारात घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. SIR प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज नवी दिल्लीत आंदोलन केलं. दिल्लीतल्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत मुंबईतही टिळक भवनासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं.

0: केलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपण सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचं राहुल गांधी यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी मुंबईत मनसेनं आज वाशी रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबवली. ही मोहीम प्रत्येक विभागात राबवून ती आणखी तीव्र करणार असल्याचं मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाला विविध राज्यांनी वर्षानुवर्ष नाकारलं आहे, त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालय, कॅग, रिझर्व्ह बँक अशा घटनात्मक संस्थांना बदनाम करायचं, त्या आपल्याला न्याय देऊ शकत नाहीत असं चित्र नागरिकांच्या मनात निर्माण करायचं हा काँग्रेसचा डाव असून त्यांना राज्यघटना नाकारून कडवी डावी विचारसरणी आणायची आहे असं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं.
1: ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे, हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे, परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करायचा काँग्रेसचा डाव आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही असंही फडणवीस म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. INS मंगरोळ ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडी रोधक नौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे. मुंबईच्या नौदल गोदीत आज हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय वात्स्यायन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं ते म्हणाले. नौदलाचं आधुनिकीकरण वेगानं सुरू असून देशाचा दृढ निश्चय यातून दिसून येतो असं त्यांनी सांगितलं. नौदलाच्या ताफ्यात 2004 कार्यरत असलेली जलसुरुंगरोधक युद्धनौका INS मंगरोळचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीच आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. अर्थशास्त्राचा यंदाचा नोबेल पुरस्कार रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसनं आज केली. महागाई, उपभोग आणि उत्पादन यासारख्या घटकांमधल्या सांख्यिकीय संबंधांच्या आधारे मॉडेल्स तयार करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म आर्थिक पायावर आधारित मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं. एक एक कुटुंब आणि व्यवसायांच्या एकत्रित कृतींचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो यावर या मॉडेलमध्ये भर दिला आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधु कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि

0: दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसंख्या गणनेच्या कामाचं योग्य नियोजन करण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, जनगणनेच्या वेळापत्रकानुसार सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले आहेत. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. टपाल विभागाच्या मुंबई इथल्या मुख्यालयानं आज फिलॅटेली डे अर्थात टपाल तिकीट संग्रह दिन साजरा केला. देशभरात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा हा एक भाग आहे. टपाल तिकीट संग्रहाच्या छंदाला चालना देणं, तरुणांमध्ये तिकीट संग्रहाची आवड निर्माण करणं आणि या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, इतिहास आणि विविध क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या उत्सवाचा एक भाग म्हणून मुंबई टपाल मुख्यालयात तिकीट संग्रह प्रेमींसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. संध्याकाळचे 7:11 होत आहेत.
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
3: बोला.
2: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
2: बस समजलं.
3: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
4: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा. पनीर

0: उकळच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळच घ्या.
2: श्रोते हो, बुधवारी 14 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका, अन्न पदार्थ खरेदी करताना घ्यायची काळजी. याविषयी अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती घरत यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
3: तर अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून आपण जे पण अन्न पदार्थाशी निगडीत जे पण व्यवसाय आहेत, जसे आपले हॉटेल्स असतात, रेस्टॉरंट्स असतात, बेकरी आहेत, आपले किराणा मालाची दुकानं आहे, इवन आपले स्ट्रीट फूड वेंडर आहे, या सर्वांची तपासणी करण्याचा अधिकार हे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा आहे.
2: तेव्हा नक्की ऐका, बुधवारी 14 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. यानंतर 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2.5 दशकांच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी सामान्य नागरिकांच्या आर्थिक समावेशनाच्या अनुषंगाने अनेक धोरणात्मक योजना आणि उपाययोजना राबवल्या. त्याच्याच विविध पैलूंचा आढावा आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सामान्य नागरिकांच्या आर्थिक समावेशनाला प्राधान्यक्रमावर ठेवलं. नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला त्यांनी आर्थिक अधिकारांचं रूप दिलं. या संकल्पनेची खरी सुरुवात देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यापासून झाली. शून्य शिल्कीचं जनधन बँक खातं हे त्यांच्या अशाच प्रयत्नांचं फलित. आज मी तिला जनधन योजनेअंतर्गत देशभरात 57 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त बँक खाती उघडण्यात आली असून त्यात 2,94,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेव जमा आहे. महत्वाचं म्हणजे यात 55% जास्त खाती महिलांची तर सुमारे 78% खाती ग्रामीण आणि निमशहरी भागातली आहेत. सामान्य माणसाला औपचारिक बँकिंग व्यवस्थेच्या कक्षात आणत प्रधानमंत्र्यांनी रचलेल्या या आर्थिक समावेशनाच्या भक्कम पायाविषयी अधिक सांगतायत जनकल्याण बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर.
1: भारत सरकारने पंतप्रधान जनधन योजना ही वित्तीय समावेशन या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग व्यवहाराशी जोडण्यासाठी एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प 28/8/2014 पासून सुरू केला. आतापर्यंत जवळजवळ 59 कोटी नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. झिरो बॅलन्स अकाउंट अशा पद्धतीची ही खाती ग्रामीण भागातल्या खास करून सर्व नागरिकांना उघडायला लावली. त्याच्या मागे खूप मोठा उद्देश होता, त्यामुळे आधार लिंक सगळं आपोआप त्यात झालं. त्याच्यामध्ये शून्य बॅलन्स अकाउंट उघडायचं असल्यामुळे लोकांना काही डिपॉझिट करायची गरज नव्हती आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या बँक अकाउंटमध्ये खाती उघडली. ही खाती उघडल्यानंतर त्या व्यक्ती

0: विमा सुद्धा या खात्याअंतर्गत मिळाला. या खात्यामध्ये विमा कवच साधारणतः जीवन विमा साधारण 30,000 रुपयाचं त्यांना कवच मिळालं. अपघात विमा असेल ते 1 लाख ते 2 लाख त्याच्या कंडिशन सकट विमा कवच असं मिळालं. याचा वापरही सबस्टॅन्शियल केला गेला. या जवळजवळ इन्शुरन्सचा 12,539 एवढे दावे या स्कीमच्या अंतर्गत केले गेले. त्यातले 8,199 दावे हे सेटल झाले आणि 93.5 कोटी एवढं पैसे या मोहिमेअंतर्गत दिले गेले 2023 पर्यंत. त्यामुळे ही अतिशय उत्साहवर्धक आणि खरोखरी ग्रामीण जनतेला बँकिंग सेक्टरमध्ये आणणारी अशी महत्वाची ही स्कीम होती. याच्यामध्ये आणखीन एक असं प्रोविजन होती की उचल योजना याच्यामध्ये केली होती. ज्यांची अकाउंट नीट चाललेली आहेत अशा सगळ्यांना काही मर्यादेपर्यंत ओव्हरड्राफ्ट टाइप फॅसिलिटी याच्यामध्ये दिली होती. त्यामुळे लोकांना त्याचा चांगला फायदा झाला. रुपे डेबिट कार्ड हे या स्कीमला अप्रूव्ह केलं गेलं. त्यामुळे बँक अकाउंटमध्ये बॅलन्स असेल तर तुम्ही डेबिट कार्ड वापरू शकत होतात. त्याचा फायदा असा झाला की लोकांना कॅश घेऊन फिरायची गरज लागेल्या आणि खिशात कॅश नसतानाही व्यवहार होत होते. सेटलमेंट व्यवस्थित होत होते. त्यामुळे एकतर मास्टर आणि विजाची मक्तेदारी थोड्याफार प्रमाणात कमी झाली आणि याचा खूप चांगला फायदा भारतीय जनतेला झाला. याच्यात महत्वाचं म्हणजे एक तर बँकांमध्ये जाण्याला जी भीती असायची लोकांची, ती भीती हळूहळू कमी झाली. लोक बँकिंग साक्षर झाले आणि सहजपणे आपापले व्यवहार बँकांमध्ये, खास करून महिलाही सहजपणे हा आपापला व्यवहार बँकांमध्ये करू लागले.
1: श्रोते हो, जनधन खात्यांबरोबरच शासन व्यवस्थेतील पारदर्शकता आणि डिजिटल क्रांतीची सांगड घालत प्रधानमंत्र्यांनी अर्थकारणाला नवी दिशा दिली. त्यांनी जनधन, आधार आणि मोबाईल म्हणजे जॅम या त्रिसूत्रीचा वापर करत लाभांचं थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण करण्याची धोरणात्मक परंपरा प्रशासनात रुजवली. या माध्यमातून आतापर्यंत गेल्या वर्षभरात 6,90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यामुळे मध्यस्थांची साखळी आणि प्रशासकीय गळती पूर्णपणे संपुष्टात आली. याच धोरणाचा टप्पा असलेल्या UPI या स्वदेशी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी डिजिटल आर्थिक देवाणघेवाण सामान्य नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांच्या आवाक्यात आणली. आर्थिक समावेशनाच्या त्यांच्या या डिजिटल दृष्टिकोनाचं अधिक विश्लेषण करत आहेत जनकल्याण बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर.
0: भारतीय सरकारनी, पंतप्रधानांनी विशेष करून 2014 नंतर जे जनधन योजना चालू केल्या त्याचा उपयोग एक वेगळ्या पद्धतीने सर्वदूर असा झाला. त्याच्यात डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे प्रत्यक्ष लाभ अंतरण हा जो प्रकार, म्हणजे सरकारी अनुदान असेल, शेती संदर्भातलं काही अनुदान असेल, हे सगळं जे अनुदान, पूर्वी असं म्हटलं जायचं की 1 रुपया पाठवला तर 20 पैसे अकाउंटमध्ये जातात, हे सगळं अवॉइड करून एका क्लिकवरती काही सेकंदात सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पूर्णच्या पूर्ण पैसे जायला लागले. त्यामुळे हा डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा अतिशय चांगला परिणाम, 100% पैसे ज्याच्या त्याच्या खात्यात जायला लागल्यामुळे शेतकरी, शिक्षकांचे ग्रामीण भागातील पगार, हे सगळे बँकिंगमध्ये आल्यामुळे लोकांना त्याचा फायदा झाला. एकदा बँकेत पडलेली रक्कम सगळीच्या सगळी काही विड्रॉ होत नाही, जेव्हा लागेल तशी विड्रॉ व्हायला लागली. त्यामुळे स्वाभाविक त्यांना त्याच्यावरती थोडंफार व्याजही मिळायला लागलं. त्यामुळे असा हा डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा अतिशय चांगला फायदा सरकारी योजनेद्वारे झाला. UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही जी प्रणाली भारताने विकसित केली आणि भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली, संसदेत बऱ्याच जणांनी असं म्हटलं होतं की भारतात शक्य आहे का, भारत एवढा मागासलेला आहे. म्हणजे हसण्यावरही नेलं होतं की इमॅजिन करा एखादी भाजीवाली बाई टोपलीवर भाजी घेऊन चालली आणि UPI द्वारे पैसे घेईल. पण खास करून कोविड नंतर ज्या पद्धतीने ही स्कीम लागू झाली, इतक्या सोप्या पद्धतीने स्मार्टफोनच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करायची पद्धत लागू झाली, त्याचा इतका चांगला परिणाम झाला की छोट्या छोट्या व्यापारी सुद्धा, अगदी नारळ पाणी विकणारे, भाजी विकणारे, हे व्यापारी सुद्धा आपल्या इथे जीपेची सोय करू लागले, UPI कोड तिथे ठेवू लागले आणि त्याच्या माध्यमातून फटाफट फंड ट्रान्सफर आणि व्हॉइस सिस्टम त्याला लावली गेली. त्या व्हॉइस सिस्टीममुळे अकाउंटमध्ये बॅलन्स क्रेडिट झाल्याचा आवाजाद्वारे तिथे कळायला लागल्यामुळे लोकांचा कॉन्फिडन्स वाढला. एकदा का सर्वसामान्य माणसाचा त्या सिस्टीमवरचा कॉन्फिडन्स वाढला की ती सिस्टीम अंमलात आणायला किंवा सर्वदूर पोचायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे लोकांच्या खिशात कॅश न ठेवता बँकिंग व्यवहार करणं हे सगळ्यांना सोपं पडायला लागलं. खरेदीही बँकिंग व्यवहारामधनं होते आणि विक्रीही बँकिंग व्यवहारामधनं होते. त्यामुळे कॅशची जी आवश्यकता होती ती हळूहळू कमी व्हायला लागली. त्याचा फायदा नक्कीच व्यापाऱ्यांना झाला. दुसरा फायदा असा की सर्व व्यवहार हे बँकिंगमध्ये आल्यामुळे पॅरलल जे कॅश ट्रान्झॅक्शन्स होत होती त्याचा काहीही अंदाज सरकारला नव्हता, तोही कुठेतरी रेकॉर्डवर आला, हा एक त्याचा आणखीन एक फायदा असा झाला. हे आधारशी सगळं लिंक असल्यामुळे मॉनिटरिंग करणं हेही त्या एकूण सिस्टीममध्ये

0: सहज शक्य होत आहे, त्यामुळे इनडायरेक्ट असा हा फायदा फार चांगल्या पद्धतीने सरकारला झाला. भारताचा ह्या UPI सिस्टम बघून परदेशातल्या लोकांनी हे कसं लागू करता येईल असा विचार करायला सुरुवात केली. बऱ्याच ठिकाणी याच्यावरती अभ्यास सुरू आहे आणि ही जी प्रणाली आहे भारताकडनं इम्पोर्ट करतील अशाही पद्धतीचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे, त्यामुळे ह्या स्कीमचाही खूप फायदा भारताला झाला.
1: श्रोते हो, आजवर संस्थात्मक वित्तपुरवठ्यापासून वंचित राहिलेल्या मोठ्या वर्गाला सुलभ वित्तपुरवठ्याच्या कक्षेत आणणं हा प्रधानमंत्र्यांच्या धोरणात्मक निर्णयांमधला महत्वाचा टप्पा ठरला आहे. या अंतर्गतच राबवल्या जात असलेल्या मुद्रा योजनेअंतर्गत आजवर 57 कोटींपेक्षा जास्त अर्जदारांना 40 लाख कोटी रुपयांहून अधिक तारणमुक्त कर्ज दिली गेली आहेत. महत्वाचं म्हणजे यातल्या 60% लाभार्थी महिला आहेत. दुसरीकडे PM स्वनिधी योजनेतून त्यांनी छोट्या विक्रेत्यांना आधार दिला तर महिला बचत गटांना बँकिंग कर्जाशी जोडून कोट्यवधी महिलांना उद्योजक बनवण्याचं काम केलं. याचविषयी अधिक सांगतायत आर्थिक आणि बँकिंग व्यवस्थेचे अभ्यासक विनायक कुलकर्णी.
2: पंतप्रधानांनी आर्थिक अंतर्भूतता म्हणजेच फायनान्शियल इन्क्लुजनच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला प्रधानमंत्री मुद्रा योजना जेव्हा लागू केली त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली की जी सर्व बँकांमध्ये आतापर्यंत जी कर्ज दिली जात होती त्याला कोणतरी गॅरंटर म्हणजे हमी लागत होती किंवा तारण काहीतरी द्यावं लागत होतं. तर ह्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून त्यांना कुठल्याही प्रकारचं तारण न घेता बँकांच्याच मार्फत अर्थसहाय्य केलं जात होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी शिशु कर्ज, किशोर कर्ज, तरुण कर्ज अशा स्वरूपात त्यांनी 50,000 पासून 5 लाखापर्यंत आणि 5 ते 10 आणि मग नंतर मग 2024-25 साधारणपणे अर्थसंकल्पाच्या वेळी त्यांनी जी 10 लाखाची मर्यादा होती ती त्यांनी वाढवून 20 लाखापर्यंत केली. म्हणजे एक चांगली गोष्ट केली की विना तारण कर्ज उपलब्ध करून दिलं. त्यानंतर PM स्वनिधी योजना जी होती अर्थसहाय्य करून फेरीवाले किंवा जे कोण रस्त्यावर बसून जे काही विकणारे विक्रेते आहेत त्यांना विशेषतः खेळत्या भांडवलासाठी निधी पुरवठा किंवा अर्थसहाय्य करण्याची योजना ही आणली गेली. ती अगदी म्हणजे 10-20 हजार रुपयापासून ते 50,000 रुपयापर्यंत त्यांना हे सुद्धा तारणमुक्त कर्ज दिलं गेलं आणि याच्यामध्ये जर तुम्ही वेळेवर व्याज आणि हप्ता जर फेडला तर तुम्हाला 60% व्याजाचं अनुदान ते त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याचा जो निर्णय घेतला गेला. आणि हे सगळं करत असताना याच विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना UPI वापरायला लावलं आणि त्यामुळे काय झालं की कॅशबॅकची सुविधा मिळाली, त्यामुळे त्यांचं स्वतःचं क्रेडिट रेटिंग पण सुधारलं म्हणजे पतमापन सुधारलं. हे या पतमापनाचा त्यांना वैयक्तिक जेव्हा समजा घर घ्यायचं असेल, वाहन घ्यायचं असेल किंवा इतर कुठलं मोठं कर्ज घ्यायचं असेल तर या पतमापन श्रेणीचा म्हणजे ज्याला सिबिल रेटिंग म्हणतात तिथे त्यांना उपयोग होऊ लागला. तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप की महिला बचत गटांचं सहकारी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँका यांच्याशी डायरेक्ट लिंकेज केलं आणि हे लिंकेज करताना त्यांनी त्यांना एक कर्ज आणि रिव्हॉल्विंग फंड उपलब्ध करून दिला. त्यामुळे ही जी मर्यादा होती तारणमुक्त कर्जेची ती या बचत गटांसाठी 10 लाखावरून डायरेक्ट 20 लाखांपर्यंत केली आणि जे मोठे महिला उद्योजक आहेत की ज्यांनी नव्या काही प्रकल्प मोठे घेऊन आलेले आहेत त्यांना 10 लाख ते साधारणपणे 1 कोटीपर्यंतचं कर्ज त्यांनी या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलं. आणि चौथा जो मुद्दा आहे जी वंचित लोक आहेत किंवा जी मागे पडलेली लोक आहेत की ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही किंवा बँक खातं पण नाही अशा लोकांना कुठेतरी अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री जनधन योजना जी चालू केली आणि ज्याच्यातून 0 बॅलन्स म्हणजे 0 शिल्लक ठेवून आणि 10,000 पर्यंतची ओव्हरड्राफ्ट ही सुविधा दिली. तर दुसरीकडे विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून जे पारंपरिक जे कुटीरोद्योग म्हणूया किंवा असे काही कारागीर आहेत की सुतार, लोहार, कुंभार यांना त्यांचं जे कौशल्य आहे त्याच्यासाठी प्रशिक्षणासाठी किंवा त्यांच्या आधुनिकतेसाठी त्यांना 1 लाखापासून ते 2 लाखापर्यंतचं 5% व्याजावरचं तारणमुक्त कर्ज दिलं गेलं. आणि त्याचबरोबर मीडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टद्वारे त्यांना विनातारण कर्ज मिळण्यासाठी की जेणेकरून बँका या सामान्य लोकांना कर्ज नाकारू शकणार नाहीत अशा प्रकारचा एक क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट उभारला. हा एक अंतर्भूततेच्या ह्याच्यातून केलेलं एक मोठं योगदान आहे असं मला वाटतं. त्याच्यातला दुसरा एक पार्ट जो आहे की याचा खरोखरच आतापर्यंत किती सहाय्य झालं याचा जर विचार केला तर अगदी म्हणजे पीएम स्वनिधीचा जर उपयोग विचार केला तर जवळजवळ 18,475 कोटी रुपयांचं कर्ज आजपर्यंत वितरित झालेलं आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी 46% लाभार्थी महिला आहेत. त्याच्यात हाही एक महत्वाचा टप्पा गाठला.

0: लेला आहे आणि डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून मात्र 55 लाखांहून अधिक जे विक्रेते आहेत त्यांना सर्वांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणलं गेलं आणि त्यांनी आतापर्यंत 9 लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार ते करत आहेत आणि त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तर हा एक भाग जो आहे आपल्याला इथे दिसून आलेला आहे. दुसरा एक सांगायचं गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला महिला उद्योजक जे आहेत त्यांना पण विशेष करून एकूण मंजूर झालेली जी कर्ज होती त्याच्या जवळजवळ 2/3 कर्ज फक्त महिला व्यावसायिकांनाच देण्यात आली होती. हा एक सामाजिक आणि महिला सशक्तीकरणाचा एक जो टप्पा होता तो या निमित्ताने पार पाडला गेला होता. त्याशिवाय इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती त्यांना पण जवळजवळ 91%पेक्षा जास्त लोकांना फायदा दिला गेलेला आहे. आणि स्टँड अप इंडिया म्हणून जो प्रकल्प राबवला गेला या सेल्फ हेल्प ग्रुपच्या बँक लिंक करण्याच्या माध्यमातून पुढे त्याच्यातून तर 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज दिल्यामुळे अनेक महिला या चांगल्या उद्योजक बनलेल्या आहेत. काही तर निर्यातदारही बनलेल्या आहेत. म्हणजे आर्थिक अंतर्भूतता जी आहे किंवा जे मी असं म्हणेन की फायनान्शियल इन्क्लुजनचं जे पेनिट्रेशन आहे ते पूर्णपणे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे गेल्या 15 ते 20 वर्षांमधलं काम आहे आणि ते दिसून येत आहे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सरकारचे प्रमुख म्हणून 25 वर्षांची वाटचाल हे आर्थिक समावेशनाची यशोगाथाच आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 7:30 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन विद्या तावडे.

0: नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे सोमवार, भारतीय सौरदिनांक 20 आश्विन, शके 1948, अर्थात 12 ऑक्टोबर 2026. मंडळी, आता आपल्या आंबा बागांमध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या येणाऱ्या मोहराचं किडी आणि रोगांपासून संरक्षण केलं तरच आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळेल. तेव्हा आजच्या कार्यक्रमात आंब्यावरील विविध किडी आणि आंबा मोहोर संरक्षण ही डॉक्टर सखाराम देसाई यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आंबा हे आपल्या कोकणातलं अतिशय महत्त्वाचं असं फळपीक असून कोकणातील हापूस आंबा हा तर जगभरात प्रसिद्ध आहे, ज्याची निर्यात जगातील बहुतांश देशांमध्ये दरवर्षी होत असल्यामुळे परकीय चलन मिळवून देणारं हे एक अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. परंतु अलीकडच्या काळात बदलत्या हवामानामुळे या आंबा पिकावर अनेक प्रकारच्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे उत्पन्नात देखील घट होते. याचं मुख्य कारण म्हणजे यावर येणारे रोग आणि किडी. त्यापैकी या आंब्यावर येणाऱ्या विविध प्रकारच्या किडींची माहिती आपण करून घेणार आहोत, तसंच त्यांचं व्यवस्थापन आणि आंबा मोहोर संरक्षण कसं करायचं याविषयीही जाणून घेणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या इथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सखाराम देसाई सर आलेले आहेत. चला त्यांच्याकडूनच याविषयी सविस्तर माहिती घेऊया. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. आंबा पिकावर कोणकोणत्या किडींचा त्रास दिसून येतो?
2: आंबा पिकाचा विचार केलात तर आपल्याकडे साधारणपणे 185 हून अधिक किडींची नोंद झालेली आहे. त्यापैकी आपल्या भागामध्ये म्हणजे अतिशय त्रास देणाऱ्या म्हटलात किंवा अतिशय नुकसान करणाऱ्या किडीपैकी 8 ते 10 किडी महत्वाच्या आहेत आणि अलीकडच्या काळात या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. यामागे अनेक कारणं आहेत. जसं की आंब्यामध्ये कीटकनाशकांचा आपल्याला माहिती आहे की अतिवापर होतोय, ज्यामुळे आंब्या बागेमधील मित्र किडींचा ऱ्हास झालेला दिसून येतो. तसंच वातावरणात होणारे बदल, ज्यामुळे आंबा बागेमध्ये पुन्हा पुन्हा मोहर किंवा पालवी येते. तसंच आंबा ही एकच जात किंवा आंब्याची एकच जात सलग लागवड केल्यामुळे एकच खाद्य किडीला तयार होतं. खतांच्या अनियमित मात्रा वापरतो आपण, कमी किंवा अधिक, किंवा आपल्याकडे ज्या बागा आहेत त्या फार उंच वाढलेल्या बागा आहेत जिथे आपण परिणामकारक फवारणी करू शकत नाही किंवा म्हणजे सदोष फवारणी, अशी अनेक कारणं हे जे अलीकडच्या काळामध्ये ही कीटक वाढण्याची किडी वाढण्याची त्रास दिसून येत. आता आंब्याचा विचार केला तर आपल्या भागामध्ये तुडतुडे ही अतिशय महत्वाची कीड आहे. अलीकडच्या काळामध्ये फुलकिडे किंवा मिचपाशी, फळमाशी, खोडकिडा अलीकडे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. शेंडा पोखरणारी अळी आहे, पिट्या ढेकूण आहे, लाल कोळी आहे, फळे पोखरणारी अळी आहे, पाने पोखरणारी अळी आहे, पाने व मोहर खाणाऱ्या अळ्या आहेत, खवलं कीड आहे, पाने खाणारे भोंगेरे आहेत, पाने जोडून घरटी करणारी अळी आहे, त्याचबरोबर वाळवी पण अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला त्रास देताना दिसून येते.
1: बरोबर सर. तुम्ही आत्ता या वेगवेगळ्या किडी सांगितल्यात ज्यांचा प्रादुर्भाव हा आंबा पिकावर होतो, तर या किडींविषयी अगदी थोडक्यात आम्हाला माहिती द्या.
2: आता पहिल्यापासून आपण पहिली सांगितल्याप्रमाणे तुडतुळी ही अतिशय महत्वाची आंब्यावर रस शोषून घेणारी कीड आहे. या किडीच्या अनेक प्रजाती आहेत. त्यामध्ये पूर्ण वाढलेल्या तुडतुडी आहेत ना, हे करड्या रंगाच्या असतात, पाचरीच्या आकाराचे, साधारणपणे 4 ते 5 मिलीमीटर लांब असतात. काही जातीमध्ये त्यांच्या गळ्याजवळ फिकट पांढऱ्या रंगाचा पट्टा दिसून येतो. तुडतुड्यांची पिल्ले काळसर तपकिरी रंगाची असतात आणि त्यांची चाल नेहमी तिरकस असते, तिरके चालताना दिसतात. त्यांचा जीवनक्रम जर विचार केलात तर तुडतुड्यांची मादी आंब्याच्या झाडाला पालवी फुटू लागताच कोवळ्या पानांच्या शिरामध्ये पाठीमागच्या बाजूस तसेच देठामध्ये अंडी घालते. त्याचप्रमाणे मोहराच्या वेळी कोवळ्या मोहराच्या दांड्यावर अंडी घालते. अंड्यातून 3 ते 5 दिवसात ही पिल्लं बाहेर पडतात. 10 ते 15 दिवसात 5 वेळा काट टाकतात आणि या पिल्लांचे रूपांतर मोठ्या वाढलेल्या तुडतुड्यामुळे होते. एका हंगामात तुडतुड्यांच्या अनेक पिढ्या तयार होतात. एक पिढीत पूर्ण तयार होण्यासाठी 17 ते 20 दिवस लागतात. याचा प्रादुर्भाव जर बघितलात तर तुडतुड्यांची पिल्लं आणि पूर्ण वाढलेले तुडतुडे कोवळ्या मोहरातून आणि छोट्या फळामधून रस शोषून घेतात. त्यामुळे पाणी वेडी वाकडी होतात, पालवी कोमजते, मोहर गळतो, तसेच छोटी फळे देखील गळतात. मोहराच्या वेळेस तुडतुड्यांचा प्रादुर्भाव प्राकृशाने जाणवतो. तुडतुडे आपल्या फळावाटे मधासारखा एक चिकट बाहेर पदार्थ टाकतात. त्या फळावर हा चिकट पदार्थ, विष्ठे वाटे पडणारा पदार्थ जो आहे, तर मोहरावर, फळावर आणि पूर्ण झाडांवरती चिकटून राहतो आणि त्याच्यावर काळी कॅप्नोडियम नावाची बुरशी वाढते. संपूर्ण झाड काळं पडते आणि आपल्याला माहित आहे की आपण रस्त्याच्या बाजूने जर जात असेल तर चिकट पदार्थ पडलं, याला आपण चिकटा असं म्हणतो. विशेषतः ढगाळ वातावरण असेल तर या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि मोठ्या प्रमाणात नुकसान पण करतो.
1: हा, म्हणजे मोहराचं नुकसान,
2: मोहराचं नुकसान करणारी महत्वाची कीड आहे. त्याचबरोबर अलीकडे जर आपण दुसरी किडीचा विचार केला तर फुलकिडा, फुलकीड ही मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळामध्ये आपल्या आंब्याच्या पालवीवरती दिसून येते. ही पालवीवर तसेच मोहरावर आणि तसेच फळावर देखील एक आढळणारी महत्वाची कीड आहे. या ही कीड अतिशय सूक्ष्म असते, अगदी डोळ्याने आपल्या चटकन दिसत नाही, मात्र काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर दिसते. किडीचा व पिलांचा रंग पिवळसर असतो, मात्र काही जाती ज्या आहेत ह्या ह्याच्यामध्ये फुलकिड्यामध्ये ते काळ्या रंगाच्या पण दिसून येतात. त्याचा आकार साधारणपणे 1 मिलीमीटरचा आणि असा निमुळता झालेला असतो. याचा जर जीवनक्रम विचार केला तर मादी कोवळ्या पानांच्या शिरामध्ये अंडी घालते आणि अंड्यामधून 3 ते 5 दिवसात पिवळसर पिल्ले बाहेर पडतात. पिलांची जी अवस्था आहे ती 8 ते 10 दिवसाची असते. त्यानंतर अवस्था पूर्ण झाल्यानंतर, पूर्ण अळी पिलांची अवस्था पूर्ण झाल्यानंतर ते कोशावस्थेत जाण्यासाठी जमिनीमध्ये पडतात आणि एका हंगामात फुलकिडीच्या ज्या आहेत ना त्या साधारण अनेक पिढ्या तयार होऊ शकतात. ही कीड जी प्रादुर्भावाचा प्रकार बघितला या किडीचा, तर ही कीड कोवळ्या पानांच्या साल खरवडते, पानांची जी असे साल खरवडते आणि त्यामधून जो बाहेर येणारा रस आहे पानावाटे त्याच्यावर आपली उपजीविका करते. तसंच पालवीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं नुकसान करते, ती पालवी खरवडते. पानांच्या कडा, विशेषतः पानावर जे असेल तर पानांच्या कडा आणि मुख्य उपशिरा ज्या आहेत लगतचा भाग खरवडून खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतं. त्यामुळे कडा वरच्या बाजूला वळतात पानाच्या आणि प्रादुर्भावाची तीव्रता वाढल्यास पानांची गळ होते आणि नुसत्याच काही वेळेला कडा शिल्लक राहतात. ही कीड फळ धारणानंतर

0: सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान करते. मोहरावरती असेल तर समजा त्याचे दांडे खाते, फुले गळतात, काळ्या करवडून खातात, त्यामुळे मोहर तपकिरी दिसू लागतो आणि फुले गळतात, आणि त्याचा फुले गळण्यामुळे त्याचा फळधारणेवर अनिष्ट परिणाम दिसून येतो. सध्याच्या काळामध्ये ह्या फुलकिडीच्या दोन प्रजाती म्हणजे थ्रिप्स फ्लेवेस आणि थ्रिप्स ॲव्हेन्सिस या मोठ्या प्रमाणात आपल्या कोकणामध्ये आढळून येतात. फुलकिडी फळं ज्यावेळी लागतात त्यावेळी फळांवरती पण प्रादुर्भाव दिसून येतो आणि ही फळांची देखील सार खळवळतात आणि त्यामुळे फळे जी आपली ती विटकरी रंगाची ओबडदबड दिसतात, त्याची वाढ खोडते आणि अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही. त्यानंतर मोहरावर येणारी आणि पालवीवरती येणारी महत्त्वाची कीड म्हणजे मिजमाशी. कोवळ्या पालवीवर मोहरावर ही येणारी माशी वर्गातील एक कीड आहे. ही साधारणपणे 1.5 ते 2 सेंटीमीटर लांब असते, मिलीमीटर लांब असते आणि पिवळसर तपकिरी रंगाची असते. अळी पिवळसर असून तिच्या तिला पाय नसतात, म्हणजे ती लेगलेस असते. पूर्ण वाढलेली अळी 1 ते 1.5 मिलीमीटर लांब व पिवळसर तांबूस रंगाची असते. तिचा जर जीवनक्रम तुम्ही विचार केलात तर मादी माशी आहे ही कोवळ्या पालवीच्या दांड्यावरती, पानाच्या देठावर किंवा मोहराच्या दांड्यावर अंडी घालते. त्या अंड्यातून 2 ते 3 दिवसात पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या बिनपायाच्या अळ्या बाहेर पडतात. अळी अवस्था 5 ते 7 दिवसाची असते. पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी काय करते, गाठी छिद्र तयार करून जमिनीवर पडते, म्हणजे गाठी तयार करते, ह्याच्या पानावरती किंवा मोहरावरती गाठी तयार करते. कोशावस्थाचा कालावधी 3 ते 4 दिवसाचा असतो आणि पण कोशावस्था पूर्ण जमिनीमध्ये जाते. एका हंगामात मिजमाशीच्या 3 ते 4 पिढ्या तयार होऊ शकतात. याचा प्रादुर्भाव जर विचार केला तर कोवळ्या पालवीवरती ही तसेच मोहरावरती मोठ्या प्रमाणात नुकसान करताना आपल्याला ही मिजमाशी दिसते. पालवीच्या दांड्यावर मोहरावर तसेच मधल्या दांड्यावरती मोहरीच्या आकाराची अंडी घालते व त्यातून ज्या अळ्या बाहेर पडतात त्या पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या असतात आणि या आतील पेशीवर उपजीविका करतात आणि असे फोड आल्यासारखे आपल्या पानावरती दिसून येतात, त्यामुळे फुगीर गाठी तयार होतात. अशा असंख्य गाठी पानावर दिसून येतात, त्यामुळे पालवी कोमजून जाते व मरून जाते किंवा मोहर असेल तो पूर्ण जळून जातो.
1: म्हणजे
0: खूपच नुकसान करणारे ह्या महत्वाच्या 2 ते 3 कीडी सांगितल्या मी आता. त्याचनंतर पालवीवरती त्रास करणारी अलीकडच्या काळामध्ये जी एक कीड महत्वाची आहे ती म्हणजे शेंडा पोकारणारी अळी. ही पतंग वर्गातील एक कीड आहे. नवीन पालवी ज्यावेळी फुटते त्यावेळी ही कीड पालवीच्या दांड्यावरती हिची जी मादी माशी आहे, मादी पतंग आहे, हा काय करतो, अंडी घालतो पालवीच्या टोकावरती आणि साधारणपणे 15 ते 20 लांबी काळसर गुलाबी रंगाची ही अळी असते आणि 15 ते 20 मिलीमीटर लांब आणि कोश फिकट रंगाचा असता व तो 8 ते 10 मिलीमीटर लांब असतो. मादीचा ह्या जर माशीचा जीवनक्रम विचार घेतला तर मादी पतंगाच्या नुकत्याच फुटलेल्या कोवळ्या पालवीवर अंडी घालते. 5 ते 6 दिवसामध्ये अंड्यातून अळी बाहेर पडते. अळीचा कालावधी साधारणपणे 2 आठवड्यांचा असतो. पूर्ण वाढलेली अळी प्रादुर्भी शेंड्याच्या कोशावस्थेत जाते आणि कोशावस्था 8 ते 10 दिवसाची असते. प्रादुर्भावाचा विचार करता तर तुम्ही जर मादी ही कोवळ्या पानावर अंडी घातल्यानंतर अंड्यातून बाहेर येणारी सूक्ष्म अळी कोवळी पालवी पोखरते आणि आत शिरते आणि आतील भाग खाळून टाकते. जसजशी ती आतमध्ये पोखरत जाते नवीन येणारी पालवी, तसतशी छिद्रातून आपल्याला विष्ठा बाहेर पडताना येते, त्यामुळे पूर्ण जो पालवी आलेली आहे ती गळून पडते, कोमेजून जाते आणि त्यावर्षी आपल्याला त्या पालवीला मोहर पण फुटत नाही, त्यामुळे परिणामी मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.
1: बरोबर, म्हणजे या एकूणच सगळ्या किडी ह्या
0: नुकसान करणाऱ्या. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आपल्याला मिलीबग्स किंवा पिट्या ढेकूण सारखी एक सुद्धा कीड, पांढऱ्या रंगाची कीड मोठ्या प्रमाणात नुकसान करून येते. ती पुंजक्याने आढळते. पूर्ण वाढलेली ह्याची जी पिलं आहेत ही 2 ते 4 मिलीमीटर लांबीची असतात. ही जी कीड आहे ती कोवळ्या पालवीचे दांडे, मोहराचे दांडे, फळांचे देठ, फळे यावर मोठ्या प्रमाणात आढळते. हिचा जर जीवनक्रम विचार केला तर मादीची किडीची मादी जी आहे ही जमिनीतच अंडी घालते. अंड्यातून बाहेर येणारे पिल्ले खोडावरून झाडावर चढतात आणि पिल्लावस्था साधारणपणे 1 महिन्याची असते. असा कापूस भरल्यासारखा दिसतो आपल्याला. या किडीची पिल्ले पूर्ण वाढलेली पालवीवरची दांडे, मोहर जो असेल किंवा फळ ह्याच्यामधून काय करते, रस शोषून घेते, त्यामुळे त्या जागी असे पिवळे पट्टे पडतात, फळे गळून पडतात. तसेच कीड अंगावाटे एक चिकट द्रव सोट टाकते, त्यावर काळी बुरशी वाढते, त्यामुळे काही प्रमाणात झाडं काळी पडल्यासारखी, काळी चावडल्यासारखी दिसतात. अशा प्रकारची ही कीड आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान करताना अलीकडच्या काळात आढळते. दुसरी महत्त्वाची कीड म्हणजे लाल कोळी. अलीकडच्या काळामध्ये जी आपल्या रेड माईट्स म्हणतात ही कोळी वर्गातील कीड आहे. लाल कोळी अतिशय सूक्ष्म असतात, त्यामुळे आपल्याला ते सहज दिसत नाही. सुरुवातीचा रंग त्यांचा करडा असतो, त्यानंतर काळसर तांबूस होतो. हे कोळी आहेत ते पानाच्या पाठीमागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात, कोवळी जी पालवी आहे तिच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात संख्येने दिसून येतात. ती पांढरट जाळी तयार करतात आणि अशी जी पाने आहेत ही आपली भिंगाखाली जर पाहिलं तर त्यातनं लाल कोळी दिसून येतात. हे काय करतात, पानाच्या पाठीमागे राहून मोठ्या प्रमाणात पानातून रस शोषून घेतात, त्यामुळे पाने सुकतात, गळून पडतात आणि त्याचा प्रादुर्भाव वेळीच लक्षात न आल्यास मोठ्या प्रमाणात आपल्याला पानगळ दिसून

0: बरोबर. मी या सगळ्या किडी मोहराचं तर नुकसान करतातच, पण फळांचंही करतात. पण काही अशा विशिष्ट किडी आहेत का की ज्या फक्त फळांवरती आढळून येतात?
1: ह्याच्यामध्ये आपल्याला फळांवरती आढळणाऱ्या पैकी मध्ये फळ पोकरणारी एक अळी आहे, त्याच्यानंतर आपल्याला फळमाशी आहे, अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात फळांचं नुकसान करणारी आहे. आता तर फळमाशीचा विचार केला की फळ पोकरणारी जी अळी आहे ही सुद्धा एक पतंग वर्गातील कीड आहे. ह्याचा पतंग करड्या रंगाचा असतो आणि पूर्ण वाढलेली अळी तांबूस रंगाची लालसर रंगाची असते. एक दुसरी जात पण त्याच्यामध्ये आढळते, त्याच्यामध्ये तांबूस पट्टे ह्या जातीवरती आपल्याला दिसून येतं. किडी साधारणपणे ही किडीची अळी अवस्था आहे ती 18 ते 20 दिवसाची असते. पूर्ण वाढलेली वाढ झाल्यानंतर अळी प्रादुर्भूत फळातच कोशावस्थेत जाते, म्हणजे फळ पोकरते. मात्र काही वेळेस फळाच्या बाहेर येऊन देखील कोश तयार करते. प्रादुर्भाव बघितलात तर ज्या ठिकाणी 2 किंवा 3 फळं एकत्र अशी जोडलेली असतात ना, चिकटलेली असतात, अशा ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव प्रकर्षाने दिसून येतो. अळी फळाच्या सालीमधून छिद्र करते आणि फळात चिरते आणि आतला घर खाऊन टाकते. त्यामुळे ह्याला फळ पोकरणारी अळी म्हणतात. फळामध्ये आज राहूनच फळ सड, त्यामुळे काय होतं की आतमध्ये फळात गेल्यामुळे फळ सडतं. अशी फळे शक्यतो गळून पडतात. काही वेळेस एका फळात 4 ते 5 अळ्या पण दिसून येऊ शकतात. या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मध्यम आकारांच्या फळावर दिसून येतो. अशी फळे आतील अळी व अळीची विष्ठा पण आपल्याला काही वेळेला दिसून येते. ह्या फळमाळीशीच्या नियंत्रणासाठी मात्र आपल्याला आपण विद्यापीठाने एक चांगलं अस्त्र तयार केलेलं आहे, म्हणजे निसर्गाची कुठची हानी न होता. आता ही कीटकनाशकं आपण सांगितली, पण फळमाशीच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने एक सापळा तयार केलेला आहे, ज्याला रक्षक सापळा म्हणून आपण म्हणतो. हेक्टरी 4 सापळे आपण बागेमध्ये लावायचे आहेत. ह्याच्यामध्ये मिथिनिजुलाल नावाचं ज्या फळमाशीला आकर्षित करण्यासाठी रसायन आहे, आणि हे रसायन काय करतं की त्या फळमाशीच्या नरांना आकर्षित करतं आणि हे आपल्या त्या जायबंदी होतात सापळ्यामध्ये आणि मरून जातात. त्यामुळे हे निसर्गाला पूरक असं फळमाशीच्या नियंत्रणासाठी आपण हे फळमाशी सापळे हेक्टरी 4 लावले, फळमाशीचं नियंत्रण आपण चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. ही कधी लावायची आहे? साधारणपणे फळधारणा सुरू झाली की आपण हे सापळे हेक्टरी 4 लावायचे आहेत. आणि त्याच्यातलं मिथेन युजनाल नावाचं जे द्रव्य आहे हे साधारणपणे आपल्याला 1 ते 1.5 महिन्याने पुन्हा एकदा रिप्लेस करावं लागतं. ते कापसाच्या बोळ्यात टाकून रिप्लेस करावं लागतं. अलीकडच्या काळामध्ये आपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे शेतकऱ्यांना विद्यापीठाने पुरवठा सुरू केलेला आहे. सिंधुरत्न योजना किंवा जी आपली चांदा ते बांदा पूर्वीची योजना होती, त्या योजनेतनं आपण फळमाशी रक्षक सापळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेले आहेत कृषी विभागामार्फत. त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे आणि ह्या फळमाशीच्या नियंत्रणासाठी नक्कीच आपल्याला हे रक्षक सापळे जे आहेत हे मदत करू शकतात. ह्याच्यापेक्षा दुसरी आणखी एक अलीकडच्या काळामध्ये आपल्या कोकणामध्ये त्रास देणारी कीड जी आहे त्याला लीप मायनर किंवा पानं पोखरणारी अळी म्हटलं जातं. ही सुद्धा पतंग वर्गातील एक कीड आहे आणि ह्या किडीचा जर जीवनक्रम विचार केला तर 3 ते 4 दिवसात तिची अंडी पानावर, मादी पतंग ज्यावेळी पानावर अंडी घालते ते 3 ते 4 दिवसात उभून येतात. आणि अळीचा कालावधी 10 ते 12 दिवसाचा असतो आणि प्रादुर्भाव जी कोशावस्था आहे ही पानामध्ये आतच मध्ये तयार होते आणि कोशावस्था 5 ते 7 दिवसाची असते आणि साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर, म्हणजे आता साधारणपणे ह्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये किंवा मार्च एप्रिलमध्ये ज्यावेळी पुन्हा पालवी येते त्यावेळी अशी ही अळी मोठ्या प्रमाणात नुकसान करते. आता हे नुकसान जर बघितलं तर मादी पतंग आहे ही कोळ्या पानावरच्या वरच्या बाजूस अंडी घालते आणि त्यातून बाहेर येणाऱ्या ज्या अळ्या आहेत ह्या काय करतात, पानामध्ये आतमध्ये आपली एक गॅलरी तयार करतात. आतमध्ये पापुद्र्यामध्ये राहून आतमधलं हरित द्रव्य खातात. त्यामुळे काय होतं की पापुद्राचा छोटे छोटे हे या पापुद्र्यामध्ये अळ्या आढळून येतात आणि या किडी ज्या आहेत हा पापुद्रानंतर वाळून जातो आणि पांढरे पट्टे पडलेले पानावर दिसून येतात. ही कीड अलीकडे पालवीच्या दांड्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान करताना आढळून येते. त्यानंतर आपल्याकडे साधारणपणे आंब्यावर अलीकडच्या काळामध्ये पाने खाणारी उंटअळी आणि मोहर खाणारी उंटअळी मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळामुळे दिसून येते. उंटअळी अशी म्हणतात की तिच्या तोंडाकडे आणि पाठीमागे पाय असतात आणि ही उंटासारखी चालते, त्यामुळे ह्याला उंटअळी म्हणतात. ही मोहर आणि दोनाचं म्हणजे पानं खाणारी उंटअळी वेगळ्या प्रकारची आहे आणि मोहर खाणारी अळी वेगळ्या प्रकारची आहे. याचा पण प्रादुर्भाव आपल्या ठिकाणी बागेमध्ये अलीकडच्या काळामध्ये दिसून
0: येतो. बरोबर.
1: पण तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे फळावर येणारी अत्यंत महत्वाची जी कीड आहे ती फळमाशी. फळमाशी अशासाठी की आपल्या बराचसा आंबा हा आपला निर्यातक्षम आंबा आहे आणि काही देशामध्ये ह्या फळमाशीने प्रादुर्भूत झालेली जी फळं असतील ती आपल्याला घेत नाहीत. म्हणजे जपान सारख्या देशामध्ये ह्या फळमाशीला आपल्याला वाटवायचं असेल जपान सारख्या देशामध्ये किंवा काही देशामध्ये तर ह्या फळमाशी ही आंतरराष्ट्रीय कीड म्हणून ओळखली जाते आणि अशा भागामध्ये जर आंबा पाठवायचा असेल तर ह्याला स्पेशल ट्रीटमेंट द्यावी लागते.
0: बरोबर.
1: म्हणजे तिचं हीट वेपर ट्रीटमेंट किंवा अशा प्रकारची आपल्या APMC मुंबईला हे ट्रीटमेंट देण्याची अवस्था आहे किंवा पाण्यामध्ये आपण गरम पाण्याची वाफ देऊन तिला तिची ट्रीटमेंट देतो. तर ही फळमाशी आहे ही अत्यंत महत्वाची कीड आहे. ही एक माशी वर्गातील कीड आहे. घरमाशी जी आपली असते

त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असते, फिकट तपकिरी रंगाची असते, आणि हिचे जे पंख आहेत ते पारदर्शक असतात. ह्या माशीच्या आपल्या कोकणामध्ये 5 ते 6 प्रकारचे, 4 ते 5 म्हणजे नक्कीच आढळतात, जाती आढळून येतात. पूर्ण वाढलेली अळी जी आहे ही पांढऱ्या रंगाची असते, बिनपायाची असते आणि 7 ते 8 सेंटीमीटर लांबीची असते, आणि अळीचं जे शरीर आहे ते एका टोकाला निमुळतं असतं. हे जे माशी आहे ती काय करते, अर्धवट जी पिकलेली आहेत किंवा पक्व अवस्थेत आलेली किंवा 14 आण्यापेक्षा जास्त जी फळं आहेत त्या फळांवर काय करते, फळाच्या सालीच्या आतील भागाला अंडी घालते. अंडी घालण्याचा जो त्यांचं टोकारी टोक असं असतं, अंडी घालण्याच्या टोकाने काय करते, साल पोखरते आणि त्या अंडी घालते. आणि अशी अंडी 5 ते 7 दिवसामध्ये म्हणजे 2 ते 3 दिवसामध्येच उपतात आणि पूर्ण ती वाढलेली अळी, पांढऱ्या रंगाची अळी जी आहे ती आतमध्ये राहून घर खाऊन टाकते. त्यामुळे आपल्याला बाहेरनं हिचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. साधारणपणे एक माशी जी आहे ती 150 ते 200 अंडी घालण्याची क्षमता तिच्यामध्ये असते. ही अंडी 4 ते 5 दिवसात उपतात आणि अळीचा कालावधी हा 10 ते 12 दिवसाचा असतो. त्यामुळे जी आपल्याली अशी जी फळं आहेत ही काय करतात, आपल्याला आपण तशी काढतो, आतमध्ये अंडी असतात आणि ती आपल्याला दिसून येत नाही. जशी फळं तयार होतात, फळ पिकत जातात, आतला जो घर आहे ती खाते. साधारण

0: त्यामुळे आपल्याला बाहेरनं ह्याचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. साधारणपणे एक माशी जी आहे ती 150 ते 200 अंडी घालण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. ही अंडी 4 ते 5 दिवसात उगतात आणि अळीचा कालावधी हा 10 ते 12 दिवसाचा असतो. त्यामुळे जी आपली अशी जी फळं आहेत ही काय करतात, आपल्याला आपण तशी काढतो, आतमध्ये अंडी असतात आणि ती आपल्याला दिसून येत नाही. जशी फळं तयार होतात, फळ पिकत जातात, आतला जो घर आहे ती खाते. साधारणपणे कोशावस्था सुद्धा हिची, कोशावस्थेत जर झाडावर फळं असतील तर कोशावस्था पकडण्यासाठी ते जमिनीत पडतात आणि जमिनीमधून तिची कोशावस्था पूर्ण होती. 6 ते 9 दिवस आमची कोशावस्था आहे. या किडीच्या आळा जो आहे ते फळातील घर खात असल्यामुळे फळ सडतात, फळे गळून पडतात आणि अशा प्रकारचे फळं आपल्याला बाजारामध्ये विकू शकत नाही किंवा आपण बाहेरच्या देशामध्ये सुद्धा पाठवू शकत नाही. त्यामुळे ही अत्यंत महत्वाची कीड फळांवरती येणारी आपल्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते.
1: या सगळ्याच किडी ह्या खूप
0: नुकसान करणाऱ्या आहेत.
1: त्यातल्या त्यात फळमाशीही
0: जास्त नुकसान करणारी आहे. आणि आपण ज्यावेळी परदेशात फळं पाठवतो, बाहेर करतो, त्यावेळी ती महत्वाची फळं हे आहे.
1: बरोबर सर, आतापर्यंत आपण
0: वेगवेगळ्या किडी बघितल्या,
1: पण त्यांच्या नियंत्रणांचे उपाय नेमके कसे आहेत?
0: नियंत्रणापेक्षा आपण एक व्यवस्थापन त्याचं असं म्हणूया.
1: बरोबर,
0: की आपण कोकण कृषी विद्यापीठामध्ये आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आंबा मोहर संरक्षणाचं वेळापत्रक म्हणून आम्ही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये जातो आणि सांगतो, किंवा वेगवेगळी जी माध्यम आहेत, आता जी माध्यम आहेत त्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना जागरूकता देतो, की फवारणीचं एक वेळापत्रक तयार केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण विद्यापीठाने काय केलं आहे की 5 ते 6 फवारण्या आपण सांगितलेल्या आहेत. ह्या फवारणीचं वेळापत्रक असं म्हणजे की पहिली फवारणी जी आहे ही साधारणपणे पालवी व मोहर येण्यापूर्वी सांगितलेली आहे. साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिली फवारणी आपण करतो आणि ह्यासाठी आपण डेल्टामेथ्रिन 2.8% नावाचं कीटकनाशक 9 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात घेऊन पावसाळ्यानंतर आपण फुटीवरती येणारी जी फूट आहे त्याच्यावरती फवारणीसाठी आपण शिफारस केलेली आहे. दुसरी फवारणी आहे ही साधारणपणे बोंगे ज्यावेळी फुटू लागतात किंवा मोहर फुटण्याच्या अवस्थेमध्ये आलेला असतो त्यावेळी आपण सांगितलेली आहे. ती सांगितलेली फवारणी आहे, त्याच्यासाठी आपण लॅम्बडा सायलोत्रिन 5% 6 मिली 10 लिटर पाण्यात घेऊन घ्यायचं आहे. आणि ही फवारणी करत असताना भुरी रोग आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो, तर भुरी रोगाचं नियंत्रण करण्यासाठी ह्या कीटकनाशकमध्ये 5% हेक्झाकोनेझॉल नावाचं की जे बुरशीनाशक आहे ते 5 मिलीलिटर, किंवा जर हेक्झाकोनेझॉल नसेल तर आपण काय करायचं की पाण्यात मिसळणारं जे 80% गंधक आहे ते 20 ग्रॅम घ्यायचं आणि अशी आपल्या ह्या कीटकनाशकावर फवारणी करायची. ढगाळ वातावरण जर असेल तर कर्करोगाच्या नियंत्रणासाठी ह्याच्यामध्ये कार्बेंडेझियम 12% अधिक मँकोझेम 63% अशी संयुक्त बुरशीनाशक आहे ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन ह्या कीटकनाशकावर फवारचं आहे दुसऱ्या फवारणीबरोबर. आता तिसरी फवारणी आपल्याला कधी सांगितली? दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसानंतर. 15 दिवसाच्या अंतराने पुढच्या ज्या 3-4 फवारण्या सांगितल्या, 3 फवारण्या सांगितल्या आहेत विशेषतः, त्या 15 दिवसाच्या अंतराने घ्यायच्या आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण इमिडाक्लोपीड म्हणून कीटकनाशक सांगितलेलं आहे 17.8% किंवा बिप्रोफोझिन 25% प्रवाही हे कीटकनाशक सांगितलं आहे. इमिडाक्लोपीड जर घेतलं तर आपण 3 मिलीलिटर 10 लिटरला घ्यायचं आहे. बिप्रोफोझिन घेतलं तर 20 मिलीलिटर 10 लिटरला घ्यायचं आहे. आणि चौथी फवारणी मी सांगितल्याप्रमाणे ह्या पहिल्या तिसऱ्या फवारणीच्या 15 दिवसांनी करायची आहे. ह्याच्यामध्ये आपण कीटकनाशक बदलतो. ह्याच्यामध्ये थायमिथाक्झाम 25% जे आहे कीटकनाशक हे 2 ग्रॅम 10 लिटरमध्ये घ्यायचं आहे आणि ते फवारायचं आहे. त्याच्यानंतर जी पुढची फवारणी सांगितलेली आहे 5वी फवारणी ही चौथ्या फवारणीनंतर 15 दिवसाच्या अंतराने सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय सांगितलेलं आहे की 30% डायमिथाइट किंवा लॅम्बडा सायलोत्रिन 5% डायमिथाइट घेतलं तर 10 मिली घ्यायचं आहे किंवा लॅम्बडा सायलोत्रिन घेतलं तर 6 मिली घ्यायचं आहे. आणि ह्या कीटकनाशकामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जर 5% हेक्झाकोनेझोल किंवा 80% गंधक जो आहे पाण्यात विरघळणारं हे 20 ग्रॅम हे आपण टचमध्ये टाकायचं आहे. आणि जर समजा ढगाळ वातावरण असलं तर कर्करोग आंब्यामध्ये येतो त्याच्या नियंत्रणासाठी कार्बेंडेझियम 12% मँकोझेब 63% अधिक त्याच्यामध्ये करायचं आहे. 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात ह्या कीटकनाशकावर फवारायचं आहे. अशा 5 फवारण्या आपण मुख्यत्वे सांगितलेल्या आहेत. आणि 6वी फवारणी ज्याला आवश्यकता असेल, 6वी फवारणी समजा काही बागेमध्ये पुन्हा मोहर येतो, पालवी येते, तर त्यामध्ये काय होतं की गरज असली तर 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला ती करावी लागते. आणि ही जी आहे ही 6वी फवारणी आहे. तर ह्याच्यामध्ये जी आता आम्ही सांगितली त्याच्यापैकी कुठचं तरी कीटकनाशक आपण वापरून अशा प्रकारचे आपण तुडतुड्यांचा किंवा मोहराचं संरक्षण करू शकतो. तर ह्याच्यामध्ये मोहराचं संरक्षण करत असताना आपण फुलकिडे आले, तुडतुडे आले, मीच माशी आली, ह्या किडी ह्या या फवारणीमुळे ज्या कीटकनाशकाची फवारणी केली तर आपण नक्कीच त्याचा बंदोबस्त करू शकतो. अलीकडेच्या फुलकिड्यासाठी एक स्पायनोटेरियम, अलीकडेच आम्ही जे प्रयोग काही घेतले, स्पायनोटेरियम 11.7% SC 10 मिली 10 लिटर पाण्यात घेऊन

0: जर फवारलं तर आम्ही हे प्रयोग केल्यानंतर आम्हाला दिसून आलंय की हे सुद्धा आपण आता कीटकनाशक आता नवीनच शिफारस केलेलं आहे. तर ह्या व्यतिरिक्त हे झालं आता आपण विद्यापीठाने आपण दिलेलं आहे वेळापत्रक, त्याच्या व्यतिरिक्त काही आपण गोष्टी तंतोतंत पाळल्या पाहिजे जेणेकरून आपल्या आंबा मोहराचं संरक्षण होईल. त्याच्यामध्ये काय सांगितलंय हे शेड्यूल तर आपल्याला फॉलो करायचंच आहे. त्या व्यतिरिक्त ही जी कीड वाढी आहे लोक उदाहरणार्थ तुडतुडे आहेत, फुलकिडे आहे, मिजमाशी आहे, तर ही किडी आहे ह्याला कोंदट आणि दमट हवामान आहे हे अतिशय पोषक ठरतं किडी वाढण्यासाठी. तर ह्यासाठी काय करायचं आहे की आपल्या झाडं जी आहेत ह्या सूर्यप्रकाश झाडावरती पडला पाहिजे, त्यामुळे ते बागेत दाट प्रकाश यायला पाहिजे, सूर्यप्रकाश यायला पाहिजे अशी व्यवस्था आपण केली पाहिजे. म्हणजे फांद्यांची छाटणी केली पाहिजे, मधली फांदी आपण हे करून ओपन केलं जसं आमचं सेंट्रल ओपनिंग म्हणतात ते केलं तर सूर्यप्रकाश डायरेक्ट पडेल जेणेकरून हे तुडतुडे आणि ह्या ज्या किडी आहेत मोहरावर येणाऱ्या तर सहजपणे आपण त्यांचं नियंत्रण होऊ शकतं. तसंच वेळोवेळी बागेच्या सर्वेक्षण करणं गरजेचं आहे, म्हणजे बागेमध्ये फिरणं, शेतकऱ्यांनी बागेमध्ये वेगवेगळे वेळीच फिरणं म्हणजे किंवा तुडतुडे जास्त आपल्याला दिसून येतात किंवा कुठची कीड दिसते का, कुठच्या अवस्थेत आहेत हे आपण फवारणी करण्यापूर्वी आम्ही कुठे वेळ कशी फवारणीचा वेळ साधण्यासाठी आपल्याला बागेची पाहणी करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी बागेच्या आर्द्रतेचं प्रमाण समजा जास्त असेल, म्हणजे आपल्या आर्द्रतेचं प्रमाण जर बागेमध्ये जास्त असेल तर व्हर्टिसिलम फिकेने नावाचं जे बुरशी आहे तिची स्व फवारणी आपण 5 ग्रॅम 10 प्रति लिटर प्रमाणे सांगितलेली आहे, तिची फवारणी केलीस तर चांगल्या प्रकारचं जर फक्त एक त्याला आर्द्रता लागते बागेमध्ये तर त्याचीच फवारणी केली तर आपल्या अशा प्रकारे आपण योग्य प्रमाणात जर काळजी घेतली अगदी बागेची पाहणी केली तर आपण आंबा मोहराचं चांगलं संरक्षण करू शकतो.
1: नक्की.
0: त्याचप्रमाणे आपण जर म्हटलात की मगाशी मी म्हटलं की शेंडे पोकरणारी आहे तर काही ठिकाणी आपल्याला हे शेंडे पोकरणारी अळी आहे ती अळी आताच असल्यामुळे तिचं जे काढून जर तुम्ही आपण नष्ट केले दांडे तर तिचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकतं. काही ठिकाणी हे असे मोठ्या प्रमाणात जर अळी आलीच ह्या शेंडे पोकरणारी तर त्याची 10% आपण क्विनालफॉस 25% जे ईसी आहे हे 20 मिलिलिटर 10 लिटर पाण्यात घेऊन जर केलं तर आपल्याला शेंडा पोकरणाऱ्या अळीपासून सुद्धा संरक्षण मिळू शकतं. त्यानंतर आपण जो पिट्या ढेकूण म्हटला किंवा मिलीबग जे आहेत तर हे मी सांगितलं की ते जमिनीमध्ये त्याच्या अवस्था सगळ्या बऱ्याचशा असतात, फक्त ढेकणाची अवस्था असते ती झाडावर आढळून येते. त्यामुळे झाडाच्या बुंद्यालगत जर क्लोरोपायरिफॉस नावाची कीटकनाशकाची जी भुकटी आहे ती जर मातीत मिसळली तर चांगल्या प्रकारे त्या किडीचं नियंत्रण आपल्याला मिळू शकतं. काही का ठिकाणी जर किडीचं नियंत्रण करायचं असेल तर क्लोरोपायरिस 20% ईसी जे आहे ते 20 मिलिलिटर 10 लिटर पाण्यात घेऊन जर झाडावर फवारलं तर त्याच्यामध्ये फवारताना एक आपण स्टिकर वापरावा लागतो जे जेणेकरून ही जी कीड आहे तिच्या अंगावर मेणासारखं द्रावण असतं त्यामुळे स्टिकर वापरावा लागतो किंवा स्प्रेडर 0.5% मिलिलिटर प्रति लिटर पाण्यात जर पाण्यातून ते फवार लागतं तर ती ही पिट्या ढेकून कीड बऱ्यापैकी आपल्याला नियंत्रणात येते. शिवाय ह्या पिट्या ढेकण्यासाठी ती झाडावर चढू नये म्हणून पिल्लांना रोखणे, झाडावर पीड चढणे, 30 इंच रुंदीचं जे प्लॅस्टिक 400 गेजचं जो कापड असतं त्याची एक पट्टी जर झाडावर बांधली तर ही काय करतात त्या झाडावर आपल्याला पिल्लं चढू शकत नाही कारण ही जमिनीवरून आपल्या झाडावर जातात त्यामुळे झाडावर चढू शकत नाही. किंवा झाडावर जे लाल मुंग्या आहेत ह्या मुंग्या ज्या असतात ह्या किडीला किडीच्या प्रसार कारणीभूत ठरतात.
1: बरोबर.
0: त्यासाठी कीटकनाशकाची मुंग्यांचे जर नियंत्रण केलं फवारणीद्वारे लाल मुंग्यांचं तर आपण ही कीड पिट्या ढेकून हे करू शकतो. शिवाय मगाशी आपण उल्लेख केला तो लाल कोळी जे आहेत ते त्याच्यासाठी आपण 80% सल्फर जी भुकटी आहे 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे किंवा डायकोफॉल 28 ईसी म्हणून बाजारात कीटकनाशक मिळतं ते 20 मिली 10 लिटर पाण्यात घेऊन फवारायचं आहे. ही फवारणी जी लाल कोळी जर दिसून आला तर फवारणी साधारणपणे त्याच्या पानाच्या पाठीमागे फवारणी होईल याची दक्षता घ्यावी लागेल. तर अशा प्रकारे आपण मोहर आंबा मोहराचं संरक्षण किंवा आंब्यावर ज्या येणाऱ्या किडी आहेत त्याचं जर व्यवस्थित लक्ष दिलं तर आपण त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करू शकतो आणि नक्कीच आपलं उत्पादन पण वाढवू शकतो.
1: नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो आत्ताच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जर आपण विद्यापीठाने शिफारस केलेलं जे फवारणीचं वेळापत्रक आहे त्याचा अवलंब केला आणि जी कीटकनाशकं सांगितली त्यांचा अवलंब केला तर नक्कीच आपलं जे आंब्याचं किडींपासून होणारं नुकसान आहे किंवा मोहराचं होणारं नुकसान आहे ते आपण टाळू शकतो. सर, तुम्ही इथे आलात आणि याविषयी खरोखरच खूप उपयुक्त माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: आंब्यावरील विविध किडी आणि आंबा मोहोर संरक्षण ही डॉक्टर सखाराम देसाई यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजच्या आपल्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमातून मी विद्या तावडे तुमचा निरोप घेते. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. निवेदन होतं विद्या तावडे यांचं.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
3: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
4: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
5: बस हेच विचारा वाय.
6: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
7: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
8: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
4: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
5: बस हेच विचारा वाय.
6: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.

0: मावळतीचा रंग,
1: कधी आठवणींचा,
2: कधी अनुभवांचा,
3: कधी भावनांचा,
0: तर कधी नव्या स्वप्नांचा.
1: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
2: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:05 मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान। जनतेनं नाकारल्यानं काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका। पाणबुडीरोधक नौका INS मंगरुळ नौदलात दाखल। अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर। आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या प्रारूप वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे। नव्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असेल। दावे आणि हरकतींचा निपटारा 10 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील तर अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIRला आव्हान देणारी याचिका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आणि ही याचिका दाखल केली। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून SIRची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं, पण यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली। सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार सर्वांना आहे असं ते म्हणाले।
1: सुप्रीम कोर्ट के द्वार सबके लिए खुले हैं, कोई भी पिटीशन किसी भी कोई भी चाहे वो आम नागरिक है या कोई माननीय सदस्य है किसी इलेक्टेड बॉडी का कोई भी है, भारत का हर नागरिक का उसका अधिकार है वो हमारे पास आए, हम कानून की व्यवस्था और कानून के अनुरूप सुनवाई करेंगे और जो जिसको बनता है उसको जरूर उसका अधिकार वो देंगे।
0: विरोधकांनी दाखल केलेली याचिका संबंधित याचिकांबरोबरच विचारात घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं। SIR प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज नवी दिल्लीत आंदोलन केलं। दिल्लीतल्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरी वेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते सहभागी झाले होते। ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत मुंबईतही टिळक भवनासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपण सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकीच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचं राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं। मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले। काँग्रेस पक्षाला विविध राज्यांनी वर्षानुवर्ष नाकारला आहे, त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते। सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं।
2: ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे, हे कोणत्या संविधान

0: संविधानात लिहिलेलं आहे. सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
1: सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करायचा काँग्रेसचा डाव आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही असंही फडणवीस म्हणाले. INS मंगरोल ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडीरोधक नौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हॉईस ॲडमिरल संजय वात्सायन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरल्याची माहिती त्यांनी दिली. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं त्यांनी सांगितलं. कोची इथल्या कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पिडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारिच ही आधुनिक टॉर्पिडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झालाय. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सनं केली आहे. महागाई, उपभोग आणि उत्पादन यांसारख्या घटकांमधल्या सांख्यिकी संबंधांच्या आधारे मॉडेल्स तयार करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म आर्थिक पायावर आधारित मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं. एक कुटुंब आणि व्यवसायांच्या एकत्रित कृतींचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो यावर या मॉडेलमध्ये भर दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. मधु कांबीकर यांनी तमाशाच्या फडातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत.

0: जैसपर्यंत पोलाद निर्यातीत 4.5 कोटी टनांची वाढ, कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करून पर्यावरणस्नेही उत्पादन, लोखंडाचा पुनर्वापर, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित यंत्रांचा वापर अशा विविध मुद्द्यांचा उल्लेख या धोरणात आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 27 पदकं जिंकणाऱ्या तिन्ही सशस्त्र दलांमधल्या खेळाडूंचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गौरव केला. या खेळाडूंनी 6 सुवर्ण, 11 रौप्य आणि 10 कांस्य पदकं जिंकली आहेत. या खेळाडूंनी त्यांच्या शिस्तीचं, कठोर परिश्रमाचं आणि सांघिक भावनेनं केलेल्या प्रयत्नांचं राजनाथ सिंग यांनी कौतुक केलंय. सप्टेंबर महिन्यात देशात किरकोळ चलन फुगवट्याचा दर वाढून 5.54% झाला. ऑगस्टमध्ये हा दर 4.83% होता. ग्रामीण भागात चलन फुगवट्याचा दर 6.8% पोहोचला, तर शहरी भागात हा दर 4.88% राहिला. अन्नधान्याच्या ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ऑगस्टमध्ये 5.97% होता, तो सप्टेंबरमध्ये 7.74% पोहोचला. या महिन्यात कांदा, लसूण, आलं, लिंबू, खाद्य आणि पेय यांची भाववाढ झाल्यानं हा दर वाढल्याचं सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे. सेनादलांमध्ये आधुनिकीकरण आणि आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. भारतीय लष्कर आणि भारतीय अन्न महामंडळादरम्यान आज नवी दिल्लीत भारत राईस उपक्रमाच्या समझोता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी उपस्थित होते. भारत आणि युकेमधील द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत दुप्पट व्हावा अशी अपेक्षा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली. भारत युके संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती अर्थात जेटकोच्या परिषदेत ते बोलत होते. भारत युके द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ व्हावेत अशी भारताची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं. यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आज गुजरातच्या अहमदाबाद इथं ब्रिक्स पारंपरिक आणि देशी खेळ प्रदर्शन स्पर्धांचं उद्घाटन केलं. सांस्कृतिक ओळख जपणं आणि जागतिक सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करण्यात हे खेळ सेतू म्हणून काम करतात असं प्रतिपादन त्यांनी केलं. वैद्यकीय आस्थापनांच्या सेवा आणि सुविधांचे दर ठळक पद्धतीनं दर्शवले जावेत असं केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलंय. रुग्णांना योग्य दरात योग्य निर्णय घेता यावेत, शुल्कासंबंधीचे वाद टाळावेत आणि आरोग्य सेवा क्षेत्रात विश्वास वाढावा यासाठी हे पाऊल सरकारनं उचललं आहे. टपाल विभागाच्या मुंबईतल्या मुख्यालयानं आज फिलाट लीड डे अर्थात टपाल तिकीट संग्रह दिन साजरी केला. देशभरात साजरा होणाऱ्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा हा एक भाग आहे. त्यात तिकीट संग्रह प्रेमींसाठी विविध उपक्रम आयोजित केले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यानं काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडीरोधक नौका INS मंगरुळ नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आहेत. आता प्रसारित करत आहोत ज्येष्ठ अभिनेत्री आणि लोककलावंत मधु कांबीकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली.

0: डॉक्टर जब्बार पटेल।
1: नहीं, एक फार चांगली अभिनेत्री, खूप चांगली नर्तिका, विचार करणारी अशी एक अभिनेत्री आपल्यातून गेली। लावणी करणं इतकं सोपं नसतं, लावणीला अनेक अंग असतात आणि त्या लावणीमध्ये सुद्धा भावमुद्रा फार महत्वाच्या असतात। तर मधुकांबीकरांच्या सगळ्या लावणी सादरीकरणामध्ये एक प्रकारचं संबंध विचाराचा भाग होता, विचार करून त्या करायच्या, बुद्धीचा भाग होता, कल्पकतेचा भाग होता आणि सगळं करताना भावमुद्रेवरती खूप लक्ष दिलं त्यांनी। केवळ शारीरिक हालचाली हा मुद्दा नव्हता, ताल उत्तम त्यांना कळत होता, नाद त्यांना उत्तम कळत होता,

0: आणि ते भावमुद्रा फार महत्वाच्या होत्या. आणि त्यामध्ये जी काम करणारी अभिनेत्री असते तिचं कॅरेक्टर काय असतं, व्यक्तिरेखा काय असते, त्या व्यक्तिरेखेचा पूर्ण अभ्यास त्यांचा असायचा. आणि ती व्यक्तिरेखा काय काय करू शकते नृत्यातून यांचा पूर्ण अभ्यास करून त्याचं जे तर्कशास्त्र असतं ते ठेवून ते केलं. फार हे लावणी नृत्यामध्ये फार कमी वेळ घडतं. आणि याचं मूळ कारण असं आहे की उत्तम बेसिकली लावणी आणि नर्तिका हे तपकरण झालं, पण मधु कांबीकर हे उत्तम अभिनयाचं कुशल मात्रांना माहिती होती, कौशल्य हेच होईल. आपलं एक फार नुकसान झालं मधु कांबीकर गेल्यामुळे.
1: नमस्कार, दादा पासलकर बोलतोय. आज मधु कांबीकरांचं निधन झालेलं आहे. सकाळी 7 वाजता झोपेत न उठल्याच नाहीत. गेली 11 वर्ष 2000 स्टेजवर काम करताना त्या पडल्या आणि पॅरलिसचा अटॅक आला. त्यानंतर मेंदूचं ऑपरेशन झालं, ते ऑपरेशन फेल गेलं. हा सगळा प्रकार मुंबईत घडला. नंतर त्यांना मुलांनी पुण्यात आणलं. त्यांना एक मुलगा सून नातू. चांगला प्रपंच चालू होता आणि पुण्यामध्ये शास्त्री नगर येरवडा इथं त्या राहत होत्या. 1978 साली बाईंनी पहिलं पिक्चर केलं देवापुढे माणूस. ते पिक्चर फार काळ टिकलं नाही, परंतु त्यात बाई मधुबाई नायिका होत्या आणि त्यात त्यांच्या सोबत काम करण्याचा पहिला प्रसंग मला. त्यानंतर 1982 साली आम्ही श्रीरंग सेवा या संस्थेतर्फे लावणी भुलली अभंगाला या नाटकामध्ये आम्ही एकत्र आलो आणि तिथपासून जो प्रवास सुरू झाला आमचा बहीण भावाचा प्रवास. नाट्यक्षेत्रामध्ये अशी नाती फार कमी पाहायला मिळतात. कुणी कुणाला आई मानत नाही, बहीण मानत नाही, बाप मानत, मित्र मानतात. फक्त बाईंचा स्वभाव अतिशय वेगळा होता. मदतीची भावना इतकी प्रचंड होती. गावाकडं, त्यांचं गाव कांबी नगर जिल्ह्यामध्ये, त्या कांबी गावामध्ये जो कोण आजारी पडला आणि निरोप आला तर बाई गाडी घेऊन जायच्या, त्या व्यक्तीला घेऊन ससून हॉस्पिटलला यायच्या, मोहन आगाशेंना भेटायच्या आणि त्या माणसाला ऍडमिट करून त्याची विचारपूस रोजची करून तो माणूस बरा झाला की त्याला घरी नेऊन पोच करायच्या. म्हणजे ही मदतीची भावना. कुठली गोष्ट हाती घेतली तर ती तडीस न्यायची. दुसरी गोष्ट त्या लोककलावंत होत्या. आईकडनं तो वारसा आलेला होता. त्यांची संगीत बारी होती. मुंबईमध्ये हनुमान थिएटर, मधुकर नेराळे. मधुकर नेराळ्यांमुळेच त्यांचा चित्रपट सृष्टीमध्ये खरा प्रवेश झालेला. परंतु पुढे स्वतःच्या हिमतीवरच त्यांनी दादा कोंडकेंकडेही काम केलं. दादांच्या मला घेऊन चला या चित्रपटात त्या मुख्य नायिका होत्या. नंतर बाईंनी एक स्वतःचा कार्यक्रम सुरू केला मधु प्रीतम या संस्थेमार्फत. त्यांच्या मुलाचं नाव प्रीतम, त्यांचं नाव मधु, मधु प्रीतम आणि सखी माझी लावणी. लावणीचं जे विभक्त स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं, अगदी शॉर्ट कपड्यांमध्ये सुद्धा ही लावणी सादर केली जाते. बाईंना हे मान्य नव्हतं, त्यामुळं त्यांनी जाणीवपूर्वक हा सखी माझी लावणी हा कार्यक्रम सुरू केला होता. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाईंनी जवळजवळ त्यावेळेस 35 ते 40 मुली घरी आणून त्यांना शास्त्र शुद्ध लावणीचं शिक्षण दिलं होतं. लावणी ही सुद्धा शिक्षण घेऊनच केली पाहिजे. बाईंना कथक येत होतं चांगल्यापैकी. त्यांनी पुण्यामध्ये येऊन, त्यांच्या वडिलांच्या हौशेखातर पुण्यामध्ये येऊन कथकचं शिक्षण बाईंनी घेतलं होतं आणि त्यानंतर त्या ह्या नृत्यामध्ये पडल्या होत्या लोककलेच्या. तर त्या मुलींना शिक्षण देऊन तो कार्यक्रम आम्ही दुबईमध्ये सुद्धा नेला. तुम्हाला दुबईचा एकच किस्सा सांगतो. एकदा आम्ही बोटीवर कार्यक्रम केला, म्हणजे रात्रभर ती बोट चालू होती आणि आम्ही त्या बोटीवर कार्यक्रम करत होतो. दुसरी गोष्ट की कार्यक्रम 2 तास. आता 3 तासाचा स्टॅमिना कोणाचाही नाही. 2 तास झाल्यानंतर मी सहज घड्याळ बघितलं तर 4:15 झाले होते. 4:15 तर मी आयोजकांना बाहेर घेऊन बोललो. म्हणलं अहो 4:15 झालेत, आपलं 2 तासच बोलणं. अरे बापरे म्हणले. आणि मग त्यांनी डिक्लेअर केलं. त्या लोकांनी अक्षरशः टाळ्या वाजून एवढा मोठा प्रतिसाद दिला. म्हणजे हा स्टॅमिना होता त्या बाईंचा. आणि कुठली एखाद्या मुलीने त्यांना एका गाण्यापुरती विश्रांती दिली की ते पुन्हा पाच्या तवाने व्हायचे आणि करायचे. हा जो शेवटचा कार्यक्रम त्यांनी केला ना अखेरचा 2016 साली मराठी रंगभूमीसाठी तो कार्यक्रम होता. पण त्यासाठी त्यांनी डाएट केलं, अन्न वर्ज्य केलं, पाणी वर्ज्य केलं, त्यामुळे तब्येतीवर खूप परिणाम झाला होता. आणि एक व्हील पॉवर, त्या व्हील पॉवरने त्या नाचल्या परंतु अंगलट आलं सगळं प्रकार आणि अंथरुणाला खेळल्या. त्यांचं ऑपरेशनही फेल गेलं, मेंदूचं पॅरलिसचा अटॅकही आला आणि त्यातून त्या बऱ्या होऊ शकल्या नाही. मुलांनी त्यांच्यासाठी प्रचंड झीज सोसली. त्यांच्यासाठी वैयक्तिक डॉक्टर होते, नर्सेस होत्या घरी, परंतु कशातही यश आलं नाही. 11 वर्ष झुंज देऊन आज त्यांनी शेवटचा विसावा घेतला. अशी ही लोककलावंत मधु कांबीकर. ध्वनी खूप आहेत.

0: थोडं शांत बसून मला त्या लिहायला पाहिजेत. अनेक प्रसंग आहेत, मी जरूर त्याविषयी लिखाण करील आणि सांगेल, पण आज तरी इतकंच ठीक वाटतं. धन्यवाद.
1: मी प्रदीप निफाडकर. मधुताई या इतरांसाठी जरी मोठ्या अभिनेत्री होत्या, नामवंत अभिनेत्री होत्या, पण माझ्यासाठी त्या बहीणच होती, मोठी बहीण होती माझी. त्यांनी मोठी बहीण नुसतं असं म्हणायला मोठी बहीण नव्हत्या, तर त्यांनी कर्तव्य त्याचे अनेक पार पाडले. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या मुलीच्या लग्नात माझ्या जावयाचे पाय त्यांनी धुतलेच, पण नॅपकिन ऐनवेळी सापडला नाही तर त्यांनी स्वतःच्या साडीच्या पदराने त्यांनी जावयाचे पाय पुसले. इतकं करणारी ती माझी मोठी बहीण होती. राजदत्तांच्या शापित पासून त्यांची ओळख सगळ्या जगाला जास्त झाली, पण अनेक मला घेऊन चला सारख्या चित्रपटातून आणि दादा कोंडके, राजदत्त अशा वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांनी काम केलं, प्रभाकर पणशीकरांसारख्या मोठ्या कलावंतांचं तर त्यांना खूपच वरद असत होता. अशा या मधुताई आणि त्यांच्या अनेक आठवणी आता माझ्याजवळ गोळा झालेल्या आहेत, परंतु सांगणं फार हे होतंय. किती सांगावे त्यांच्या आठवणी, असे खूप आठवणी आहेत त्यांच्या. म्हणजे त्यांनी उदाहरणार्थ एकदा असंच एकदा कुठेतरी कोल्हापूरला गेले होते त्या चित्रीकरणाला, आणि येताना त्यांनी गाडीत एक वर्तमानपत्र वाचायला घेतलं. ते एका शायराची व्यथा त्यांनी वाचली. त्यांनी लगेच मला फोन केला की भाऊ आज शायर सांगलीत राहतोय, तर पत्ता मिळेल का? मी म्हटलं बघूया, मित्रांकडे चौकशी करतो, उद्या आपण बघू काय करायचं. रात्री ते घरी जेवायला आले मला कोल्हापूरवरनं माझ्याकडे, आणि आल्यानंतर त्यांनी आनंदी चेहरा होता त्यांचा. त्यांना म्हटलं काय झालं? म्हणे जाऊन आले मी त्या शाहीर माणसाला शोधलं आणि त्याला जेवढे चित्रीकरणाचे मला पैसे मिळेल ते सगळं तसेच्या तसे त्याला देऊन मी घरी आले. मग इतकी माणुसकी असणारी म्हणजे कला त्या म्हणून त्या मोठ्या होत्या, पण त्याही पेक्षा त्या माणूस म्हणून खूप मोठ्या होत्या. एक चांगला माणूस या जगातनं गेला याच दुःख खूप आहे. धन्यवाद.
2: मोहन जोशी बोलतोय. मधु कांबीकरांच्या बरोबर दोन फिल्म्स केल्या मी. एक त्यामध्ये खरोखर तरी अतिशय सुंदर काम करायचा, आणि मुख्य म्हणजे चेहऱ्याचे हावभाव इतके सुंदर होते, त्याच्या बैठकीची लावणी फार सुंदर राहायचा, आणि अतिशय प्रेमळ होते त्या. आठवड्यात त्यांची मला गेल्या त्या रंगभूमीचं नुकसान झालं, पण माझ्या दृष्टीने जास्त नुकसान झालं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही विनंती.
3: आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, मधुबाईंशी अनेक वर्षांचा संबंध होता. शाहीर दादा पासलकरांमुळे आमचा स्नेहबंध जमला. त्यांच्या मनामध्ये गुरुविषयी असलेली कृतज्ञता इतकी ठासून भरलेली होती की एका लोककलावंतानी गुरुविषयी कसं असावं याचं एक आदर्शवत उदाहरण त्यांनी आम्हाला घालून दिलं होतं. दत्ता सरांच्या विषयी, राजदत्तांच्या विषयी त्यांना खूप आदर होता, आणि मूळ म्हणजे त्या स्वभावानं खूप मोकळ्या होत्या. एक चांगला कलाकार आपल्यातून गेला याची भावना मात्र मनामध्ये खूप खोलवर होती.
4: नमस्कार, मी जितेंद्र आष्टेकर. चित्रपट असेल किंवा लोककलेचे अनेक कार्यक्रम असतील, नाटक असेल, अस्सल खानदानी लावणी पडद्यावर असेल आणि नव्या पिढीपर्यंत जिवंत ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलेला कलाकार हे खरं मधु कांबीकर यांचं वर्णन आहे. म्हणजे त्यांनी नायिका सादर केल्या, अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, आपण लावणी आणि लोककला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी अविरत काम केलेलं आहे. म्हणजे आपली अदाकारी असेल किंवा नृत्य रचना असेल, दोन्हींमध्ये मधुबाईंची हुकूमत होती आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. त्यांनी चित्रपटांमध्ये काम केली, शापित सारखा चित्रपट असेल किंवा एक होता विदूषक सारखा चित्रपट असेल, अत्यंत करारी स्त्री आणि कलावंत असलेल्या अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. त्या पलीकडे त्यांचं सगळ्यात महत्वाचं मराठी रसिकांसाठी योगदान म्हणजे सखी माझी लावणी नावाचा त्या कार्यक्रम त्या करत असत. एक वेगवेगळ्या म्हणजे अभ्यास अत्यंत संशोधनाची जोड दिली त्यांनी, वेगवेगळ्या अभ्यासकांना सोबत घेतलं, कलाकारांना सोबत घेतलं. अगदी पेशवेकालीन लावणीपासून म्हणजे लावणी मुळात आपल्याकडे आली उत्तरेकडून, तिचा इतिहास असेल त्याच्या खानदानी लावण्या त्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवल्यात. कारण चित्रपटामध्ये ज्या लावण्या झाल्या होत्या त्या बरेचदा फॅन्सी लावण्या असतात, त्या स्वतःही म्हणत, त्यामध्ये बरंच काय प्रदूषण झालं होतं लोककलेत, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी लावणी जिवंत ठेवण्यासाठी काम केलेलं आहे. म्हणजे पांडुरंग गोटकर असतील किंवा लक्ष्मीबाई कोल्हापूरकर असतील यांच्यासारख्या लोकांकडनं त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं, त्याचा तो परिणाम नक्की असणार आहे. शापित मध्ये त्यांनी जी भूमिका केली, छोट्या मोठ्या त्यांनी आधी लहान मोठ्या भूमिका केल्या होत्या, पण नायिका प्रथम त्यांनी रंगवली शापित मध्ये यशवंत दत्त यांच्या बरोबर, तर त्यांच्यावर चित्रित झालेलं दिस जातील दिस येतील हे गीत सगळ्यांना आपल्याला अजूनही आठवत आहे नक्की. किंवा एक होता विदूषक मध्ये

0: त्यांनी कलाकारांच्या व्यथांनाही आवाज दिलेला आहे. भरलं आभाळ पावसाळी पाहुणाग असेल किंवा कुठे तुम्ही गेला होता कारभारी असेल, यातले नादो मानोरांचे शब्द आहेत ते रसिकांपर्यंत पोहोचवणं आपल्या अदाकारीतनं हे त्यांनी नेमकेपणाने साध्य केलेलं आहे. त्यानंतर 19 ते 20 नाटकांमधनं त्यांनी वेगवेगळ्या कामं केली आहेत, अनेक लोककलांमधनं काम केली, स्वतःचा फळ होता त्यांचा. या सगळ्या याच्यातनं त्यांनी आपल्या लोककलेला दिलेलं जे योगदान आहे ते मराठी रसिक खरंच कधी विसरू शकणार नाहीत. त्यांना माझी आदरांजली.
1: नमस्कार, मी मधुसूदन टक्की सातारा. मधु कांबीकर ज्येष्ठ कलाकारांचं निधन आज झालं आणि काय खरंतर ही बात. 2 दिवसापूर्वीच नाना पाटेकर यांकडूनच मातीमधले जे कलाकार आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने बुडून जात आहेत पाहता खरोखरच एक वेदना. आपण त्या शोकातून बाहेरच पडू असं काहीच वातावरण वाटायला लागलेलं आहे. मधु कांबीकर लोककलावंत होत्या, लोककलेचा अस्सल बाल त्यांनी रंगमंचावर तर सादर केलाच, पण मातीचा अस्सल गंध काल सुलय यावरची हुकूमत आणि त्याचबरोबर अदाकारी या सगळ्यांवर त्यांची जबरदस्त पकड अशी होती. लोककला, चित्रपट, नाट्य किंवा नाटक आणि मालिका या सगळ्या माध्यमांवर त्यांची समान पकड होती. माध्यमांचं अत्यंत सुंदर आकलन त्यांना होतं आणि त्याचं भान असल्यामुळं प्रत्येक भूमिका होती ती अत्यंत रसरसून जिवंत केलेली आहे. त्यांनी माध्यमांची गरज काय असते आणि ती कशी पूर्ण करायची असते याची जाणीव जी अफाट होती ती जर काही आपण बघितली तर शापित मधली बिजली कोण कधी आणि केवळ ती बिजली साकार करताना त्या कांबी या छोट्या खेड्यात त्यांचं मूळ गाव तर तिथलंच फक्त त्यांनी वातावरण बघितलं असं नाही तर पुन्हा त्याच्यासाठी त्यांनी जाऊन गावांमध्ये महिलांचं जीवन बघून पुन्हा त्या भूमिकेसाठी तयार झाला. ही कष्ट घेण्याची त्यांची जी ताकद किंवा अभ्यासाची जी वृत्ती होती आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला त्यांच्या अनेक जवळजवळ 18-19 नाटक म्हणजे म्हटलं जायचं की त्या ग्रामीण भागातल्या आणि कशा पद्धतीने नाटक करत नाटकातही अत्यंत उत्तम परफॉर्मन्स त्यांनी दिला आणि असं कधीच जे माध्यमांतर हा जो अतिशय महत्वाचा तो त्यांनी आपल्याला पाहायला तिथे मिळतो. राघू महिना चित्रपट त्यांचा पहिल्या अगदी सुरुवातीच्या एकला नाना पाटे त्याच्यामध्ये होते आणि लोककलावंत त्यांच्या जीवनाशी अतिशय करणारी जवळ असणारी होती आणि साहजिकच अशा अनेक कहाण्या त्या सादर करायच्या म्हणून नव्हत्या तर ती एक आंतरिक जाणीव तळमळ आणि लोककलेत कलाकार जी एक उत्कटपणे अभिव्यक्त होण्याची इच्छा असते त्या आपल्याला गरिबा पूर्ण करताना त्यांना राजदत्त किंवा इतरही चांगले अतिशय दिग्दर्शक मिळाले आणि हे दिग्दर्शकांनी अधिकाधिक त्यांच्यातलं पैलू पाडायचं काम केलं. पण मुळातच त्यांच्यामध्ये जी ताकद होती एक होता विदूषक आपण बघितलं किंवा दोघी असेल अनेक हिंदी चित्रपट गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली मोठ्या कलाकारांबरोबर कामं केली आणि तिथे ही सगळी कामं करत असताना आपल्याला कधी त्या ह्या भागातल्या आहेत लोककलावंत आहेत मूळ त्या आहेत असं कधी वाटली. त्यांची अभिनयाची ताकद होती, लावण्य संगीत असेल ज्यामध्ये त्यांना अभुगात शेवटची काही वर्ष रसणावर राहावी लागली पण तो किंवा लावणी भुलली हवी जिवंतपणा आणि चित्रीकरण ह्या सगळ्याचा आवाका त्यांचा अफाट होता आणि साहजिकच साताऱ्याशी त्यांचं असणारं एक नातंही होत. प्रकाश गंगावणे चांगले आठवणी खरं तर त्यांच्या बोलापा ऐकायला तेव्हा एक खूप मोठी कलाकार आपल्यातनं निघून गेलेली आहे. खरं तर त्यांच्या ह्या चिरंतन भूमिका राहतील असं मला वाटतं कारण शापित सारखा चित्रपटातले त्यांच्या त्यांना मिळालेले पुरस्कार आहेत आणि कायमच ते आपल्या सगळ्यात नवीन.
2: नमस्कार, मी अश्विनी धायगुडे कोळेकर, चित्रंगण मीडिया सर्व्हिसेसची सर्वे सर्व. खर तर नगर मधल्या कांबी सारख्या छोट्या गावातून येऊन रुपेरी पडद्यावर आपलं स्वतःचं ठाशीव वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मधु कांबीकर आज आपल्यातून गेला. मधु कांबीकर म्हणजे कित्येकांसाठी प्रेरणास्थान आणि दिवा स्वप्नच जणू. कुणालाच असे वाटले नसेल की इतक्या छोट्याशा गावातून येऊन सिनेमासारख्या स्वप्नवत वाटणाऱ्या विश्वात त्या स्वतःचं इतकं अढळ स्थान निर्माण करतील. पण त्यामागची त्यांची नृत्यावर असणारी निष्ठा, झोकून देण्याची वृत्ती आणि कठोर या त्यांच्या गुणांनीच त्यांना या कठोर स्पर्धे आणि या जगात कौलं जगवलं. लावणी भुलली अभंगाला ही लोक या लोकनाट्यापासून ते अगदी जब्बार पटेलांच्या एक होत्या विदूषक इतक्या मोठ्या परिघात त्यांचा वावर होत, इतक्या मोठ्या लोकांमध्ये त्यांनी त्यांच्या भूमिकांचं सोनं केलं. त्यांनी आजवर अनेक उत्तम उत्तम भूमिकांमध्ये काम केलं, अनेक भूमिका केल्या आणि त्या भूमिकांचं सोनं. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या शापित मधल्या त्यांच्या भूमिकेनं कित्येकांना दिस जातील, दिस येतील, भोग सरल, सुख येईल ही प्रेरणा दिली. त्यांचं जाणं दुःखदायक आहेच पण त्यांच्या स्मृती, त्यांच्या कलाकृती आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी आहेत.

प्रसारित केली. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

ज्येष्ठ अभिनेत्री आणि लोककलावंत मधु कांबीकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आत्ता आम्ही

262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, तर 101.5 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:33 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जे के सतपाल यांची ही रचना. संगीतकार आहेत अनिल अरुण आणि गायिका आहेत अनुराधा पौडवाल.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवत आहोत इब्राहिम अश्क यांची ही रचना. संगीतकार आहेत असद अली, गायक कलाकार तलत अझीज आणि पिनाज मसानी.

इब्राहिम अश्क यांची ही रचना गायली होती तलत अजीज आणि पिनाज मसानी यांनी. याबरोबरच हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, तर 9:30 पब्लिक स्पीच. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. प्रथम समाचार संध्या 8:45.

2625.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रजनीगंधा.

रजनीगंधा या कार्यक्रमात मी उज्ज्वला विद्वांस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मुगले आझम या चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं हे गीत. संगीतकार आहेत नौशाद तर गायिका आहेत लता मंगेशकर.

हे गीत होतं बंदिनी या चित्रपटातलं. गायिका होती आशा भोसले, रचना होती गुलजार यांची, तर संगीतकार होते एस डी बर्मन. रजनीगंधा या कार्यक्रमात आता ऐकवत आहोत तिसरी मंजिल या चित्रपटातलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन.

जंगली या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. शब्द होते शैलेंद्र यांचे तर संगीतकार होते शंकर जयकिशन. रजनीगंधा या कार्यक्रमात आता ऐकवत आहोत संगम या चित्रपटातलं लता मंगेशकर मुकेश आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं हे गीत आणि संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे गाईड. या चित्रपटातलं शैलेंद्र यांच्या गीताला संगीत दिलं आहे एस टी बर्मन यांनी आणि गायक कलाकार आहेत मोहम्मद रफी. हे गीत ऐकवतच श्रोते हो मी आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, रात्रीचे 10:30 झाले आहेत. नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विनायक व्होरा यांचं तार शहनाई वादन आता प्रसारित करीत आहोत. ऐकूया राग बिहाग.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विनायक वोहरा यांचं तार शहनाई वादन आपण ऐकलं. राग होता बिहाग हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

यानंतर 11 वाजता हिंदीतल्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. प्रथम 11 वाजता हिंदीतल्या बातम्या.